आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 20 आश्विन शके 1948 अर्थात 12 ऑक्टोबर 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळची 5:58

मिनिटं झाली आहेत. मंगलवाद्यानं आमच्या आजच्या प्रसारण सभेस आता प्रारंभ करीत आहोत. श्रोत्यांनो, आजच्या या सभेत आपल्यासोबत मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख.

101.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदीतून दिल्या जाणारं बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

सुरेश वाडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत प्रभाकर पंडित यांनी दिलं होतं. श्रोत्यांनो, भक्तिगीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया यशवंत देव यांच्या संगीत निर्देशनात पारंपरिक गीत आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आत्ताच आपण ऐकलात. संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी दिलेलं होतं. श्रोत्यांनो, भक्तिगीतांच्या या कार्यक्रमात आता ऐकूया उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील हे गीत. गीत आणि संगीत यशवंत देवी.

उषा मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात हे गीत आपण ऐकलत. गीत आणि संगीत यशवंत देव यांचं होतं. श्रोत्यांनो, भक्तिगीतांच्या या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया

देशभक्तीपर रचना, स्वर आहे रवींद्र साठे, ऋषिकेश आणि संदीप यांचे. वैभव देशमुख यांचं हे गीत आहे. संगीत दिलं आहे किरण कुमार पाटील यांनी.

किरण कुमार पाटील यांच्या संगीत नियोजनात वैभव देशमुख यांचं गीत आपण ऐकलत. स्वर रवींद्र साठे, ऋषिकेश आणि संदीप यांचे होते. या गीताबरोबरच भक्तिगीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 विचारपुष्प या कार्यक्रमात ग्राम संस्कृती या विषयावर बाबूराव उपाध्ये यांचे विचार आम्ही प्रसारित करणार आहोत. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा असेल. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 6:55 वेळ असेल दिनविशेष या कार्यक्रमाची. 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 मिश्र गीतांचा आनंद आपण घेऊ शकाल.

7:50 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ प्रसारित केला जाईल. सकाळी 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करू. सकाळी 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सकाळी 8:40 हिंदी गझल आपण ऐकू शकाल. 10 वाजता विविधांतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात नाट्यकला प्रकार आणि वाटचाल या विषयावर विशाल तराळ, अभिनेते, दिग्दर्शक, लेखक अमरावती यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत भाग पहिला आम्ही प्रसारित करणार. सादर करते भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 नवरात्रोत्सव निमित्त विशेष कार्यक्रम देवीचा गोंधळ भाग दुसरा. सहभागी कलाकार असतील रवींद्र आव्हाडकर, हरीश पाचंगे आणि लक्ष्मणराव आव्हाडकर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. सकाळी 11 वाजता नये तराणे या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. यामध्ये सायंकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझं आवार माझं शिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकू शकाल. तर श्रोत्यांनो असे असतील आमचे आजचे संपूर्ण कार्यक्रम.

आता वळूया उद्याच्या कार्यक्रमांकडे. उद्या म्हणजेच 13 ऑक्टोबर 2026 सकाळी 6:05 भक्ती संगीत, 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा,

सकाळी 6:40 विचारपुष्प या सदरात पुस्तकांची मैत्री याविषयी बाबूराव उपाध्ये यांचे विचार आम्ही प्रसारित करू. वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा असेल. 6:45 आरोग्यम धनसंपदा 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. दिनविशेष हा कार्यक्रम सकाळी 6:55 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा प्रसारित केला जाईल सकाळी 7:40. 7:50 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ. 8:40 लोकसंगीत आपण ऐकू शकाल. सकाळी 10:00

0: विविधांतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात नाट्यकला प्रकार आणि वाटचाल याविषयी विशाल तराळ अभिनेते लेखक दिग्दर्शक अमरावती यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा प्रसारित केला जाईल. सकाळी 10:30 नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम देवीचा गोंधळ भाग तिसरा या कार्यक्रमाचा आम्ही प्रसारित करू. सादरकर्ते असतील आशिष गावंडे. सकाळी 11 वाजता स्मृतिगंध हा कार्यक्रम आणि दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी मंत्र कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर विविध भारती सेवेचा आनंद आपण घेऊ शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोत्यांनो असे असतील आमचे उद्याचे कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ज्ञान माहिती मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो सकाळचे 6:40 झाले आहेत. विचारपुष्प या कार्यक्रमात आता ऐकूयात ग्राम संस्कृती या विषयावर बाबूराव उपाध्ये यांचे विचार आणि वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा.
1: ग्राम संस्कृती ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. माणूस निसर्गाचा अपत्य आहे. निसर्ग संपन्न जीवन समाधान देतं. भौतिक समृद्धीच्या प्रकाश झोतात अमृतस्पर्शी निसर्ग सहवास लोप पावला आहे. प्रगतीच्या नावाखाली निसर्गाला गाडून माणूस सुखाचा शोध घेतोय. काखेत कळसा आणि गावाला वळसा असं काहीसं माणसाचं झालंय. निसर्गकन्या असलेल्या बहिणाबाईंचं सारं जीवन शेतशिवारात गावकुसातल्या संस्कृतीत बहरलं. त्यांनी आपल्या कवितेतून निसर्ग ग्रामसंस्कृतीचं वैभवच सांगितलं आहे. माझी माय सरस्वती माले शिकविते बोली लेक बहिणीच्या मनी किती गुपित कोरली. निसर्गत हा माणूस वाढत घडत जडत आणि सुसंस्कारित होतो. निसर्गाच्या सान्निध्यात कृषी संस्कृती बहरते आणि कृषी संस्कृतीतून ग्रामसंस्कृती विकसित होते. मूलत प्राणीजीवनाला अनेक वरदानं लाभलेली आहेत. आपली समाधानाची वृत्ती त्याला इथंच अनुभवता येते. सुग्रण आपलं घरटं ज्या गतीनं आणि कौशल्यानं विणते ते माणसाला सहज जमत नाही हे सांगताना बहिणाबाईंनी लिहिलंय खोपा इनला इनला जसा गिल क्याचा कोसा पाखराची कारागिरी जरा देखर माणसा तिची उलुशीच चोच तेच दात तेच ओठ तुला दिले रे देवान दोन हात 10 बोट. निसर्गाची किमया अनोखी असते. ग्रामसंस्कृती ही निसर्गाच्या संगतीनं वाढते म्हणून तिला आरोग्याचं कोंदण लाभलं आहे. ग्राम म्हणजे खेडं. ग्रामसंस्कृती ही स्वाभाविकतेचा आरसा दाखवते. माणूस हा प्रकृती रूपात जन्म घेतो. त्याला जगण्यासाठी अनुकूल असे संस्कार दिले की तिथं संस्कृती निर्माण होते. या प्रकृतीत बिघाड झाला की विकृती तयार होते. आज माणूस संस्कृतीपासून दुरावत आहे आणि विकृतीच्या मागे धावत आहे. ग्रामसंस्कृती ही स्थितिशील असते. त्यात कालपरत्वे काहीसा बदल घडत असतो पण ही स्वाभाविक गतिशीलता असते. आज माणूस प्रचंड गतिशील झाला आहे. झटपट श्रीमंती झटपट फायदा झटपट स्वास्थ्य असं वेगवान वागणं म्हणजे निसर्गाविरुद्ध पोहणं असतं. त्यामुळंच माणूस आरोग्य आणि मानसिक प्रवाहात गटांगळ्या खात आहे. प्रेमाचं नातं बाजूला पडत आहे. माणुसकीचं वागणं तो विसरत आहे. एकत्र कुटुंब जाऊन विभक्त कुटुंब पद्धती अनेक सद्गुणांना मारक ठरत आहे. त्याचे तत्कालीन फायदे दिसत असले तरी दीर्घकालीन उदासीनता माणसाच्या जीवनात भरून उरलेली आहे. माणूस मैदानी असे सहजपणाचे खेळ विसरला. त्याला मोबाईलशी खेळणं प्रिय झालेलं आहे. मित्रत्व जाऊन आजचे तरुण मोबाईलमय झाले आहेत. संस्काराचा मंत्र बाजूला पडला असून चकाकणारं भौतिक तंत्र त्याला जवळचं वाटत आहे. माणसात यांत्रिकता आली की तोही यंत्र बनतो. माणूस आजच्या विज्ञान युगाचं खेळणं झालेलं आहे. विज्ञानानं विवेकशीलता येणं गरजेचं आहे. तो अंधश्रद्धेतून मुक्त झाला पाहिजे. शिक्षणानं

0: विद्येने मती जागी होते, नीती प्राप्त होते, त्यात सुसंस्काराची गती मिळते, पण हे चित्र आज दिसत नाही। राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता या ओवी ग्रंथातून ग्राम संस्कृतीचा सार्थ गौरव केला आहे। ग्राम सुधारणेचा मूल मंत्र सज्जनांनी व्हावे एकत्र, संघटना हेची शक्तीचे सूत्र, ग्राम राज्य निर्माण करी। ग्राम राज्य हे सुराज्य वाहक बनले पाहिजे। कोरोनाच्या महामारीत शहर बंद झाली, पण गाव मात्र जागती राहिली। जगणं महत्त्वाचं असलं की शेवटी ग्राम संस्कृती ही जीवनदायी असल्याचं प्रकर्षानं जाणवत आहे। पूर्वीची खेळी स्वयंपूर्ण होती। ब्रिटिश पूर्व काळात ग्रामीण कुटुंबात एक जिनशी स्थिर आणि संघटित होती, कारण प्रत्येक कुटुंबाकडे एकच व्यवसाय होता। त्यात ते कुटुंब मग्न असायचं, समाधानी असायचं।
1: विचार पुष्प या कार्यक्रमात बाबूराव उपाध्ये यांचे विचार आपण ऐकलेत ग्राम संस्कृती या विषयावर। वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा होता। आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर। सकाळचे 6:45 होत आहेत। सुरुवातीला आरोग्यम ज्ञानसंपदा आणि त्यानंतर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत।

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांना वैदेही चौरेचा नमस्कार। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंत रोगतज्ञ आणि रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। या उपचार पद्धतीमध्ये काही आधुनिक उपचार पद्धती असते का?
1: आधुनिक उपचार पद्धती आजकाल खूप साऱ्या निघाल्या आहेत। स्पेसिफिकली जर मी फिलिंग बद्दल बोलू तर फिलिंग्स आजकाल वेगवेगळ्या प्रकारचे निघालेत। आधी फक्त तुम्हाला आठवत असेल की अमालगम, ज्याला आपण सिल्वर फिलिंग म्हणायचो, ते आधी करायचे आणि ती फिलिंग आजकाल यूज होत नाही। आजकाल दातांच्या रंगाच्या वेगवेगळ्या टाईपच्या फिलिंग असतात ज्या टिकतात पण जास्ती आणि पुष्कळ फिलिंग मध्ये फिलिंग केल्यानंतर फ्लोराईड रिलीज हळूहळू दातांवर होत राहतो, म्हणजे फिलिंग तर होतेच आणि त्यानंतर दात प्रोटेक्ट देखील होतो। जसं मागच्या भागात आपण बोललो की फ्लोराईड दाताला प्रोटेक्ट करण्यात खूप मोठा भाग आहे फ्लोराईडचा, तर फ्लोराईडची मदत होते। तर त्यामुळे वेगवेगळ्या फिलिंगच्या पद्धती चेंज झाल्या आहे, त्यानंतर रूट केनालच्या पद्धती पण चेंज झाल्या आहे ज्यामुळे दात जास्ती टिकतात। दातांवरच्या कॅपिंग ज्या करतो आपण त्याची पण ट्रीटमेंट आणि त्याचे पण मटेरियल्स खूप जास्ती चांगले आले, त्यामुळे दातांवर एकदा आपण ट्रीटमेंट केली तर त्याची सस्टेनेबिलिटी म्हणजे जितके वर्ष ते टिकेल ते खूप जास्ती वाढलेलं आहे। आणि जर प्रॉपर आपण प्रिकॉशन घेतली, प्रॉपर आपण जर दातांची केअर घेतली तर हे पुष्कळ वर्षांपर्यंत ही केलेली ट्रीटमेंट टिकू शकते। ब्रेसेस आपण बोललो, ब्रेसेस आजकाल दाताच्या रंगाचे पण ब्रेसेस येतात आणि एक अलायनर्स म्हणून लेटेस्ट ट्रीटमेंट आहे जे दाताचे रंगाचे ट्रेज असतात, तर त्यामुळे पण दात आपण जेव्हा सरळ करायला जातो तर ते आपण ज्याला ऑर्थोडॉन्टिक ट्रीटमेंट म्हणतो, म्हणजे स्टीलचे ब्रेसेस जे आपण लावतो ते बोलताना एकदम व्यवस्थित वाटत नाही, तर सिरामिक ब्रेसेस किंवा या अलायनर्समुळे लहान मुलांना पण कॉन्फिडंट वाटतं बोलताना किंवा त्यांच्या क्लासमध्ये फ्रेंड समोर आणि त्याचं ट्रीटमेंट पण व्यवस्थित आणि फास्ट होतं।
0: डॉक्टर, आता हे तर झालं आधुनिक उपचार पद्धतीबद्दल, पण बरेचदा आपल्याला असं वाटतं की माझा दात किडूच नये किंवा आडवा तिडवा येऊ नये, यासाठी मग काही काळजी घेऊ शकतो का आपण?
1: अगदी बरोबर। जसं आपण म्हणतो प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे कधीही आपल्याला कोणतीही गोष्ट जर प्रिव्हेंट करता येईल दॅट इज ऑलवेज बेटर। तर प्रिव्हेन्शन बद्दल आपण बोलूया। सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की दाताला कीड का बरं लागते। तर दाताला कीड ह्या करता लागते कारण आपण खूप जास्ती जर गोड खाल्लं किंवा खूप जास्ती जर बॅक्टेरिया आपल्या दातांच्या संपर्कात आले आणि आपण ब्रश व्यवस्थित केलं नाही त्यामुळे दाताला कीड लागते। तर सगळ्यात आधी आपण हे जाणून घ्यायचं की ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे। दिवसातून 2 ब्रश आपल्याला करायचं आहे आणि कमीत कमी 4 ते 5 मिनिट आपण ब्रश करावा, व्यवस्थित आपल्याला एक फ्लोरा

0: पेस्ट वापर करायचा आहे, ब्रश आपल्याला दर 1 ते 2 महिन्यांनी चेंज करायचा आहे, हे प्रिकॉशन्स आपण घ्यायचे. दुसरं म्हणजे आपल्याला दात जर वाटत असेल की किडू नाही, तर आपण जर गोड खात असू, आता लहान मुलांना गोड खूप आवडतं, आपण हे नाही म्हणू शकत की गोड तू खाऊच नको, पण मी एक एक्झाम्पल देते की दिवसात जर तो मुलगा किंवा मुलगी 4 गोड खात असेल, एकदा हलवा, एकदा चॉकलेट, अजून काही, तर त्यापैकी काय होतं की प्रत्येक वेळा आपण जेव्हा गोड खातो तेव्हा आपल्या तोंडाचा पीएच पडतो आणि त्यामुळे कीड वाढते. तर आपल्याला 4 ऐवजी जर आपण त्या 4 गोष्टी खायच्या पण एकदा खायच्या, ज्याला आपण क्लब म्हणतो, तर क्लब करून खायच्या, म्हणजे एकदा 9 खाल्लं, एकदा 12, एकदा 3, एकदा 6 याऐवजी आपण जर 9 सगळ्या 4 गोष्टी एक सोबत खाल्ल्या तर आपल्या तोंडाचा पीएच फक्त एकदाच कमी होईल आणि त्यामुळे पण आपण दात किडण्यास वाचू शकतो. अजून एक गोष्ट, झोपायच्या आधी खूप मुलांना सवय असते दूध पिऊन झोपतात, लहान बाळांना पण आपण दूध पाजून झोपवतो, तर एकदम लहान बाळांना आपण ब्रश तर करू नाही शकत कारण की दात आले नसतात, पण आयांना आपण एक टेक्निक सांगतो ज्यांनी बोटावर एक छोटासा गॉज बांधायचा, गॉज आपल्याला माहिती आहे जो व्हाईट कलरचा असतो, आणि फक्त अलगत त्यांचं तोंड असं साफ केलं तर ते जे दूध असतं ते निघून येतं, त्यामुळे त्याच्यासोबत बॅक्टेरिया पण बाहेर येऊन जातात, तर ते आपण करू शकतो. आणि दुसरं म्हणजे झोपायच्या आधी जर दात आलेले आहे तर ब्रश करणं खूप खूप जरुरी आहे. नुसतं दूध पिऊन जर ते मुलं झोपले तर रात्रभरात ते डीकेचा प्रोसेस खूप फास्ट वाढतो आणि त्यामुळे मॅक्सिमम मुलांना कीड येते.
1: डॉक्टर दीपिका चंढोक, आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना महत्वपूर्ण असं मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.
1: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. हा कार्यक्रम आपण दुपारी 2:05 पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जल व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4.

नमस्कार। अजीर्णे भेषजं वारी जीर्णे वारी बलप्रदम भोजने चामृतम वारी भोजनांते विषप्रदम हा पाण्यावरचा श्लोक आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहित असेल। म्हणजेच पाणी तेच, पण त्याचा कसा कुठल्या प्रसंगी कशा पद्धतीने वापर होतो यावर त्याची क्षमता गुणवत्ता सिद्ध होत असते। निसर्ग चक्रात प्रचंड ढवळाढवळ करून आपला स्वार्थ साधण्यासाठी आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही अनेक अनैसर्गिक गोष्टी करायला लागलो। आपल्या पूर्वजांनी निसर्ग आणि पर्यावरणपूरक पीक पद्धती आत्मसात केली आणि त्यात ते समाधानी होते। पाण्याचा प्रत्येक थेंबाचे नियोजन केले तर वर्तमान काळातही आपण आनंदी आणि समाधानी जीवन जगू शकतो हा विश्वास असायला हवा। प्रदूषण करणारे उद्योग हे अर्थव्यवस्थेसाठी काही प्रमाणात आवश्यक असले तरी त्यातील प्रदूषित पाणी योग्य उपचारांविना नदी नाल्यांमध्ये सोडले जाऊ नये याची खबरदारी घेणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने नवीन उद्योगांमध्ये ZLD म्हणजे झिरो लिक्विड डिस्चार्ज या तंत्रज्ञानाला मान्यता मिळायला हवी आणि ते प्रामाणिकपणे अंमलात आणावं लागेल। हे सामायिक सांडपाणी केंद्र अधिक सुदृढ करणं, त्यांची संख्या वाढवणं, त्याचबरोबर त्याचं कार्य नागरिकांपर्यंत पोहोचवणं या प्रक्रियेमधील क्लिष्टता कमी करून सोप्या करण्याच्या दृष्टीने आपल्याला पावलं उचलली पाहिजेत। शुद्ध पाण्याच्या वापरावर बिल न आकारता आपल्या घरातून किंवा उद्योगांमधून किती पाणी प्रदूषित होऊन बाहेर पडतं या मात्रावर ते आकारलं गेलं पाहिजे। स्वच्छ आणि सुदृढ पर्यावरणाचं विलोभनीय रूपाचं आपण साक्षीदार झालं पाहिजे। पाण्याचा आणि प्रत्येक नैसर्गिक संसाधनाचा आदर करणारं आदर्श नागरिक आपल्याला इथे तयार व्हायला हवे। आपल्या इथली जंगले समुद्र ही आपणच निर्माण करणारा कार्बन शोषून घेतात, पण सध्या हा कार्बन वाढीचा वेग शोषून घेण्यापेक्षा फार जास्त प्रमाणात वाढल्यामुळे हे सर्व कमी पडत

आणि कुठेतरी आणीबाणीची स्थिती निर्माण झालेली आहे. पाण्याचे अर्थकारण, पर्यावरणाचे अर्थकारण आपल्या समस्त मानव जीवनावर परिणाम करत आहे. एक गोष्ट मात्र नक्की की पाणी आणि पर्यावरण यांचा एकत्रित गंभीरपणे विचार केल्याशिवाय आणि त्यांच्या शुद्धीकरणाशिवाय ऐहिक जगतातील सुख समृद्धीच काय तर पारमार्थिक जगातील समाधान देखील आपण मिळवू शकणार नाही. जोपर्यंत आम्ही आपल्या पाण्याशी संवाद साधणार नाही, त्याच्याशी बोलून त्याची वेदना समजून घेत नाही, तोपर्यंत त्याच्या प्रत्येक थेंबाशी जोडलेलं पर्यावरण आम्हाला असे चटके देत राहणार हे नक्की. निसर्ग, पर्यावरण, पाणी आणि मानव असे आपण वेगवेगळे नाहीत तर एकाच चक्रात गुंफलेल्या फुलांचा सुंदर हार जसा आकर्षक असतो तसे आहोत हे लक्षात ठेवलं तर हे सारं सोपं होईल. ओम जलबिंबाय विद्महे नीलपुरुषाय धीमहि तन्नो वरुण प्रचोदयात ही प्रार्थना आपण सर्वजण मनोमन करूयात आणि उत्साहाने पुन्हा कामाला लागूयात. धन्यवाद.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. 101.5 मेगाहर्ट्सवर तसंच प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा सकाळचे 6:55 झाली आहेत. श्रोत्यांनो आता ऐकूया आजचे दिनविशेष.

12 ऑक्टोबर 1492 मध्ये क्रिस्तोफर कोलंबस वेस्ट इंडीजमधील बहामास येथे पोहोचला. आपण भारतात पोहोचलो आहोत असा त्याचा समज झाला. 12 ऑक्टोबर 1998 मध्ये 33व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये कोल्हापूरच्या पल्लवी शहाने तिची लढत जिंकली. आणि इंटरनॅशनल वुमन मास्टर हा किताब मिळवला. भारतीय वनस्पती जनुक शास्त्रज्ञ डॉक्टर सुरिंदर के वसल आणि मेक्सिकोच्या वनस्पती जनुक शास्त्रज्ञ डॉक्टर इव्हॅन्जेनिलिया विलिगास यांना प्रोटीनयुक्त मक्याची जात विकसित केल्याबद्दल सहस्त्र जागतिक अन्न पुरस्कार जाहीर करण्यात आला. 12 ऑक्टोबर 2000 साली 12 ऑक्टोबर 2001 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघ आणि राष्ट्रसंघाचे सरचिटणीस कोफी अन्नान यांना शांततेसाठीचे नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले.

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना झाली 12 ऑक्टोबर 1993 मध्ये. दहशतवाद्यांनी इंडोनेशियातील बालीमध्ये 2 बारमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 202 जण ठार तर 300 जण जखमी झाले 12 ऑक्टोबर 2002 साली.

लोखंडी फुफ्फुसाची श्वसन यंत्र बोस्टन चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये प्रथमच लोखंडी फुफ्फुसाचे श्वसन यंत्र वापरण्यात आले 12 ऑक्टोबर 1928 मध्ये. देशातील पहिला मानसिक रुग्णांचा दवाखाना अमेरिका येथे सुरू झाला 12 ऑक्टोबर 1773 मध्ये. ऑडी मोटर कंपनीचे संस्थापक ऑगस्ट हॉच यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1868 मध्ये झाला. क्रिकेटपटू, क्रिकेट समालोचक, उद्योगपती आणि समाजसेवक विजय मर्चंट यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1911 मध्ये झाला. उद्योगपती आणि क्रिकेट प्रशासक बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर

क्रिकेट इन इंडियाचे अध्यक्ष मुथैया अन्नामलाई तथा एम ए चिदंबरन यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1918 मध्ये झाला. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे एक नेते जयंत श्रीधर तथा जयंतराव टिळक यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1921 मध्ये झाला. कवयित्री आणि गीतलेखिका शांता शेळके यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 मध्ये झाला. भारतीय वकील आणि राजकारणी शिवराज पाटील यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1935 मध्ये झाला. क्रिकेटपटू अशोक मांकड यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1946 मध्ये झाला. भारतीय बंगाली कवयित्री, समाज सुधारक, ब्रिटिश भारतात पदवीधर होणाऱ्या पहिल्या महिला कामिनी रॉय यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1864 मध्ये झाला. समाजवादी नेते, विख्यात संसदपटू, लोकसभेतील प्रभावी वक्ते आणि व्यासंगी लेखक डॉक्टर राम मनोहर लोहिया यांचं निधन 12 ऑक्टोबर 1967 मध्ये झालं. सी प्रोग्रामिंग लँग्वेजचे निर्माते डेनिस रिची यांचं निधन 12 ऑक्टोबर 2011 मध्ये झालं. भारतीय न्यायाधीश आणि राजकारणी सुखदेव सिंग कांग यांचं निधन 12 ऑक्टोबर 2012 मध्ये झालं. भारतीय राजकारणी, तामिळनाडूचे आमदार एन कोवेथंगम यांचं निधन 12 ऑक्टोबर 2022 मध्ये झालं. भारतीय फुटबॉल खेळाडू कार्टल चॅम्पमन यांचं निधन 12 ऑक्टोबर 2020 मध्ये झालं. तर श्रोत्यांनो, असे होते आजचे दिनविशेष. दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम आता ऐकू शकता. यावेळी सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

0: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।
1: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: एफ एम बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील.
1: असल देशी गुलाब सुमधुर संगीताचा सुरेल केवडा सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा अशी ही सदा फुली आकाशवाणी.

0: आई बाबांचे थकलेले चेहरे डोळ्यांसमोर आले, नेहाचा हसरा चेहरा। मी पळ काढतोय की काय हा प्रश्न मनात उपस्थित झाला। त्याने गोळ्या हातात घेतल्या तेव्हा त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं ज्यात गोळ्या ठेवल्या होत्या। त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्यम। राज काही क्षण स्तब्ध उभा राहिला।
1: जरूर आहे का, येत्या सोमवारी 12 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता दिलीप कसगावकर यांची पुढीतील रहस्य ही कथा आणि अनिल साबळे यांच्या कविता आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
2: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे। आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची 1000 नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे, पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000, ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते। देवीची ही 1000 विशेषणं म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत।
1: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन। जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात।

आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. राज्यात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं एमपीएससी परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित. आणि दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताची मालिकेत 2-1 अशी आघाडी. आता सविस्तर बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पुरस्कार सोहळ्यात ते काल नाशिकमध्ये बोलत होते. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जलसंधारणाच्या कामांना प्राधान्य द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. या कामांसाठी आवश्यक निधी राज्य शासन उपलब्ध करून देईल अशी ग्वाही देखील मुख्यमंत्र्यांनी दिली. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. तसंच पहिल्या टप्प्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना त्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्या वर्षात नाशिक जिल्हा परिषदेनं प्रथम तर पुणे जिल्हा परिषदेनं राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला आहे. सांगली जिल्हा परिषद तृतीय स्थानावर आहे. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी ग्रामपंचायतीनं राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून 5 कोटी रुपयांचं बक्षीस मिळवलं आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी विकास कामं निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीनं पूर्ण होतील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्र्यांनी काल नाशिक शहराच्या विविध भागांना भेट देऊन सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. ही विकास कामं केवळ कुंभमेळ्यापुरती मर्यादित नसून पुढच्या 25 ते 30 वर्षांसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या विकासाचा पाया मजबूत करणारी आहेत असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं. राज्यातल्या शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने अधिक आधार देण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात येत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकासमवेत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून शेतकऱ्यांसह शेतमजुरी करणाऱ्यांनाही मदत देण्यात येईल. विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ लवकर मिळवून देण्यासाठी राज्य शासन केंद्र सरकारच्या सहकार्यानं प्रयत्न करेल असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांच्या कृषी

0: कर्जाचं पुनर्गठन तसंच शेती संबंधित गरजांसाठी नवीन किंवा अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्यस्तरीय बँकर समितीनं बँकांना दिले आहेत. राज्य सरकारचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, राज्यस्तरीय बँकर समितीचे अध्यक्ष प्रभात किरण यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली काल पुण्यात बैठक झाली, त्यावेळी हे निर्देश देण्यात आले. राज्यातल्या 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांमध्ये काल घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. कर्वे निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. काल पहिल्या दिवशी देवीची नंदादेवी रूपात पूजा बांधण्यात आली होती. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या मंदिरात तसंच नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गडावरही विधिवत घटस्थापना करण्यात आली. सप्तशृंग गडावर काल दिवसभरात 75,000 भाविकांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानच्या सूत्रांनी दिली. राज्यात सर्वत्र ठिकठिकाणच्या देवीच्या मंदिरांमध्ये अत्यंत उच्च शक्तीपीठांच्या मंदिरांमध्ये काल घटस्थापनेनं शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. कर्वे निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. काल पहिल्या दिवशी देवीची नंदादेवी रूपात पूजा बांधण्यात आली होती. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या मंदिरात तसंच नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंग गडावरही विधिवत घटस्थापना करण्यात आली. सप्तशृंग गडावर काल दिवसभरात 75,000 भाविकांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतल्याची माहिती देवस्थानच्या सूत्रांनी दिली. राज्यात सर्वत्र ठिकठिकाणच्या देवीच्या मंदिरांमध्ये अत्यंत उत्साहात नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. मिरजमध्ये आयोजित शारदीय नवरात्र संगीत महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ गायक पंडित भुवनेश कोमकली यांच्या हस्ते झालं, तर 32व्या पुणे नवरात्र महोत्सवाचं उद्घाटन मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते गणेश कलाक्रीडा रंगमंच इथं झालं. दुष्काळग्रस्त भागातील नागरिकांना मदत करण्यासाठी पुणे नवरात्रोत्सवाच्या माध्यमातून निधी उभारावा असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महाबीजचा जॅकी 92-58. जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीजचं बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया सागरमाला या कार्यक्रमाविषयी.
2: देशाच्या किनारपट्टीला विकासाचं इंजिन बनवण्यासाठी 2015 सागरमाला योजना सुरू करण्यात आली. भारताचं भौगोलिक शक्तीस्थान असलेल्या किनारपट्टीच्या सहाय्यानं विकास, रोजगार निर्मिती आणि व्यापाराला बळकटी देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून सुरू आहे. 6,00,000 कोटींहून अधिक किमतीचे 845 पेक्षा जास्त प्रकल्प या अंतर्गत सुरू असून 315 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आज 9 भारतीय बंदरांचा जगातल्या सर्वोत्तम 100 बंदरांमध्ये समावेश झाला असून किनारपट्टीवरची जहाज वाहतूकही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. देशातल्या प्रमुख बंदरांच्या क्षमतेतही 2014 तुलनेत जवळपास दुपटीनं वाढ झाली आहे. या योजनेमुळे बंदरांचं आधुनिकीकरण, रस्ते आणि रेल्वे मार्गांची जोडणी, औद्योगिकीकरण, किनारपट्टी भागातल्या समुदायाचा विकास, जलवाहतूक आणि अंतर्गत जलमार्ग या 5 घटकांना एकत्र जोडला आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून वैष्णवी संयोग.
0: महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. राज्य सरकारच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला. जिल्ह्यात एकंदर 267 ग्रामसभा आयोजित केल्याची माहिती काल कृषी विभागानं दिली आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात हृदयरोगाची शक्यता असलेल्या 208 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराच्या विरोधात पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेल्या परीक्षार्थींच्या आंदोलनाला आमदार शिवेंद्र राजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल भेट दिली. परीक्षार्थींच्या सर्व मागण्या या शिष्टमंडळानं मान्य केल्यामुळे 11 दिवसांपासून सुरू असलेलं आंदोलन मागे घेत असल्याचं आंदोलकांनी सांगितलं. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणात राज्य सरकारनं 5 सदस्यीय आयोग स्थापन करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी चौकशीसाठी नैतिकतेला प्राधान्य देत चौकशी पूर्ण होईपर्यंत पदावर कार्यरत न राहण्याचा निर्णय घेतल्याचं समाज माध्यमातील संदेशाद्वारे जाहीर केलं आहे. या आयोगात एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचा समावेश करण्याची आंदोलकांची मागणी मान्य केल्याचं भोसले यांनी यावेळी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनेचं संचालन देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत करण्यात आलेला हा देशातला पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी दिली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात काल इंदूर इथं झालेल्या 3rd T20 सामन्यात भारतानं पाहुण्या संघावर 14 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारतानं दिलेलं 223 धावांचं लक्ष गाठताना वेस्ट इंडिजला निर्धारित 20 षटकात 209 धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताकडून अभिषेक शर्मानं आक्रमक फलंदाजी

करत 30 चेंडूत 69 धावा ठोकल्या. 3 बळी टिपणारा अर्षदीप सिंह सामनावीर ठरला. 5 सामन्यांच्या या मालिकेतला चौथा सामना येत्या बुधवारी हैदराबाद इथं होणार आहे. हवामान. राज्यभरात आज हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ग्रामीण भागाचा शाश्वत आणि सर्वांगीण विकास साधण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन. राज्यात सर्वत्र शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं MPSC परीक्षार्थींचं आंदोलन स्थगित. आणि दुसऱ्या T20 सामन्यात वेस्ट इंडिजवर विजय मिळवत भारताची मालिकेत 2-1 अशी आघाडी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आई बाबांचे थकलेले चेहरे डोळ्यांसमोर आले, नेहाचा हसरा चेहरा। मी पळ काढतोय की काय हा प्रश्न मनात उपस्थित झाला। त्याने गोळ्या हातात घेतल्या तेव्हा त्याचं लक्ष त्या कागदावर गेलं ज्यात गोळ्या ठेवल्या होत्या। त्या कागदावर लिहिलं होतं, गणपती महात्म्यम। राज काही क्षण स्तब्ध उभा राहिला।
1: जरूर आहे का, येत्या सोमवारी 12 तारखेला संध्याकाळी ठीक 6:30 वाजता दिलीप कसगावकर यांची पुढीतील रहस्य ही कथा आणि अनिल साबळे यांच्या कविता आमच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून।
2: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे। आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची 1000 नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे, पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000, ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते। देवीची ही 1000 विशेषण म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत।
1: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात।

0: श्रोत्यांनो, आपण यावेळी आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 MHz वर. प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम आता ऐकू शकता. सकाळचे 7:23 झाली आहेत.
1: क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन,
2: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा. ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
1: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का? अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा

0: आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
0: आजच संपर्क करा।

हे आकाशवाणीचं अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. सकाळचे 7:25 होत आहेत. थोड्याच वेळात प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, जंगल ही केवळ झाडांची संपत्ती नाही तर ती असंख्य वन्यजीव, पक्षी, वनस्पती आणि संपूर्ण पर्यावरणाचा आधार असतात. जंगल आणि वन्यजीवांचं संरक्षण झालं तरच पर्यावरणाचं संतुलन टिकून राहणार आहे. महाराष्ट्र राज्याला लाभलेली समृद्ध वनसंपदा, डोंगर दऱ्या आणि जैव विविधता ही आपल्या राज्याची मोठी नैसर्गिक संपत्ती आहे. ही संपत्ती जपण्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. श्रोते हो, नुकताच वन्यजीव सप्ताह पार पडला. याच निमित्तानं वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी राज्यात विविध उपक्रम राबवण्यात आले. याच अनुषंगानं आज आपण संवाद साधणार आहोत कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्याशी. सर, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार.
0: सर, नुकताच वन्यजीव सप्ताह पार पडला. या सप्ताहाच्या निमित्तानं राज्यात आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोणकोणते उपक्रम राबवण्यात आले आणि या उपक्रमांच्या माध्यमातून वन्यजीव संरक्षणाबाबत नागरिकांमध्ये कोणता संदेश देण्यात आला?
1: वन्यजीव सप्ताह 1952 पासून आपल्या देशामध्ये राबवला जातो 2 ते 8 ऑक्टोबर या काळामध्ये. आणि आज त्या अनुषंगानं या महिन्यात देखील आपण पूर्ण राज्यस्तरावरती हा वन्यजीव सप्ताह राबवत आहे. याच्यामध्ये विविध उपक्रमामध्ये लोकजागृती करणे, त्यानंतर मुलांना, युवकांना वेगवेगळे नॅशनल पार्क आहेत महाराष्ट्रामध्ये, वन्यजीव अभयारण्य आहेत त्या ठिकाणी त्यांच्या भेटी देणे, याशिवाय वन्यजीव आणि मनुष्याच्या मधला जो कन्फ्लिक्ट सिच्युएशन आहे तर त्याबाबत लोकांना माहिती देऊन त्याच्याबाबत काय पर्याय काढता येतात किंवा लोकसभा कसा वाढवता येईल याविषयी उद्बोधन करणे, आणि लोकांना जेवढं जास्तीत जास्त जंगल या परिसंस्थेशी कसं जोडता येईल तर या गोष्टीवरती फोकस करून आपण उपक्रम राबवलेले आहेत. कारण एकूणच जंगल म्हणजे फक्त झाडे नसून ती पृथ्वी, जल, अग्नी, वायू, आकाश या पंचतत्वांची मिळून तयार झालेली एक सजीव परिसंस्था आहे आणि तिचे जतन आणि संवर्धन आपण केलं पाहिजे. आणि कनेक्टिंग हॅबिटॅट हा या वर्षीचा मेन फोकस आहे आपल्या वाईल्ड लाईफ सप्ताहाचा, तर तो लोकांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
0: अच्छा. मग सर, कोल्हापूर

0: जिल्ह्यामध्ये कोणकोणते उपक्रम राबवण्यावर भर देण्यात आला?
1: या अनुषंगाने कोल्हापूरमध्ये राधानगरी अभयारण्य आहे, जे मुख्यत्वे गव्यासाठी स्थापन केलं होतं आणि 1958 साली शाहू महाराजांनी त्यामध्ये पुढाकार घेतला, त्यावेळी झालं होतं. त्या बरोबरच कोल्हापूरमध्ये 1,35,000 हेक्टर एवढं वनक्षेत्र आहे. तर ह्या सगळ्या संवर्धनाच्या संरक्षणाच्या दृष्टीनं हा एक कनेक्टिंग हॅबिटॅट जे ब्रीद वाक्य आहे या वर्षीच्या वन्यजीव सप्ताहाचा, त्यानुसार हा जो हॅबिटॅट आहे तो काली टायगर रिझर्व जे कर्नाटकात आहे आणि महाराष्ट्रामधलं सह्याद्री टायगर रिझर्व आहे, तर ह्यांना जोडणारा खूप महत्वाचा हॅबिटॅट आहे कोल्हापूर जिल्हा. तर त्या अनुषंगानं आपण यावर्षी प्रभात फेरी, पुन्हा लोक मुलांना गावोगावी जाऊन उद्बोधन करणे, यासाठी चित्ररथ पण आपला या महिन्या 8 दिवस सगळीकडे फिरणार आहे. याशिवाय निबंध स्पर्धा असतील, पेंटिंग कॉम्पिटिशन असतील आणि पॅनल डिस्कशन असतील. तर ते सगळे उपक्रम आपण कॉलेजमध्ये प्रत्येक शहरामध्ये स्कूल्समध्ये आपण हे राबवलेले आहेत.
0: अच्छा सर, 300 कोटी वृक्ष लागवड हा शासनाचा महत्वाकांक्षी उपक्रम आहे, मग कोल्हापूरची भौगोलिक आणि पर्यावरणीय परिस्थिती लक्षात घेऊन या विभागात वृक्ष लागवडीचं नियोजन कशा पद्धतीनं केलं आहे?
1: एकूणच महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 20% वनक्षेत्र आहे आणि ते 33% असण्याची आवश्यकता आहे आपल्या नॅशनल फॉरेस्ट पॉलिसीनुसार. आणि कोल्हापूरमध्ये एकूण भूभागाच्या 22% वनक्षेत्र आहे, तर वृक्ष लागवड हा त्याच्यातला खूप महत्वाचा घटक आहे. आपण यावर्षी 300 कोटी जे धोरण आणलं आहे तर त्या अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 5 लक्ष एवढं टार्गेट होतं आणि त्यातून आपण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मियावाकी प्लांटेशन असतील, रेग्युलर प्लांटेशन असतील, यातनं आपण वृक्ष लागवड केलेली आहे. आणि एक पेड माके नाम हा माननीय पंतप्रधानांचा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे, तर त्या अंतर्गत आपण वडासारखी जी महत्वाची परिसंस्थेतील झाड आहेत तर त्यांची पण लागवड करत आहे.
0: अच्छा सर, जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासमोर शिकार हा एक मोठा धोका आहे, मग शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाची यंत्रणा कशा पद्धतीने काम करते?
1: शिकार हा काही ठिकाणी तिथल्या संस्कृतीचा पार्ट म्हणून आलेला आहे आपल्याकडे. तर त्या ठिकाणी आत्ता आणि पूर्वीची जर आपण या दोन्ही गोष्टीला फरक पाहिला तर आता लोकांचं बरंचस उद्बोधन झालं आहे आणि याबरोबर वन विभागाने केलेल्या कारवाई असतील, तर आपण मागच्या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80 पेक्षा जास्त ऑफेन्सेस रजिस्टर केले, तर त्यापैकी बरेचसे शिकारीचे ऑफेन्सेस आहेत. आणि शिकारीला वन्यजीव कायदा 1972 झालाय, तर त्याच्या अंतर्गत चांगली शिक्षा पण आहे. तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी वन विभागाकडून रात्र गस्त असेल, जे पेट्रोलिंग म्हणतो ते आपण कंटिन्युअसली करत असतो. त्यांची आमची कमांड कंट्रोल रूम आहे, त्या ठिकाणी 1920 हा आमचा हेल्प नंबर आहे, तर त्याच्यावरून कंटिन्युअसली कॉल येत असतात, त्याचा फॉलोअप आपण घेत असतो आणि आम्ही सगळे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. पोलिसांच्या बरोबर आमची टायगर सेल आहे, त्यांची रिसेंटली कोल्हापूर सर्कलची माननीय IG साहेब आणि CCF कोल्हापूर यांच्या उपस्थितीमध्ये टायगर सेलची मीटिंग पार पडली. तशी प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी टायगर सेलची मीटिंग पार पडते, याच्यामध्ये शिकार, शिकारी अशा गोष्टीवरती काही मार्ग शोधता येतील, काही विषयी चर्चा, ट्रेनिंग वगैरे होतात.
0: अच्छा सर, वन्यजीवांच्या संरक्षणामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो, एखाद्या नागरिकाच्या निदर्शनास वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर त्या व्यक्तीनं वन विभागाला माहिती देण्यासाठी काय करावं, किंवा नागरिकांकडून मिळणारी माहिती या कारवाईमध्ये कशा पद्धतीनं महत्वाची ठरते?
1: मॅडम, खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शिकार आपण थांबवू पण शकत नाही. आणि आपल्या संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटीज मध्ये वन्यजीवांचं संरक्षण हे आपली एक ड्युटी आहे हे मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी. आणि आता बऱ्याचशा लोकांना, जसे लोक ताडोबा फिरायला जातात, आपल्याकडे राधानगरी फिरायला जातात, तर जंगल तिथले टायगर असतील, हत्ती असतील किंवा जे वन्य प्राणी आहेत ते पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी आणि जनरेशन झेड जे आपण म्हणतो त्या सगळ्यांच्या मध्ये एक आत्मीयता नक्कीच आता तयार झालेली आहे. आणि हे लोक स्वतःहून आम्हाला अशा काही गोष्टी आढळल्या तर ते माहिती देतात आम्हाला डायरेक्टली. आमचे रेंज फॉरेस्ट ऑफिसेस असतात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, किंवा 1920 आमचा हेल्पलाईन नंबर आहे, याच्यावरती देखील काही लोक माहिती देतात. तर ह्या अशा केसेस आल्यानंतर आम्ही त्यांची प्रॉपर इन्क्वायरी करतो आणि आमचा डेटाबेस आहे, आमचे स्टाफ आहे, तो फील्डवरती जाऊन अशा ठिकाणी जी लोकांना पकडणे

0: त्यांच्यावर कारवाई करणे ह्या गोष्टी करत असतो, आणि सायमल्टेनियसली आम्ही लोकांमध्ये उद्बोधन पण करत असतो की शिकारी किंवा शिकार ही गोष्ट आहे ही समाजासाठी किंवा जंगलासाठी पण चांगली नाही आहे, त्याच्यापेक्षा आपण वन्य प्राण्यांचं संरक्षण संवर्धन केले पाहिजे. चिमण्यांसाठी घरी कृत्रिम घरटी आहेत ती लावली पाहिजेत, घरामध्ये एक छोटीशी पाण्याची रिबशी बनवून ठेवली तर त्यातनं पण खूप आपली जी ड्युटी आहे तर त्याबाबतच पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन होईल असं मला वाटतं.
1: हो सर, अत्यंत महत्वाची माहिती सर आपण दिलीत. यापुढे कधीही वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली तर नागरिक नक्कीच 1926 1926 या क्रमांकावर किंवा या हेल्पलाईनवर नक्कीच संपर्क साधतील.
0: यस मॅडम.
1: श्रोते हो, वनसंपदेचं संरक्षण, वृक्ष लागवड, वन्यजीवांचं संवर्धन आणि शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाकडून सुरू असलेल्या विविध प्रयत्नांची माहिती आपण कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील यांच्याकडून जाणून घेतली. जंगल आणि वन्यजीव संरक्षण ही केवळ वन विभागाची हे या संवादातून स्पष्ट झालं. सर, आपण अतिशय महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परंतु वनसंवर्धनाचा हा विषय अत्यंत व्यापक आहे, त्यामुळं हा संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.
0: नमस्कार.

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना।
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा।
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
1: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय।
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा।
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द।
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा।
2: श्रोते हो, घरातल्यांचा विरोध पत्करून घेतलेल्या निर्णयाची जबाबदारी ही आपलीच असते, नाही का? ती निभावताना आलेल्या अडचणींवर मात करत स्वतःचं आयुष्य घडवणाऱ्या आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत।
3: माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर महिला कबूल करतात की हो, खरोखर आज आम्ही सक्षम नाही, की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो, पण महिला काही करत नाही, आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते। तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे।
2: ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची मुलाखत अवश्य ऐका सोमवार दिनांक 12 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर। वनिता मंडळ। रसिकहो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे।
4: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका, उमेद जीवनाची।
5: उमेद जीवनाची, उमेद जीवनाची।
2: जगण्याच्या आशा

0: नाट्यरूपात अनुभवया
1: उमेद जीवनाची।
0: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
1: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून
0: उमेद जीवनाची।

काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात. ही गोष्ट आहे सुषमाची. परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा. तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य. लेखिका सारिका ढेरंगे. नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला. बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही. उमेद जीवनाची.

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत.
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळची 7:40 झाली आहेत.
2: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: टॉप क्वालिटी सर्विस देणारे अंबा मॉड्युलर किचन,
2: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा. ओन बाबा मंदिराजवळ, दस्तूर नगर, अमरावती येथे.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: मोहम्मद रफी, आशा भोसले यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं होतं.
1: टिकू जी, 100 ग्राम पेढे द्या ना.
2: 250 ग्रामच्या खाली नाही मिळणार.
1: अरे का,
2: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
1: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
2: बँक अकाउंट विना मिनिमम?
1: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल. ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
2: दे बाबा,
3: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.

0: प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली अख्तर लखनवी यांची रचना आपण ऐकलीत. संगीत अजीज नाझानी यांचं होतं. श्रोत्यांनो, याबरोबरच मिश्र गीतांचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: EMI भाडं कसं मॅनेज करू?
2: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
1: कसं?
2: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
1: एवढे इझी?
2: कसलं इझी, हे तर मनी म्युल आहे. इल्लीगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
1: नाही बाबा नाही, तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कुणालाच वापरू देऊ नका. RBI सांगते.
3: जाणकार राहा, सतर्क राहा.

0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकता आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळची 7:50 झाली आहेत. प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र गोडके सराफ आता प्रसारित करीत आहोत.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजांत लक्ष्मी अंगठी, जे केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजांत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णतः मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेनी हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच त्याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजांत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावलीमधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करण्यास सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजांत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
2: बरं, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: खरे.
3: म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा. मग दादा या श्री गजांत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या

0: साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानन लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
1: बर, पण मग ही अंगी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
0: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
1: बर,
0: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
1: हो,
0: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब,
1: अच्छा,
0: रजत म्हणजे चांदी, आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
1: बर,
0: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
1: अच्छा,
0: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
1: अच्छा,
0: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
1: हा,
0: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याशी करू शकता. आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव, तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो,
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीच माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपती पासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो. त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात, चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा,
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजानन लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात,
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.

0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती. हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: कारण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद. खूप छान माहिती दिलीत श्री गजानन लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
2: प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ आपण ऐकलात. आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून सकाळचे 8 वाजता आहेत. सुरुवातीला हिंदी समाचार, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात आकाशवाणी दिल्ली केंद्र.

0: आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 आणि 17 सेकंद झालेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करत आहोत.
1: आकाशवाणी सुरेखा जोशी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल, पंतप्रधानांचा विश्वास. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीरित्या ताब्यात घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर दुसऱ्यांदा हल्ला. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात सहमती झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि नेमबाजी बॅडमिंटन सह क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा विजय. आता सविस्तर बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. ते काल चेन्नई इथं जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव सोहळ्यात बोलत होते. सध्याचं युग युवा पिढीचं आहे असं म्हणत या पिढीच्या नवनवीन कल्पना आणि मेहनत भारताचं आणि जगाचंही भविष्य घडवतील असं मोदी म्हणाले. शिक्षण घेण्याबरोबरच ते व्यवहारात उपयोगातही आणलं पाहिजे असं सांगून त्यांनी युवा पिढीला मोठी स्वप्न पाहण्याचं, वेगळा विचार करण्याचं आणि निर्भयपणे काम करण्याचं आवाहन केलं. आधुनिक नवोन्मेषाला आपल्या सांस्कृतिक वारसाची जोड देऊन युवा पिढी प्रगतीशील स्वावलंबी राष्ट्र घडवू शकते असं पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल तमिळनाडूमध्ये विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन केलं. यामध्ये रस्ते, रेल्वे, बंदर, पेट्रोल तसंच वैज्ञानिक संशोधन प्रकल्पांचा समावेश आहे. आयआयटी मद्रास इथं झालेल्या या कार्यक्रमाला तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय उपस्थित होते. या प्रकल्पांमुळे राज्यातली संपर्क व्यवस्था सुधारेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल तसंच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका आणि वाहतूक नियमांचं पालन करत लोकांना मुक्तपणे वावरण्याची परवानगी द्या असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं प्रशासनाला दिले आहेत. दिल्लीतल्या तात्पुरत्या वाहतूक अडथळ्यांचा आढावा घेण्याची सूचना करून मेट्रो सेवा, इंटरनेट सेवाही सुरळीत सुरू राहील याची दक्षता घ्यावी असे आदेश न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशासनाविरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे आदेश दिले. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले सीजेपी नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना काल कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर हजर केल्यानंतर 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. दरम्यान सीजेपीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईतही आंदोलन करण्यात आलं. परवानगी न घेता आंदोलन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराच्या विरोधात पुण्यात गेले काही दिवस सुरू असलेलं परीक्षार्थींचं आंदोलन काल स्थगित करण्यात आलं. राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काल या आंदोलकांची भेट घेतली. एमपीएससी परीक्षांमध्ये झालेल्या गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या

अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली जाईल. तसंच या समितीमध्ये एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंडे यांचाही समावेश केला जाईल अशी माहिती भोसले यांनी आंदोलकांना दिली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर काल दुसऱ्यांदा हल्ला झाला. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून 11 जण जखमी झाल्याची माहिती सौदीच्या लष्करी प्रवक्त्यानं दिली आहे. किंग खालिद आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी कक्षात एक प्रोजेक्टाईल धडकल्यामुळे तिथं आग लागली. परवा शनिवारी याच विमानतळावर झालेल्या हल्ल्यात 13 जणांचा मृत्यू झाला होता आणि 308 जण जखमी झाले होते. येमेनच्या हुथी बंडखोरांनी हे हल्ले केल्याचं मान्य केलं असून सौदी अरेबियातील विमानतळांचा वापर करू नये असा इशारा विमान कंपन्यांना आणि प्रवाशांना दिला आहे. अनेक नेत्यांनी तसंच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी या हल्ल्यांचा निषेध केला आहे. दरम्यान या हल्ल्यांमध्ये एका भारतीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती रियादमधल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. रियादमधल्या हल्ल्यानंतर तिथला भारतीय दूतावास स्थानिक अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून जखमी भारतीयांची विचारपूस करत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी सांगितलं. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन सहमत झाले असून युद्धविराम तत्काळ प्रभावानं लागू झाला आहे असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. याबाबत अधिक तपशील मात्र त्यांनी दिलेला नाही. सर्वांसाठी एक चांगली बातमी म्हणून या घोषणेचं युक्रेन स्वागत करतो असं युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी म्हटलं आहे. रशियानं जर युक्रेनच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले थांबवले तर युक्रेन रशियन तेल शुद्धीकरण प्रकल्पांवरील हल्ले थांबवण्यास तयार आहे असं एका मुलाखतीत त्यांनी सांगितलं. रशियानं मात्र यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नेपाळमधल्या बुधी गंडकी नदीला काल पहाटे अचानक आलेल्या पुरामुळे गोरखा जिल्ह्यात अनेक घरं आणि पूल वाहून गेले असून काही जलविद्युत प्रकल्पांचंही मोठं नुकसान झालं आहे. आतापर्यंत 82 जणांना बचाव पथकांनी वाचवलं आहे तर 5 जण अजूनही बेपत्ता आहेत अशी माहिती तिथल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली. गोरखा जिल्ह्यात झालेल्या भूस्खलनानंतर तयार झालेला तात्पुरता बांध फुटल्यामुळे नदीला अचानक पूर आला असल्याची शक्यता आहे असं आंतरराष्ट्रीय एकात्मिक पर्वतीय विकास केंद्रानं म्हटलं आहे. दरम्यान मानसलूक गिर्यारोहण मार्गाकडे जाणारे अनेक पर्यटक या पुरामुळे अडकून पडले आहेत. पूर्व आफ्रिकेतील जिबुती किनारपट्टीजवळ 305 स्थलांतरितांना घेऊन जाणारी एक नौका उलटल्यानं 15 मुलांसह एकंदर 139 लोकांचा मृत्यू झाला आहे असं आंतरराष्ट्रीय स्थलांतर संघटनेनं म्हटलं आहे. मागच्या आठवड्यात 8 तारखेला ही घटना घडली. शोध आणि बचाव कार्य सुरू असून 84 लोक अजूनही बेपत्ता आहेत त्यामुळे मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे असं या संस्थेनं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय नेमबाजी क्रीडा संघटनेच्या इजिप्तमध्ये कैरो इथं झालेल्या रायफल आणि पिस्तूल विश्वकरंडक स्पर्धेत भारताचा उदयवीर सिद्धून पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं. या स्पर्धेत ऑलिम्पिक पदक विजेते स्वप्नील कुसाळे आणि सरबजोत सिंग यांच्यासह 24 भारतीय नेमबाज सहभागी झाले आहेत. तुर्की इंटरनॅशनल चॅलेंज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या अनमोल खर हिनं महिला एकेरीचं विजेतेपद मिळवलं. तिनं अंतिम सामन्यात आकर्षी कश्यप हिचा 21-11, 21-14 असा सरळ गेम्समध्ये पराभव केला. अनमोलचं हे तिसरं आंतरराष्ट्रीय विजेतेपद आहे. पुरुष दुहेरीत भारताच्या सूरज आणि निकोलस यांच्या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. वेस्ट इंडिज विरुद्धचा तिसरा 20 षटकांचा क्रिकेट सामना काल भारतानं 14 धावांनी जिंकला. इंदोर इथं झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघानं 20 षटकात 223 धावा केल्या. अभिषेक शर्मानं 30 चेंडूत 69 धावा केल्या. मात्र निर्धारित 20 षटकात वेस्ट इंडिजचे फलंदाज 209 धावा करू शकले.
वेस्ट इंडीजचे 3 फलंदाज बाद करणारा अर्शदीप सिंग

0: सामनावीर ठरला. 5 सामन्यांच्या या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जगासमोर उद्भवणाऱ्या नवनव्या आव्हानांवर कल्पकतेनं तोडगा शोधण्याचं काम भारतातली युवा पिढी करेल, पंतप्रधानांचा विश्वास. शांततेनं एकत्र येणाऱ्या लोकांना बेकायदेशीररित्या ताब्यात घेऊ नका, सर्वोच्च न्यायालयाचे प्रशासनाला आदेश. सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावर दुसऱ्यांदा हल्ला. एकमेकांच्या ऊर्जा प्रकल्पांवर हल्ले न करण्याबाबत रशिया आणि युक्रेन यांच्यात सहमती झाल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य. आणि नेमबाजी, बॅडमिंटनसह क्रिकेटमध्येही भारतीय खेळाडूंचा विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर. प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम आता ऐकू शकता. श्रोत्यांनो, सकाळचे 8:40 झाली आहेत.

0: 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
1: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन
2: ब्रँडेड ऍक्सेसरी.

0: सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज.
3: कार्यक्रम आप सुनेंगे बस कुछ ही पलों.

0: विविध भारती पर बहती है सुरों की सरिता। घोलती है आपके जीवन में शास्त्रीयता, बारीकियां रागों की। श्रृंगार सुरों का समय बीता, दौर बदले, कायम है संगीत की मधुर पाठशाला।
1: विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 101.5 मेगाहर्ट्सवर। आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत। सकाळचे ठीक 10 वाजले आहेत। आमच्या स्थानिक प्रसारणात परत एकदा सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत।
2: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।

0: जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
1: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन.
2: ब्रँडेड ऍक्सेसरी सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा. ओन बाबा मंदिराजवळ, दस्तूर नगर, अमरावती येथे.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: इस त्योहार खुशियों को दीजिए गहनों की चमक. पूना गार्डगिर और सन्स की फेस्टिव ऑफर में गोल्ड ज्वेलरी के मेकिंग चार्जेस पर 50% तक की छूट और रेवा डायमंड ज्वेलरी के मेकिंग चार्जेस पर 100% तक की छूट. तो इस त्योहार चमकिए अपनी पसंद के साथ. पूना गार्डगिर और सन्स, परंपरा का विश्वास आपकी खुशियों के साथ. विजिट करें JK टॉवर्स, राजापेट, अमरावती.
2: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 MHz वर. श्रोत्यांना विविध अंतर्गत नमस्कार. अमरावती या कार्यक्रमात नाट्यकला प्रकार आणि वाटचाल या विषयावर विशाल तराळ, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक अमरावती यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत आता प्रसारित करीत आहोत. भाग पहिला या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. श्रोते हो, आजच्या नमस्कार अमरावती कार्यक्रमात नाट्यकला प्रकार आणि वाटचाल या विषयावर नाट्यकर्मी विशाल रमेश तराळ यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला आपण ऐकणार आहात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
4: मंडळी नमस्कार. मला गुरु ठाकूर यांच्या फार सुंदर ओळी आठवत आहेत. नवीन नांदी नवी संहिता, प्रयोग होतो रोज नेटका, जो तो आपुल्या प्राक्तनातली इथे वठवतो रोज भूमिका, विश्व हा रंगमंच फिरता. श्रोते, आपण प्रत्येक जण या विश्वाच्या रंगमंचावरचे पात्र आहोत. हीच पात्र जेव्हा नाटकाच्या रंगभूमीवर येतात तेव्हा तीच खरीखुरी वाटायला लागतात, कारण ती आपल्यातलीच कोणीतरी असतात. असंच एक आपल्यातलंच कोणीतरी असलेलं आणि नाटकाशी संबंधित असलेलं एक व्यक्तिमत्व आज आपल्या नमस्कार अमरावती कार्यक्रमात आपल्या भेटीला आलेलं आहे. या सुप्रसिद्ध नाट्यकर्मीची मी तुम्हाला ओळख करून देतो. हे आहेत अभिनेते, नाट्यलेखक, नाट्य दिग्दर्शक, सिने दिग्दर्शक विशाल रमेश तराळ. विशाल, खूप खूप स्वागत नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये तुमचं.
5: नमस्कार.
4: नमस्कार. मंडळी, विशाल तराळ यांचा जो परिचय आहे तो त्यांच्या नावा इतकाच विशाल आहे. मी अगदी थोडक्यात तुम्हाला तो करून देतो आणि नंतर आपण त्यांच्याशी गप्पांना सुरुवात करूयात. विशाल रमेश तराळ हे अभिनेते आहेत, नाट्यलेखक आहेत, नाट्य दिग्दर्शक, सिने दिग्दर्शक आहेत. नाटकांबरोबरच चित्रपट आणि लघुपटांचं देखील त्यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. मातीमाय, डेबू सारखे जे गाजलेले चित्रपट आहेत मराठीतले, त्याचबरोबर काही हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका केलेल्या आहेत. क्राईम डायरी या अत्यंत गाजलेल्या मालिकेच्या शेकडो भागांचं दिग्दर्शन विशाल तराळ यांनी केलेलं आहे. भंडारा जिल्ह्यातली जी झाडीपट्टी रंगभूमी आहे तिच्याशी खास करून ते अनेक वर्षांपासून जुळलेले आहेत आणि 40 अधिक झाडीपट्टीतल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका केलेल्या आहेत, त्यांचं दिग्दर्शन त्यांनी केलेलं आहे. विशाल तराळ यांच्या नाट्यकारकिर्दीवर जर प्रकाश टाकायचा म्हटला तर आतापर्यंत त्यांनी 25 अधिक नाटकांमधून आणि 16 जास्त एकांकिकांमधून भूमिका केलेल्या आहेत. बरोबर ना विशाल?
5: बरोबर, अगदी बरोबर.
4: नाटक, चित्रपट, क्रीडा आणि शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्यस्तरीय असे पुरस्कार विशाल तराळ यांना प्राप्त झालेले आहेत. परत एकदा विशाल, तुमचं खूप खूप स्वागत नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये.
5: धन्यवाद.
4: विशाल, पूर्ण आयुष्य नाटकाला वाहून दिलं, बरोबर?
5: हो.
4: कुठे नोकरी करावी किंवा असं कधी असं वाटलं नाही?
5: सुरुवातीला वाटलं, खर तर ऍक्सिडेंटली मी या क्षेत्रात आलो असं म्हणायला काही हरकत नाही. घरी वडील सैनिक होते, त्यामुळे लहानपणापासून ते ड्रेस सुद्धा आर्मीचा आणायचे, खेळणं सुद्धा आर्मीचा आणायचे.
4: बरोबर.
5: माझं शिक्षण सुद्धा सैनिक स्कूल दीपशिखा गुरुकुल चिखलदरा इथे झालंय, त्यामुळे सुरुवातीला मी NDA किंवा आर्मीमध्ये जाण्याचा खूप माझा हे होता, म्हणजे अभिलाषा होती. खर तर 10th करता करता मर्चंट नेव्ही कडे आपण जावं ही इच्छा परत मनात आली आणि को

0: गड नावाची एक्झाम मी पास झालो होतो 12वीला, पण एकुलता एक असल्यामुळे आईने म्हटलं की आयुष्यभर माझा नवरा देशसेवेसाठी तिकडे गेला, आता एकुलता एक मुलगा पण जाईल. तर त्या चौकटीत, आईच्या प्रेमाच्या चौकटीत मी अडकलो आणि अंदमान निकोबारला माझं पोस्टिंग झालं होतं, 18,000 रुपये बेसिक पगार. पण ती नोकरी मी सोडली आणि नंतर फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतल्यानंतर ऍक्सिडेंटली युवा महोत्सवातून या क्षेत्रात पदार्पण झालं.
1: विशाल, मला खरंच विचारायचं, नाटकाशी पहिला संबंध कधी आला? म्हणजे तुम्ही आता लहानपणाबद्दल बोलतात, मला थोडस पण सुरुवातीला लहानपणाबद्दल पण सांगा की काय लहानपणी शाळांमध्ये असे काही प्रयोग होत होते का?
0: हो, म्हणजे नाटकाशी मी जसं म्हटलं की घरी आर्मीचं वातावरण होतं आणि स्पोर्ट्स कडे जास्त झुकाव असल्यामुळे तसा नाटकाशी काही संबंध आला नाही. पण जेव्हा सैनिक स्कूल दीपशिखा गुरुकुलला आम्ही गेलो आणि तिथे संदीप सावरकर म्हणून आपल्या इथले खूप हरवणारी कलावंत,
1: बरोबर,
0: ते आमचे शिक्षक म्हणून जेव्हा दीपशिखेला जॉईन झाले तेव्हा त्यांनी कदाचित आपल्या आतमध्ये असलेला एक कलावंत हेरला असं म्हणायला काही हरकत नाही. आणि सरांनी पहिलं नाटक बसवलं त्यामध्ये एका मुलाला मुलीची भूमिका करायची होती.
1: बर.
0: आणि सहसा मुलं मुलीची भूमिका करताना लाजतात वगैरे वगैरे, आणि नशिबानं ती भूमिका माझ्या वाट्याला आली आणि तिथून पहिल्यांदा इंटरेस्ट निर्माण झाला. खरंच म्हणजे 8व्या वर्गात होतो आम्ही आणि 8व्या वर्गातून ही चटक लागली असं म्हणायला काही हरकत नाही. आणि नंतर जो खरा संबंध आला, जो आपण म्हणू की बाहेरचं जग, तर तो आला अभिरुची कला व क्रीडा मंदिर ही संस्था आहे, त्यांनी मनोहर कवीश्वर यांनी एक नाटक बसायला घेतलं, ते म्हणजे संगीत एकच प्याला,
1: म्हणजे हौशी रंगभूमी मग व्यावसायिक रंगभूमी असं.
0: हो हो, अगदी बरोबर. म्हणजे शालेय, त्यानंतर हौशीकडे आलो.
1: बरोबर.
0: आणि माझं असं झालं की संगीत एकच प्यालामध्ये मी प्रॅक्टिस आधी करायला लागलो, पण अधांतर नावाचं जे नाटक झालं राजेश वानखडे यांनी दिग्दर्शित केलेलं, त्याचा पहिला प्रयोग अधांतरचा झाला. प्रॅक्टिस मात्र संगीत एकच प्यालाला सुरुवात केली, पण प्रयोग मात्र अधांतरचा
1: झाला. म्हणजे 55 वर्ष पहिलं नाटक जे झालं
0: ते अधांतर झालं.
1: विशाल तळ पहिल्यांदा ज्यात दिसले ते नाटक अधांतर.
0: ते अधांतर.
1: विशाल, तुम्ही नाटक लिहिता पण?
0: हो.
1: म्हणजे सगळ्या भूमिका ज्या तुमच्या नाटकाशी संबंधित आहेत त्या सगळ्याच तुमच्याकडे आहेत. नाटक लिहिताना डोक्यात आधी कोण येत? कथा येते, पात्र येतं की काय संदेश नाटकातून द्यायचा आहे तो येतो, तर आणि काय असते ही प्रक्रिया एक नाटक संपूर्ण लिहून घेण्याची?
0: माझ्या डोक्यात ना सगळ्यात आधी संदेशच येतो, कारण बेसिकली मला असं वाटतं की त्याच्यातून एंटरटेनमेंट व्हावं असं नाही, त्याच्यातून एक मेसेज ओरिएंटेड काहीतरी असलं पाहिजे. बरेचदा असं होतं की माझ्या डोक्यात पोस्टर येतं, त्या नाटकाचं पोस्टर काय असावं, आणि त्यानंतर मला कथा सुचते आणि मग मी ते नाटक लिखाणाला घेतो. प्रोसेस खूप, जर आपण टेक्निकली गेलो तर ती खूप गांभीर्यानं बघणारी गोष्ट आहे, पण जर मला एखादी गोष्ट सांगायची आहे आणि ती माझ्या पद्धतीनं सांगायची आहे तर मला असं वाटतं की खूप शास्त्रात न अडकता तुम्ही ती गोष्ट आधी कागदावर लिहिली पाहिजे.
1: बरोबर, बरोबर.
0: ती तुमच्या पद्धतीनं आधी त्याचं लिखाण झालं पाहिजे, कारण बरेचदा काय होतं की जसं आता आपण एक नाट्यशास्त्रातला जर भाग घेतला की गाठ, नारगाठ आणि उकल, हे जर आपण खूप टेक्निकली गेलो तर मग ते डोक्यात मुंगे आणणार असत, किंवा मग लिनियर आणि नॉन लिनियर लिखाण असावं, किंवा मग फ्रॅगमेंटेड नरेटिव्ह स्ट्रक्चर असलं पाहिजे.
1: म्हणजे
0: मी एक थोडस उदाहरण देईल सिनेमाचं इथे, की बर्फी नावाचा सिनेमा आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला अर्धा तास कळत नाही की नेमकं घटना कुठे घडत आहे किंवा कुठल्या काळात घडत आहे. त्याच्यामुळे कधी तो हिरो आपल्या 21 वयात असतो, कधी तो हिरो 40व्या वयात असतो, कधी तो 60व्या वयात असतो. तर याला आपण बॅकफोर्थ नरेटिव्ह स्ट्रक्चर म्हणतो. लिनियर म्हणजे सहसा जे जुने सिनेमे होते, आता शोले जर तुम्ही घेतला तर शोलेमध्ये सुद्धा बॅकफोर्थ वापरलेला आहे, म्हणजे ज्याला आपण
1: फ्लॅशबॅक मध्ये जाणं म्हणतो,
0: किंवा मग फ्रॅगमेंटेड नरेटिव्ह स्ट्रक्चर. खूपच तिकडे गजनी वगैरे जो सिनेमा आहे तो सरळ बनवलेला आहे, पण तो ज्या सिनेमावरून अडॉप्ट केलेला आहे तो सिनेमा तो उलटा चालतो.
1: बरं.
0: तर असं एखादं नाटक उलटं चालावं किंवा लोकांना ते कळू नये 40 मिनिट किंवा मग एखाद्या तासाने कळावं असं पण आपण लिखाण करू शकतो.
1: आणि मग ते उकलत जातात संदर्भ. अच्छा, म्हणून हा इथे असं झालं, ते तिथे असं झालं.
0: म्हणजे आपण सोप्या भाषेत जर त्याला म्हणायचं झालं तर एक स्टार्ट असतो, मग बिगिनिंग असते आणि मग एंड असतो. तर माझ्या डोक्यात सगळ्यात आधी संदेश येतो, त्यानंतर त्याचे विभाग, त्या विभागात काय आपण लिहिलं पाहिजे ते येतं. कारण स्टार्ट आणि एंड हा जर ठरला नसेल तर मधली गोष्ट लिहिता येत नाही, कारण मग ते भरकटत जातं. म्हणजे एका विषयामध्ये कधी कधी लोक म्हणतात की अरे या एका

0: याच्यामध्ये 10 विषय कसे आले, त्याच्यामुळे एंड माहिती नसेल तर नाटक त्या दिशेला जात नाही.
1: पहिले नाटक तुमच्या डोक्यामध्ये पक्क असावं.
0: हा अगदी बरोबर.
1: हा लिहून असं
0: म्हणजे मी एक छोटं उदाहरण देईल की मी एकदा मुंबईवरून अमरावतीला येत होतो, तर एक आंधळा व्यक्ती आला आणि ते पैसे मागतात किंवा वस्तू विकतात आणि नंतर मग ते वॉशरूमच्या तिथे बसतात पुढचं स्टेशन येईपर्यंत. तर ते मागताना त्याच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता आणि कोणीच काही वस्तू घेतली नाही म्हणून ते जेव्हा तिथे बसले होते वॉशरूमच्या तिथे, तर तो रडत होता की आज आपली कमाई झाली नाही. तर मला एक थॉट त्याच्या याच्यावरून हे सुचलं की डोळ्यांमधून जे बाहेर येतात ते अश्रू असतात, डोळ्यावर जे असतात ते स्वप्न असतात. आणि मग या तीन मुद्द्यांना घेऊन मी तमसोमा ज्योतिर्गमा नावाची एक एकांकिका लिहिली. तर विषय कुठे कधी केव्हा सापडेल हे सांगू शकत नाही.
1: तुमच्या अभिनेत्याबद्दल आपण बोललो, तुमच्यातल्या लेखकाबद्दल आपण बोललो, मला दिग्दर्शकाबद्दल बोलायचं. कारण एकच व्यक्ती जेव्हा लेखकही असते तेव्हा दिग्दर्शकही असते, या दोन भूमिकात ती असते, तेव्हा मग त्याला फारच सांभाळ, म्हणजे लेखकांनी लिहिलेलं त्या दिग्दर्शकाला आवडेल का किंवा दिग्दर्शकांनी लिहिलेलं या लेखकाला काही कमी जास्त वाटेल का, काय असतं नेमकं?
0: नाही, जसं मी म्हटलं की लेखकांनी त्याला जे सुचतं ते कागदावर उतरवून टाकायला हवं. म्हणजे कुठली गोष्ट आपल्या पद्धतीने ती लिहायला हवी. दिग्दर्शकाला एखाद्या लेखकाची गोष्ट आवडेल नाही आवडेल तो त्याचा भाग आहे. कारण आपण म्हणतो ना की जन्म देणारा लेखक असतो पण त्याला जिवंत करणारा दिग्दर्शक असतो.
1: खरं खरं खरं.
0: तर त्याच्यामुळे लेखक आणि दिग्दर्शक या दोन्ही भूमिकेत जेव्हा मी असतो तर तेव्हा दिग्दर्शक म्हणून लेखक मेलेला असतो माझ्यातला. आणि मला बरेचदा असं वाटतं की दिग्दर्शन करताना ना नाटक आपल्याला सांगतं की मला या पद्धतीने, मला खूपदा लोक विचारतात दादा हे सुस्त कसं तुम्हाला,
1: म्हणजे नाटक लेखकाशी आणि दिग्दर्शकाशी बोलतं नाही
0: बोलतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आणि मग ते बोलायला लागलं की मी प्रत्येक वेळेस लोक जसं पात्र म्हणून आपल्या नाटकात येतात तर त्यांना त्यांची भूमिका माहिती असते फक्त. तर मी त्यांना म्हटलं की संगीत ही सुद्धा भूमिका आहे, त्याला जर तुम्ही भूमिका म्हणून इन्वॉल्व कराल किंवा नेपथ्य ही भूमिका आहे, तसाच एक दिग्दर्शक म्हणजे ही सुद्धा एक भूमिका
1: आहे.
0: म्हणून बऱ्याच नाटकामध्ये आपण म्हणतो की दिग्दर्शक दिसला, मग तो दिसला म्हणजे काय, त्यासाठी तो दिग्दर्शक त्या नाटकातला जर पात्र झाला तर ते नाटक बसवायला सोपं जातं.
1: बरोबर. आपण म्हणतो एखादं नाटक बघा अरे डायरेक्टर दिसतोय
0: अगदी
1: बरोबर, ते असतं बरोबर. विशाल सर, आमच्या या कार्यक्रमाचं फॉर्मॅट असं आहे की आम्ही तुमच्या आवडीची गाणी, पाहुण्याच्या आवडीची गाणी श्रोत्यांना ऐकवत असतो. आजच्या भागातलं पहिलं गाणं आपण कुठलं ऐकवायचं?
0: म्हणजे तसं तर मी अजूनही स्वतःला बालकलावंत समजतो, त्याच्यामुळे
1: नाटकाशी संबंध लहानपणापासून आला,
0: त्याच्यामुळे बालगीत खूप आवडतात. पण ज्यात मेसेज ओरिएंटेड जी गाणी असतात ना ती मला जास्त आवडतात. म्हणून जिंदगी कैसी है पहली
1: आनंद चित्रपटातलं गीत.
0: आनंद चित्रपटात.
1: चला श्रोतेहो आपण ऐकूयात विशाल तराळ यांच्या आवडीचं हे गीत, जिंदगी कैसी है पहली है.

0: मंडळी नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमामध्ये आज आपल्या सोबत आहे नाट्य लेखक, अभिनेते आणि दिग्दर्शक विशाल रमेश तरा. आणि नाट्यकला प्रकार आणि वाटचाल असा आपला हा मुलाखतीचा विषय आहे आणि आपण त्यांची वाटचाल जाणून घेतो आहोत. विशाल, मराठी नाटकाचा सुवर्ण काळ जेव्हा आपण म्हणतो 70 ते 90 साधारणपणे,
1: अगदी बरोबर
0: बरोबर असं आपण म्हणतो, तर मला आता हे जे OTT प्लॅटफॉर्म आणि बाकी जे काही सोशल मीडियावरचे सगळे प्लॅटफॉर्म आलेले आहेत, तर या सुवर्ण काळातल्या नाटकाचे विषय आणि आताचे विषय यामध्ये काही फरक पडलेला?
1: हो, बऱ्यापैकी फरक पडलेला असं मला वाटतं. प्रखर्षानं म्हणजे जे आधीचं लेखन होतं, जे लेखक लिहायचे, आणि आत्ता जे OTT प्लॅटफॉर्मवरचं लिखाण आहे, हे अगदी उथळ आणि

0: या सुवर्ण काळातल्या नाटकाचे विषय आणि आताचे विषय यामध्ये काही फरक पडलेला?
1: हो, बऱ्यापैकी फरक पडलेला असं मला वाटतं. प्रखर्षानं म्हणजे जे आधीचं लेखन होतं, जे लेखक लिहायचे, आणि आत्ता जे OTT प्लॅटफॉर्मवरचं लिखाण आहे, हे अगदी उथळ आणि त्याला काय म्हणू आपण की डायरेक्ट भाष्य करणार आहे. म्हणजे मी एक उदाहरण देऊन सांगेल की पुरुष नाटकामध्ये एखाद्या स्त्रीवर काहीतरी अत्याचार होतोय आणि विंगेमधून नाना पाटेकर आपल्या व्हॉइस मॉड्युलेशननी तो अत्याचार लोकांच्या डोळ्यापुढे उभा करायचे, त्या शब्दांमधून उभं करायचे. आज ती शिवी किंवा ती गोष्ट डायरेक्ट दाखवल्या जाते किंवा डायरेक्ट लिहिल्या जाते, हा बेसिकली खूप मोठा फरक मला जाणवतोय. OTT किंवा रील्स असतील, किंवा अजून बरेचदा असं होतं की काही कलावंत मला विचारतात की दादा मला ऑडिशन द्यायचं आहे, तर काहीतरी भन्नाट किंवा खूप चांगलं लिखाण असलेलं काहीतरी दे. मग अशा वेळेस आत्ताचं लिखाण का चालत नाही? मग त्यांना काहीतरी आधीचा नटसम्राटचा पॅच असेल किंवा ती फुलराणीचा पॅच असेल, हे जे भन्नाट असं लिखाण करून ठेवलेलं आहे, तर जमीन आसमानचं अंतर आत्ताच्या आणि तेव्हाच्या लिखाणामध्ये आहे.
0: पण हे काय म्हणजे काळाचा बदल इतका झपाट्याने व्हावा आणि इतके बदल व्हावे असं का व्हावं?
1: याच्या मागच्या आणखीन म्हणजे बरेचशी कारणं असतील, पण एक मुख्य कारण मला असं जाणवतं की मी एक लायब्ररी सुरू केली होती ज्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन तिथल्या लेखकांची पुस्तकं आणायचो, आणि असं करता करता 3,500 फक्त नाटकांची पुस्तकं माझ्या लायब्ररीमध्ये. आणि नंतर का बरं ही लायब्ररी सुरू करावी वाटली, कारण आम्हाला ना काही वाचायचं असेल तर 50-50 किलोमीटर सायकलने जाऊन ती गोष्ट मिळवावी लागत होती, आणि आता एका क्लिक वरती तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात, त्या पुस्तकांपर्यंत पण कोणी पोहोचायला तयार नाही. म्हणजे मला असं बरेचदा वाटतं की याच्यावर धूळच साचते आहे, ती मुलं येऊन ती धूळ झटकून ते वाचत नाही. तर हा बेसिक फरक मला वाटतो की वाचन कमी झालेलं आहे. म्हणजे अलीकडे मी महाराष्ट्र शासनाचं जे आपण सेन्सॉर बोर्ड म्हणतो, पण त्याला रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ, या मंडळावर मी सदस्य म्हणून 3 वर्ष काम करतोय. तर माझ्याकडे जवळपास मी 800 स्क्रिप्ट या 3 वर्षात वाचले असतील. तर मला एक लक्षात आलं की एक फॉर्मॅट जर आला ना की त्या फॉर्मॅट प्रमाणेच सगळ्यांचं लिखाण सुरू,
0: टाइपकास्ट ज्याला म्हणतो.
1: हा एक्झॅक्टली. म्हणजे आता जसं उदाहरण देऊ की पंढरपूरची वारी निघाली आणि वारीमध्ये असंख्य गोष्टी घडतात, तर एखादी एकांकिका वारीच्या एखाद्या प्रसंगावर हिट झाली असेल तर मग जवळपास 2 ते 3 वर्ष त्या वारीच्याच एकांकिका.
0: किंवा शेतकरी आत्महत्या असेल तर मग सगळं शेतकरी आत्महत्या,
1: असं ते सगळं झालेलं आहे.
0: एकाच एकांगी ज्याला होत चालले विषय असा,
1: त्याच्यामुळे लिखाणात डेप्थ का येत नाही तर वाचन कमी झालेलं आहे.
0: बरोबर. या सगळ्या अभिनेता म्हणून जेव्हा तुम्ही मंचावर वावरत असता तर लेखक शब्द लिहितो, अभिनेता त्याला श्वास देण्याचं काम करतो.
1: बरोबर.
0: एखाद्या पात्रात अभिनेत्याला शिरण्यासाठी कोणती तयारी नेमकी करावी लागते?
1: चांगला प्रश्न आहे दादा. अभिनेता म्हणून काम करत असताना आपण शक्यतोवर डायलॉग पाठ केले, डायलॉग डिलिव्हरी परफेक्ट केली, आणि रोज मी तालीम करतोय. म्हणजे मी एक अभिनेता झालो किंवा मी त्याच्यात जीव ओतला असं होत नाही. मला असं वाटतं की हा एक सायकोलॉजिकल गेम आहे. आणि जसं तुम्ही मगा म्हणालात की संपूर्ण जग रंगमंच आहे आणि त्यातले आपण पात्र आहोत, तर तुम्ही या जगातले पात्र असताना तुमच्या आजूबाजूने ज्या घडामोडी घडतात त्या तुम्हाला रंगमंचावरती त्या सगळ्या घडामोडी त्याचं म्हणजे खरं रूप तिथे तुम्हाला आणावं लागतं. पण मुळात ते खोटं असतं, कारण पिकासोनी म्हटलं की वी आर द ग्रेटेस्ट लायर, पण त्यांनी शेवटची लाईन खूप सुंदर म्हटली की वी शोज देम द अल्टिमेट ट्रुथ. त्याच्यामुळे जगातले सगळ्यात खोटारडे लोक जरी आपण असलो तरी अंतिम सत्य दाखवणारे सुद्धा कलावंतच आहे. आणि हे सगळं पोहोचवतो कोणतं? तो ऍक्टर म्हणजे अभिनेता. त्याच्यामुळे अभिनेत्यांनी तो सायकोलॉजिकल गेम समजून घेतला पाहिजे, त्या पात्राची सायकोलॉजी समजून घेतली पाहिजे, तेव्हा त्यामध्ये जिवंतपणा येतो असं मला प्रामुख्याने वाटतं. पण ती जी गोष्ट असते ना लेखकाने लिहिलेली आणि त्यातले हे सगळे पात्र, या पात्रांचा एक आराखडा तयार करून ती गोष्ट बाहेर काढू शकतो दिग्दर्शक. म्हणजे एखादा माणसाला मला खूप गंभीर आवाज हवाय, माझ्याजवळ आर्टिस्ट नाही आहे त्या आवाजाचा, त्या सीन मधून जी गोष्ट बाहेर काढायची आहे, जो विषय बाहेर काढायचा आहे, मला त्या पात्राच्या हिशोबाने ते दिग्दर्शन करून ती गोष्ट बाहेर काढता येते. पण त्यातला अभिनय मी नाही काढू शकत. अभिनेत्याला अभिनय बाहेर काढण्यासाठी ती
0: त्याच्या असावाच लागतो.
1: म्हणून बरेचदा आपण जे म्हणतो

0: ती जमली. हा शब्द तिथूनच आलाय की प्रॉपर जर कास्टिंग झालं, प्रॉपर पात्र तसे मिळाले, तर मग ती भट्टी जमते आणि ती गोष्ट जमते. पण एखाद्या वेळेस असं होतं की सहसा हौशी रंगभूमीवर आपल्याला बरेचदा कॉम्प्रोमाइज करावं लागतं, तर अशा वेळेस मग ती गोष्ट कठीण होते की एक विषय काय काढायचा. मला त्याची ऍक्टिंग नाही दाखवायची, मला त्याचा अभिनय नाही दाखवायचा, मला लेखकाने लिहिलेलं दिग्दर्शकाला जे वाटतंय ते लोकांपर्यंत पोहोचवायचं,
1: ते पात्र उभं करायचं,
0: ते पात्र उभं करायचं. एक्झॅक्टली.
1: पण मग विशाल तराळ यांच्यातला दिग्दर्शक रागवतो का कलाकारांना जर ते निघत नसेल तर?
0: हो, बरेच. म्हणजे काय झालं की आता जवळपास मला वाटतं 26-27 वर्ष झाले असतील. सुरुवातीला मला असं वाटायचं की आपण रागवलो की ही गोष्ट बाहेर येईल, पण आता मला 20 वर्षानंतर खूप गिल्टी फील होत आहे की मी ज्या ज्या अभिनेत्यांवर आजपर्यंत रागवलो या माध्यमातून त्यांची माफी पण मागतो. कारण मला बरेचदा वाटतं की अभिनेता हा कूल असला पाहिजे, शांतता असली पाहिजे अभिनेता, आणि जेव्हा आपण रागवतो ना तर तो कुठेतरी थोडा डिसमूड होतो आणि त्याचं जे विचार करण्याची क्षमता पण ती बंद होते तेवढ्या वेळा
1: डोक्यात ठेवलेलं असतं त्याने.
0: एक्झॅक्टली. तर आत्ता आत्ता असं वाटतंय 20 वर्षानंतर की नाही, रागवण्यापेक्षा तालीम थांबवलेली बरी, की त्याला ते जर जमत नसेल तर ते वेगळ्या पद्धतीनं कसं सांगता येईल, शांतपणाने किंवा एक दिवस गॅप घेऊन दुसऱ्या दिवशी. तर मी आजकाल खूप कमी रागवतो आणि ज्यांनी राग खाल्लेला ते जेव्हा तालमीत येतात तेव्हा विचारतात की रागवणं कुठे गेलं. आधी रागवायचो पण आता नाही वाटत.
1: विशाल, परत एकदा वेळ झाली आहे एका छान गाण्याची आणि आता तुमच्या आवडीचं दुसरं गाणं आपण ऐकूयात.
0: मुकद्दर का सिकंदर म्हटलं एक सुंदर गाणं होतं की रोते हुए आते
1: क्या बात है. म्हणजे ऐकूयात विशाल तराळ यांच्या आवडीचं हे गीत मुकद्दर का सिकंदर चित्रपटातलं.

0: विशाल, तुमच्या आपण नाट्य कारकिर्दीबद्दल बोलतो आहोत, तुमच्या आयुष्यातला एक मोठा भाग म्हणजे झाडीपट्टी रंगभूमी.
1: अगदी बरोबर.
0: मला मुळातच म्हणजे झाडीपट्टी रंगभूमीबद्दलच सुरुवातीला सांगा की नेमकी ही रंगभूमी काय आहे.
1: झाडीपट्टी रंगभूमी ही जी आहे ही आपल्या पूर्व विदर्भामध्ये जंगलांच्या एरियामध्ये होणारी एक रंगभूमी आहे. म्हणजे आदरणीय धनंजय नाकाडे असतील, परशुराम कोणे असतील, ज्यांना पद्मश्री बहाल झाला आताच, यांनी त्या काळात दिलेलं हे नाव आहे झाडीपट्टी रंगभूमी. हा, आणि ही रंगभूमी मातीतली रंगभूमी आहे. धानाची शेती म्हणजे आपण ज्याला तांदूळ म्हणतो तर धानाची शेती तिकडे होते.
0: आणि हा भंडारा जिल्हा,
1: गडचिरोली 60%, भंडारा, चंद्रपूर आणि गोंदिया हे 40%. तर 60% रंगभूमी ही गडचिरोली जिल्ह्यामध्ये होते. आणि हिवाळ्यामध्ये तिकडे धानाचं पीक घेतलं जात नाही, त्याच्यामुळे तिकडे एक दंडार नावाची लोकसंस्कृती जन्माला आली. आणि मग दंडारामधून म्हणजे ज्याला आपण रामलीला किंवा यक्षगान याच्याच धर्तीवर असलेलं हे दंडार होत. लोक गावात आले किंवा एखादा उत्सव असला, शंकरपट खूप चालायचे तेव्हा, किंवा मंडई भरल्या जायची ज्याला आपण इकडे जत्रा म्हणतो,
0: बरोबर,
1: तर या निमित्तानं गावात लोक जमा व्हायचे. आणि मग जंगलातून ते घरी परत कसे जाणार, आणि एका घरामध्ये झोपायला लोकांना तेवढ्या ज्या खाटा म्हणतो आपण, तर त्या झोपायसाठी नाही, तर तो त्यांचा अपमान जर त्यांना जमिनीवर झोपायला लावलं. मग त्यांच्या एंटरटेनमेंट साठी रात्री दंडार ठेवली जायची.
0: अच्छा.
1: आणि रात्रभर दंडार झाल्यानंतर सकाळी त्यांचा पाहुणचार झाला की त्या गावात असलेल्या मुली किंवा मुलगा लग्नाचा असेल तर ते बघून सगळे नातेवाईक परत जायचे. अशी ही संस्कृती आधी जन्माला आली. मग पौराणिक नाटक असेल, ऐतिहासिक असेल, किंवा अलीकडे सामाजिक कौटुंबिक नाटकं आता चालायला लागली आहेत. तर आधी जे आपण म्हणतो की 7-7 अंकी नाटकं व्हायचे, ती झाडीपट्टीमध्ये अजूनही चालतात, पण ती 3 अंकी झालेली आहेत. म्हणजे 10:30 रात्री नाटक सुरू होतं आणि 4:30-5 वाजेपर्यंत ते रात्रभर चालतं. शेतामध्ये खड्डा खोदला जातो किंवा सर्कसी सारखा एक पंडाळ टाकला जातो. जवळपास 3,000 मिनिमम प्रेक्षक असतो अजून.
0: अरे बापरे.
1: म्हणजे आपण इकडे म्हणतोय की रंगभूमीला मरण आहे का, पण झाडीपट्टी असं म्हणतोय की रंगभूमी अजून फोफावते.
0: खरंय, खरंय.
1: आणि 4 महिन्याचा हा सगळा कालावधी असतो. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीपासून नाटक सुरू होतं आणि होळीपर्यंत साधारणतः हे चालतं.
0: अच्छा.
1: 2500 जवळपास नाट्य मंडळ आहेत तिथे. या माध्यमातून 2500 नाट्य प्रयोग 4 महिन्यात होतात. 180 कोटीच्या पलीकडे उलाढाल आहे.
0: क्या बात आहे, समृद्ध अशी रंगभूमी.
1: समृद्ध अशी रंग.
0: आणि मग तुमचा कसा संबंध आला त्यांच्याशी?
1: तो एक गमतीशीर किस्सा आहे की मी ऍक्च्युली ललित कला केंद्राला इंटरव्ह्यू द्यायला गेलो. तिथे अतुल पेठे आणि सतीश आळेकर सर आणि वंदना गुप्ते मॅडम या इंटरव्ह्यूला होत्या.
0: बर.
1: आणि इंटरव्ह्यू सुरू असताना त्यांनी मला हा प्रश्न केला की झाडीपट्टी रंगभूमी बद्दल सांग. आणि मला तेव्हा समांतर रंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी आणि व्यावसायिक रंगभूमी, हे मी म्हटलं चौथा प्रकार आपल्याला माहिती नाही. तर त्यांनी मला खूप गमतीशीर पद्धतीने म्हटलं की पाणी वाटीत घे आणि स्टूल वर उभा राहून घरात त्यामध्ये उडी मार, की तू जर विदर्भातला आहे तुला झाडीपट्टी माहिती नाही. तेव्हापासून मी स्वतःला एकलव्य आणि त्यांना द्रोणाचार्य मानतो, कारण सतीश आळेकरांमुळे मी झाडीपट्टीचा शोध घेतला आणि जवळपास आता मला 19 वर्ष झाली मी झाडीपट्टी रंगभूमीवर काम
0: करतो. किती नाटक आतापर्यंत झाले?
1: मला वाटतं 4,000च्या पलीकडे प्रयोग झाले असतील. आणि 40-45 नाटकं आतापर्यंत. दरवर्षी 3 नाटकं असतात, त्यामध्ये 2 नवीन नाटकं ऍड होतात. जुने 3 आणि 2 नवीन.
0: विशाल, आपला खर तर विषय खूप मोठा आहे आणि झाडीपट्टी रंगभूमी बद्दल बोलतो म्हटलं तरी हा विषय फार मोठा आहे. आणि एकूणच तुमची जी कारकीर्द आहे, मी अगदी तुमचा बायोडाटा बघितला, 22 पानांचा आहे तो. तर म्हटलं एका छोट्याशा आयुष्यामध्ये इतकं काय करता येऊ शकतं वगैरे, पण तुम्ही खूप काही केलेलं आहे. आपण त्याच्याबद्दल उद्याच्या भागात पण बोलणार आहोत. तर आजच्या पुरतं आपण थांबूयात आणि खूप खूप धन्यवाद, तुम्ही आज अमरावती आकाशवाणीच्या स्टुडिओत आला, आमच्याशी गप्पा मारल्या आणि उद्याच्या भागात आपण परत सोबत आहोतच. तर आजच्या पुरतं धन्यवाद.
1: धन्यवाद.
2: श्रोतेहो, आताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात नाट्यकला प्रकार आणि वाटचाल या विषयावर नाट्यकर्मी विशाल रमेश तराळ यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग पहिला ऐकलात. याच मुलाखतीचा भाग दुसरा आपण उद्याच्या प्रसारणात ऐकू शकाल. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं गणेश देशमुख यांनी.

0: तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
1: विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: भिकुजी 100 ग्रॅम पेढे द्या ना.
5: 250 ग्रॅमच्या खाली नाही मिळणार.
4: अरे का,
5: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
4: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत. नाही मागत
5: बँक अकाउंट विना मिनिमम.
4: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक चेकबुक सगळं मिळेल, ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
5: दे बाबा,
6: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही मॅक्सिमम फायदे सही.
7: टॉप क्वालिटी सर्व्हिस देणारे अंबा मॉड्युलर किचन.
8: ब्रँडेड ऍक्सेसरीज सह तयार होणारी टँडम मॉड्युलर किचन आजच भेटा. ओन बाबा मंदिराजवळ दस्तूर नगर अमरावती येथे.
9: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंग.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: तुमचा चहा
2: ईएमआय भाडं कसं मॅनेज करू?
1: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
2: कसं?
1: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
2: एवढे इझी?
1: कसलं इझी? हे तर मनी म्युल आहे. इल्लीगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
2: नाही बाबा नाही. तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कुणालाच वापरू देऊ नका. आरबीआय सांगते.
3: जाणकार राहा, सतर्क राहा. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्झ वर. श्रोत्यांनो, नवरात्रोत्सव निमित्त विशेष कार्यक्रम देवीचा गोंधळ भाग दुसरा आता प्रसारित करीत आहोत. कलाकार आहेत रवींद्र आव्हाडकर, हरीश पाचांगे आणि लक्ष्मणराव आव्हाडकर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी अमरावती सादर करीत आहेत देवीचा गोंधळ या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग. नवरात्रोत्सव म्हणजे आदिशक्तीच्या भक्तीचा, श्रद्धेचा आणि चैतन्याचा जागर. या मंगल पर्वावर देवीच्या आराधनेसोबतच आपल्या महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचं दर्शन घडवणारा पारंपरिक गोंधळ भक्तिभावाचे वातावरण निर्माण करतो. यापूर्वी आपण गुढीपाडव्याच्या मंगलदिनी देवीचा गोंधळ या कार्यक्रमाचा पहिला भाग ऐकलात. आज नवरात्रोत्सवाच्या या भक्तिमय वातावरणात त्याच परंपरेचा पुढचा भाग घेऊन आम्ही पुन्हा आपल्या भेटीला आलो आहोत. या कार्यक्रमातील कलाकार आहेत रवींद्र आव्हाडकर, हरीश पाचंगे आणि लक्ष्मणराव आव्हाडकर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. चला तर मग आदिशक्तीच्या चरणी भक्तिभावाने नतमस्तक होत पारंपरिक गोंधळाच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा आणि देवीच्या भक्तीचा आनंद घेऊया. ऐकूया देवीचा गोंधळ भाग दुसरा.
4: मान कशाला असते? जोगवान आरतीला.
5: हा, परंतु लग्नाकारामध्ये मंडळी बसलेली असते, त्यांच्या मनोरंजना करता देवीचे काही गोंधळ काही गाणे सादर करावं लागते महाराज. शिवाजी महाराजचे पोहाडे, देवीचे गोंधळ, अंबादेवीचा गोंधळ, अंबादेवीचे जोगवा, हा सगळं सादर करायचं आहे. मग महाराज
4: बोला.
5: भोळ्या भक्ताच्या द्वारी
4: हो.

0: जाते चाहो
1: घट बांधलेला आहे या प्रसंगी ते जगदंबा भवानी आदि माया शक्ती तुळजापूरची भवानी
0: माहूरगडची रेणुका
1: कोल्हापूरची महालक्ष्मी
0: आणि वडीगडाची सप्तशृंगी
1: मग दादा हो सारे तीन शक्तीपीठ आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये
0: बरोबर

Chuck Chuck Alone.

0: मंगोमर बुआ।
1: बोला मंगोमरी बुआ।
0: या बोला बगदाद द्वारी लग्ना का मांडव सजलेला है।
1: हो।
0: या प्रसंगी एकांत गीत झालेला पाहिजे महाराज।
1: बरोबर।
0: हो। अंबाबाईचा गोंधळ आहे हो।
1: हो।
0: लग्नामध्ये गोंधळ तर गोंधळामध्ये हे गाणं झालं पाहिजे।
1: द्वारी लग्नाचा मांडव

0: 다다
1: 올라와서
0: जगदम्बा भवानी आदि माया शक्ति तो हा गोंधळ सुरू आहे
1: हो
0: आपले अमरावतीची अंबाबाई
1: बरोबर एकवीरा देवी
0: एकवीरा देवी विजयी गुणगान झाले पाहिजे महाराज या गोंधळामध्ये अंबादेवीचा

0: मग दादा अशा करताना
1: हो
0: आता महाराज
1: बोलो महाराज
0: हे शिवाजी महाराज तर पोहायला घाला पाहिजे महाराज
1: हो का
0: हो

0: अमरावती केंद्राने सादर केलेला देवीचा गोंधळ या विशेष कार्यक्रमाचा दुसरा भाग आपण ऐकलात. या कार्यक्रमातील कलाकार होते रवींद्र आव्हाडकर, हरीश पाचंगे आणि लक्ष्मणराव आव्हाडकर. निर्मिती सहाय्य समीदा खाकरे यांचे तर तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचे होते. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती. नवरात्रोत्सवाच्या या पावन पर्वावर आदिशक्तीचा आशीर्वाद सर्वांना लाभो. प्रत्येकाच्या जीवनात सुख शांती समृद्धी आणि चैतन्य नांदो हीच देवीच्या चरणी प्रार्थना. श्रोते हो पुन्हा भेटूया देवीचा गोंधळ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या भागात. तोपर्यंत नमस्कार. नवरात्रोत्सव निमित्त विशेष कार्यक्रम आपण ऐकलात देवीचा गोंधळ भाग दुसरा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो थोड्याच वेळात ऐकूया गीत गुंजन या कार्यक्रमाअंतर्गत नए तराने हा कार्यक्रम.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोत्यांनो प्रसारित करीत आहोत नए तराने या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीत.
3: गीत गुंजन जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन गीत गुंजन.

श्रोत्यांनो, कार्यक्रमातील हे पहिलं गीत आहे भारती या चित्रपटातून. अभिजित श्रीवास्तव यांचा स्वर आहे. इर्शाद कामिल यांची गीतरचना आणि संगीत विशाल शेखर यांचं.

कार्यक्रमात यानंतर आता लवयात्री या चित्रपटातील गीत ऐकूया. असीस कौर यांचा स्वर आहे, इर्शाद कामिल यांचं गीत आणि संगीत ए आर.

लव यात्री या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. स्वर दर्शन रावल आणि आसिस कौर आणि सहकाऱ्यांचा होता. शब्बीर अहमद यांचं हे गीत होतं. संगीत लिशो जॉर्ज यांचं. श्रोत्यांनो, गीत गुंजनांतर्गत नये तराने हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया कलंक या चित्रपटातील गीत. श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे. अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत. संगीत निर्देशन प्रीतम यांचं.

आता ऐकूया रेड या चित्रपटातील गीत. राहत फतेह अली खान यांचा स्वर आहे. परत एकदा गीत मनोज मुंतसीर यांचं आणि संगीत तनिष्क बागची यांचं आहे.

अमाल मलिक यांच्या संगीत नियोजनात मनोज मुंतसीर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. MS धोनी या चित्रपटासाठी स्वर पलक मुच्छल यांचा होता. श्रोत्यांनो, कार्यक्रमात

0: यांनी गायलेलं रश्मी विराग यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. संगीत जीत गांगुली यांनी दिलं होतं आणि चित्रपट राज रिब्यूट. श्रोत्यांनो, कार्यक्रमात घेऊयात एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

ऑक्टोबर या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. राहत फतेह अली खान यांनी गायलेलं हे गीत होतं तन्वीर घई यांचं आणि संगीत अनुपम रॉय यांनी दिलं होतं. श्रोत्यांनो, कार्यक्रमात आता ऐकूया बागी टू या चित्रपटातील गीत. जुबिन नोटियाल यांच्या स्वरातील हे गीत आहे मिथुन यांचं आणि संगीत निर्देशन सईद का.

लैला मजनू या चित्रपटातील गीत आपण ऐकलत श्रेया घोषाल आणि बाबुल सुप्रियो यांच्या स्वरात. इर्शाद कामिल यांच्या गीताला संगीत दिलं होतं नीलांद्री कुमार यांनी. श्रोत्यांनो, कार्यक्रमात आता ऐकूया शेरशाह या चित्रपटातील गीत. स्वर आहे आसिस कौर आणि जुबिन नौटियाल यांचे, गीत आणि संगीत तनिष्क बागची यांचं.

विशाल शेखर यांच्या संगीत निर्देशनात कुमार यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. अकीरा या चित्रपटासाठी स्वर सोनाक्षी सिन्हा आणि विशाल ददलानी यांचा होता.

श्रोत्यांनो, या कार्यक्रमातील ही शेवटची रचना आहे थ्री स्टोरीज या चित्रपटातून. स्वर आहे अरिजित सिंग आणि जुनिता गांधी यांचा. पुनीत कृष्णा यांचं हे गीत आहे आणि संगीतबद्ध केलंय क्लिंटन सेरेजो यांनी.

0: थ्री स्टोरीज या चित्रपटातील गीत आपण ऐकलत. स्वर अरिजित सिंग आणि जोनिता गांधी यांचा होता. पुनीत कृष्णा यांचं हे गीत होतं आणि संगीत क्लिंटन सेरेजो यांचं होतं. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच नए दराने हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
3: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
2: पता: दस्तूर नगर, MIDC रोड, अमरावती.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, 101.5 MHz आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा। श्रोत्यांनो, दुपारचे 12 वाजता आहेत। वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत।

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सवांना विशेष महत्व आहे. प्रत्येक सणामागे श्रद्धा, परंपरा आणि जीवनाला दिशा देणार

संदेश दडलेला असतो. असाच एक मंगलमय, पवित्र आणि चैतन्यमयी उत्सव म्हणजे नवरात्र. 9 रात्री आणि 10 दिवस चालणारा हा उत्सव म्हणजे आदिशक्तीच्या उपासनेचा सोहळा. अज्ञानावर ज्ञानाचा, नकारात्मकतेवर सकारात्मकतेचा आणि अधर्मावर धर्माचा विजय साजरा करणारा हा उत्सव आपल्या मनात नवचैतन्य निर्माण करत असतो. घटस्थापनेनं सुरू होणारा हा उत्सव मनामनात भक्तीचा दीप प्रज्वलित करतो. मंदिरांमध्ये घुमणारा घंटानाद, देवीच्या आरतीचे सूर, रंगीबेरंगी साड्यांमध्ये सजलेल्या महिला, गरबा आणि दांडियाच्या तालावर थिरकणारी पावलं, सगळीकडे चैतन्याचं, आनंदाचं आणि श्रद्धेचं वातावरण निर्माण होतं. चला तर मग आपणही 9 दिवसाच्या या नवरंगात सामील होऊया.

0: श्रोते हो, देवीच्या नऊ रूपातून आपण शक्ती, ध्येय, करुणा आणि आत्मविश्वासाची प्रेरणा घेतो, पण या गुणांचं खरं दर्शन घडतं ते आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरं जाताना। संघर्षाला घाबरून न जाता त्यातून शिकत आणि स्वतःची नवी ओळख घडवत पुढे जाण्याचा प्रवास म्हणजेच सक्षमीकरण। तर आज आपण नवरात्रीच्या निमित्ताने ऐकूया संघर्ष ते सक्षमीकरण, ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत। आपल्या आयुष्यातला तारुण्याचा टप्पा हा ऊर्जेने उत्साहाने भरलेला असतो। या काळामध्ये घेतलेला एखादा निर्णय हा आयुष्याला एक मोठं वळण देणारा ठरू शकतो। हा निर्णय कधी आपल्या करिअरच्या बाबतीत असू शकतो किंवा कधी आपलं वैयक्तिक आयुष्य घडवण्यासाठी सुद्धा असू शकतो। आपण एखादा निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय शेवटपर्यंत निभावणं ही सुद्धा स्वतःची जबाबदारी मानून अनेक मंडळी पुढे कार्य करत राहतात आणि आपण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहताना दिसतात। आज आपण आमंत्रित केलंय ॲडव्होकेट तृप्ती पाटील यांना। नमस्कार।
1: नमस्कार।
0: BA LLB आणि डिप्लोमा इन सायबर लॉ हे त्यांचं शिक्षण आहे। 2011 पासून त्या वकिली व्यवसायात आहेत आणि मुख्यतः कोर्टामध्ये फौजदारी खटले त्या चालवतात। जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे इथे त्या पॅनलवरती विधिज्ञ म्हणून कार्यरत आहेत। अनेक वेगवेगळ्या सामाजिक संस्थांशी त्या जोडलेल्या आहेत। महिलांचे प्रश्न, लहान मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कार्यरत आहेत। सामाजिक कार्यकर्त्या म्हणून त्या आज डोंबिवलीमध्ये सुपरिचित असं हे व्यक्तिमत्व आहे। तृप्तीताई, तुम्ही वकिलीकडे जे वळलात ते वयाच्या 40 नंतर मला वाटतं ना?
1: वयाच्या 45 वय झाल्यानंतर जे माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण होतं, म्हणजे लग्नाच्या पूर्वी फर्स्ट इयर LLB झालं होतं, सेकंड इयरला ऍडमिशन घेतलं होतं आणि नंतर माझं लव्ह मॅरेज झाल्यामुळे ते थोडस मागे राहिलं, करता आलं नाही तेव्हा पूर्ण, पण लग्नानंतर मग मात्र ते मी पूर्ण केले। एक जवळजवळ 18 गॅप नंतर मी पूर्ण केलं, कारण की मुलगा होता लहान, तो 12 झाल्यानंतर मग असं वाटायला लागलं की आता चला एक महत्वाचा टप्पा त्यांनी पार केलेला आहे, तर आता आपला विचार करूया, आणि मग शिक्षणाला सुरुवात केली।
0: वयाच्या 25 वर्षी तुमचं लग्न झालं।
1: बरोबर।

0: टाईपचा आहे, त्याच्यामुळे मी त्याला सुरुवातीला नकारच दिला होता, पण तरी त्यांनी म्हणजे चिकाटी सोडली नाही की नाही तुझा होकार येईपर्यंत मी वाट पाहणार आणि त्या सारखा काही ना काही चांगलं पटवून देण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्याचं एक वाक्य मला अजूनही आठवतं, त्यांनी तेव्हा बोलला होता आणि तो मला विचार करायला लावणारा होता की हाताची पाची बोट सारखी नसतात, तशी सगळ्या समाजातली माणसं एकसारखी नसतात, त्याच्यामुळे असं काही होणार नाही याची मी तुला गॅरंटी देतो. त्यानंतर थोडासा मी एक पॉझिटिव्ह त्याच्याबद्दल विचार करत गेली.
1: प्रत्येक समाजामध्ये बरी वाईट माणसं असतात, हे त्यांनी वेगवेगळे असतात,
0: हे त्यांनी पटवून दिलं आणि ते मलाही पटलं की हे खरं आहे की सगळ्या समाजात म्हणजे दोन बायका करणं किंवा इतर संबंध असणे विवाह बाह्य हे प्रकार आपण अनेक वेळा बघितलेले आहेत की ते फक्त एका समाजापुरते मर्यादित नाही. तर ही विचारसरणी त्यांनी माझी बदलण्यात खूप मोठा वाटा आहे त्याचा, त्या वाक्याचा. आणि त्यानंतर मी विचार करायला
1: खात्री दिली की हो मी मात्र तुझ्या बरोबरच राहीन,
0: हो असं काही होणार नाही आपल्यामध्ये, असं त्यांनी तेव्हा अगदी खात्री दिली होती. आणि तरी पण म्हणजे अशा आपण अशा यांना भूलथापांना मी म्हटलं पटकन काही बळी पडले नाही आणि मी त्यानंतर ठरवलं की ठीक आहे, म्हटलं थोडासा मी आता पॉझिटिव्हली विचार करते आहे, तर मला आधी तुझ्या घरी ने तुझ्या घरच्यांना तू सांगितलंयस का हे सगळं विचारलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं हो माझ्या घरी मी सांगितलं आहे. आणि थोडा विरोध तिथेही सुरू झाला होता हळूहळू, कारण की तिकडे जास्त शिकलेले कोणी नव्हते आणि 87-88 काळ म्हणजे 87-88 काळामध्ये आगरी समाजामध्ये महिला एवढ्या कोणी शिकलेल्या नव्हत्या. आणि हे थोडीशी डोंबिवलीच्याच लगत ही गावं आहेत तिथे राहत होता, कारण तिथे अजून डेव्हलपमेंट नव्हतं, म्हणजे कच्चे रस्ते होते. मला सुद्धा फार काळ गेला हे सगळं ऍडजस्ट होण्यासाठी, अगदी कच्चे रस्ते, मातीचे रस्ते, संध्याकाळी 6 नंतर कुठलीही महिला बाहेर पडत नव्हती, म्हणजे गाव सोडून बाहेर जाणं अगदी घरचे लोक कोणी असले तरच, त्यावेळेस व्हीकल्स नसायचे आपले, त्याच्यामुळे संध्याकाळच्या वेळेत महिलांचं तर फिरणं बंदच होतं. आणि कच्चे रस्ते, पावसामध्ये फार त्रास व्हायचा की चिखल व्हायचा संपूर्ण.
1: किती सालची गोष्ट
0: ही? 88-89 या दरम्यानची गोष्ट आहे की ग्रामपंचायत होते आमचे आणि कॉर्पोरेशन मधून बाहेर निघून, म्हणजे न कॉर्पोरेशन नाही ग्रामपंचायत अशा अवस्थेत ती गावं होती.
1: तुमच्या सासरी तुम्हाला कशा प्रकारचं वातावरण मिळालं?
0: म्हणजे सासरी सुरुवातीला म्हणजे जसं वी कॅन अंडरस्टँड की हा विरोध होता त्यांचाही, थोडस जाऊबाईंना असं वाटलं की ती शिकलेली आहे तर ती बाहेर नोकरी करायला जाईल आणि मला घरातली कामं सगळी करावी लागेल. तर या सगळ्या त्यांच्या ज्या काही म्हणजे मनात शंका होत्या त्या सगळ्या मी खोडून काढल्या सुरुवातीला, की मी सुद्धा त्यांच्याप्रमाणे काम करायला शिकली. म्हणजे जे त्यांची शेती होती, त्यांनी मला कधी कंपल्शन केलं नाही की शेतात चल, पण मला ते जेवण वगैरे कधी घेऊन जायची, चहा घेऊन शेतावर जायची, तेव्हा मला ते बघून फार इंटरेस्टिंग वाटलं की अरे हे कसे काय चिखलात काम करतात. तर मी तेव्हा स्वतःहून इच्छा दाखवली की मी पण काम करू का, तर तेव्हा सगळे बोलले होते

0: जायची, तेव्हा मला ते बघून फार इंटरेस्टिंग वाटलं की अरे हे कसे काय चिखलात काम करतात. तर मी तेव्हा स्वतःहून इच्छा दाखवली की मी पण काम करू का, तर तेव्हा सगळे बोलले होते तुला जमणार नाही, पण मी म्हणलं ट्राय करू द्या. आणि मग हळूहळू शेताची कामं शिकली मी करायला, म्हणजे लावणी करणं, कापणी करणं, डोक्यावर म्हणजे मोठे मोठे भारे सुद्धा मी वाहून नेलेले आहेत. म्हणजे भात शेतीच आहे तर त्या भाताचे,
1: पण असं करून सगळ्या घरातल्यांचं मन जिंकता आलं.
0: हो, जिंकता आलं. थोडस त्यांच्या जेवणाच्या पद्धती वेगळ्या होत्या, त्याच्यात तांदळाच्या भाकरी चुलीवर जेवण बनवणं हे सगळं जमत नव्हतं, मग ती भांडी घासणं जमत नव्हतं. सुरुवातीला थोडस होत होतं की सासू आणि जाऊ ही भांडी अशी कशी घासते, पण अशा वेळेस माझ्या नवऱ्याने माझी खूप बाजू घेतली. आणि दॅट वॉज द स्ट्रॉंगेस्ट पिरियड की जेव्हा मी अशा परिस्थितीतून जात होती की मला थोडं संघर्ष करावा लागत होता. आणि नवरा कामावर आल्यानंतर मग सासूबाई तिला दाखवायच्या की हे बघ कसं घासते तुझी बायको भांडी चुलीवर, काळ काळ तसंच राहायचं. तर माझ्या नवऱ्याने छान उत्तर देत गेला की ठीक आहे, मग ती भांडी माझ्यासाठी ठेवत जा, मी कामावर आल्यावर घासून घेत जाईन, पण तिला सवय नाही अशा भांडी घासण्याची. तर एक मला खूप मोठा मॉरल सपोर्ट मिळाला. तर तसं थोडासा नवऱ्याचा मॉरल सपोर्ट खूप मिळाला. इवन काही कामं जमत नव्हती, कारण आम्ही शहरामध्ये राहिलेलो, ब्लॉक सिस्टम मध्ये राहिलेलो, त्याच्यामुळे काही पद्धती जमत नव्हत्या. पण प्रत्येक वेळेस नवऱ्याने साथ दिली की थोडंफार ऍडजस्ट करत जा, थोडंफार ऍडजस्ट करत जा, असं सतत बोलायचा. आणि त्यांनी सपोर्ट खूप दिलेला आहे.
1: वर्षभरातच लगेच तुम्ही दोघं आई बाबाही झालात.
0: हो, अगदी खरं आहे. लग्नानंतर लगेचच म्हणजे एका महिन्यातच म्हणजे मी प्रेग्नंट आहे हे कळालं. आणि तेव्हा मला एवढ्या लवकर मूल नको होतं, पण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी समजावून सांगितलं की पहिले अबॉर्ट करू नका, कारण बरेच कॉम्प्लिकेशन्स नंतर होतात, नंतर मुलं होत नाही किंवा अशा शक्यता वाढतात. तर आणि जेव्हा ही बातमी घरी कळली माझ्या माहेरी, कारण मला हे लग्न घर सोडून करावं लागलं होतं. आम्ही रजिस्टर मॅरेज केलं आधी ठाण्याला. मी लगेच त्याच्या घरी गेली नव्हती, कोणाला माहित नव्हतं आम्ही रजिस्टर लग्न केलं ते. मी माझ्या घरी, तो त्याच्या घरी. मी 89 मध्ये लग्न केलं, रजिस्टर्ड मॅरेज. आणि त्याच्यानंतर माझ्या घरातून माझ्या लग्नाच्या बोलणी सुरू झाल्या. त्याच्यानंतर आम्हाला हे स्टेप घ्यावं लागलं की मग आता आम्हाला एकमेकांशी लग्न करायचं आहे. पण रजिस्टर्ड मॅरेज केलं हे कळवलं नव्हतं. फक्त ज्या दिवशी घर सोडून गेली त्या दिवशी रजिस्टर्ड मॅरेज केल्याचं सर्टिफिकेटची झेरॉक्स आणि एक चिठ्ठी वडिलांसाठी लिहून माझ्या मैत्रिणी कर्वे पाठवून दिली होती. आणि मग त्याचं रिटर्न उत्तर माझ्या वडिलांनी दिलं होतं की म्हणजे तुझ्या मनाने तू केलंस. आणि मला थोडीशी कल्पना होती की तू असं काहीतरी स्टेप उचलशील, कारण तू आता LLB करत होतीस, थोडं कायद्याचं तुला ज्ञान होतं, त्याच्यामुळे तू रजिस्टर्ड मॅरेज करशील असं मला थोडी शंका होती. पण ते फार लवकर तू केलं असं वडिलांनी चिठ्ठीत लिहिलं होतं की मी काही पोलीस केस करणार नाही, तुम्ही संज्ञान आहात आणि तू खूप विचारांती हा निर्णय घेतला असेल हे मला कल्पना आहे. तर पुढे म्हणजे चांगले सल्ले म्हणजे त्या चिठ्ठीमध्ये दिले होते माझ्या वडिलांनी की आता तू त्या घरात आहेस तर आपले संस्कार जपून ठेव. म्हणजे त्यांना माहिती होतं की हे आगरी समाज दारूचं प्रमाण असं, दारू पिणं वगैरे, तर हे सगळ्यामध्ये जर तुझा नवरा पडला तर त्याला सुधारण्याची तुझ्यामध्ये हिंमत असली पाहिजे. हे सगळं खूप महत्वाचं होतं माझ्यासाठी की तोही एक मॉरल सपोर्ट. जरी माझं लग्न मनाविरुद्ध त्यांच्या केलं मी, तरी पण हा माझ्या आई वडिलांचा चांगला सल्ला होता माझ्यासाठी.
1: हाही टप्पा तुमच्या आयुष्यामध्ये आला. हो, मुलगा झाला, जरा सगळं सुस्थिर होत आहे असं वाटतंय, तेवढ्यात व्यसनाचं प्रमाण सुद्धा वाढलं.
0: हो हो, कारण की काही वर्षानंतर मिस्टरांची कंपनी बंद झाली. आणि कंपनी बंद झाल्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न केले पुन्हा नोकरी करण्यासाठी, पण त्या काळात आपल्या फार नोकरीचे एवढे द्वार खुलली नव्हती. तर त्याच्यानंतर थोडे ते व्यसनाच्या आहारी वगैरे गेले. तो पिरियड फार एक कठीण गेला माझ्यासाठी, कारण त्यावेळेस जरी मी शिक्षण घेतलेलं असलं तरी मी कधी घराबाहेर पडली नव्हती,
1: कमावत नव्हतात काही,
0: कमवत नव्हते. आणि जे काही बँक बॅलन्स होतं ते सगळं हळूहळू नील झालं, कर्ज झालं थोडंफार. पण त्या परिस्थितीत एकदा अचानक फार त्यांना म्हणजे मोठा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. बरेच दिवस ICU मध्ये राहिले. त्यावेळेस मला माझी माणसं कोण वगैरे खरी ओळख झाली की सासरच्या माणसांनी पण जरा हातवरती केले. म्हणजे जिथे आर्थिक प्रश्न आला तिथे बरेच जणांनी हातवरती केले, तेव्हा खरी किंमत सगळ्यांची कळली. आणि जरी मी घर सोडून लग्न केलं, माझ्या माहेरच्या लोकांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं, तरी माझं माहेर माझ्या पाठीशी ठाम उभं होतं. त्यांनी आर्थिक आणि मानसिक बळ मला खूप दिलं.
1: अच्छा,
0: एक दिवस असा आला होता की मी लिटरली माझे मिस्टर घरी म्हणजे ICU मध्येच होते, डॉक्टरांनी सांगून टाकलं होतं 24 तासाची गॅरंटी. आणि सासरची मंडळी पण काय फारशी इंटरेस्टेड दिसली नाही की त्याला अजून काहीतरी ट्रीटमेंट
1: वाचवण्यासाठी.
0: मग मी घरी आली तर मला अगदी असा इतकी रडत होती, एकटीच दरवाजा लावून खूप रडले. आणि त्यावेळेस अगदी मी ओढणी काढली आणि पंख्याला टांगून घ्यायच्या प्रयत्नात होते.
1: अरे बापरे.

0: लहान मुलाचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. मुलगा माझा लहान होता त्यावेळेस, आणि त्याच वेळेस माझ्या बहिणीचा मला फोन आला, लहान बहिणीचा. आणि मग मी उचलू शकत नव्हते, कारण की इतकं मला रडू येत होतं की मी बोलू काय. पण मग शेवटी इतकी ती सतत फोन करते, आणि त्या काळात साधे फोन होते. मग कसा बसा उचलला, आणि मग माझा आवाज ऐकून ती समजली की काहीतरी आहे, परिस्थिती वाईट. मग मी तिला जेव्हा सांगितलं, तेव्हा तिने मला खूप मोठा धीर दिला की तू पैशांची अजिबात काळजी करू नको. पण त्यावेळेस मला वाईट यासाठी वाटत, मी त्यासाठी माहेरी कळवलं नव्हतं, कारण माझे पप्पा पॅरलाइज्ड होते आणि ही वॉज टोटली बेड रिडन, आणि त्यांच्या पेन्शन वर आमचं तिथे घर चालत होतं.
1: म्हणजे वडिलांकडे पण वैद्यकीय अडचण इकडे पण होती तुमच्याकडे.
0: पण अशा परिस्थितीत माझ्या बहिणीने दुसऱ्या दिवशी भावाला पैसे घेऊन पाठवलं, मोठ्या बहिणीला कळवलं, मोठ्या बहिणीचे मिस्टर सुद्धा जशी व्यवस्था होईल तसे पैसे घेऊन ते लगेचच ट्रेनने आले. त्यावेळेस तर एवढे फार वाहनाचं हे नव्हतं, ट्रेनच एक माध्यम होतं. ते आल्यानंतर खूप मोठा दिलासा झाला. आणि जेव्हा हॉस्पिटलला सिटी स्कॅन करणं किंवा वेगवेगळे टेस्ट करणं, त्यापुरते सुद्धा माझ्याकडे पैसे नव्हते. कारण मी त्यावेळेस जॉब करत होते, पण फक्त 2500 पगार होता मला तेव्हा.
1: अच्छा.
0: त्याच्यात काही होऊ शकत नव्हतं, आणि आयसीयूचा रोजचा खर्च होता. पण त्या काळात माझे बरेच असे जे सामाजिक कार्य करणारे हितचिंतक होते, त्यांनी येऊन येऊन म्हणजे बघायला यायचे, पण त्यांच्या खिशामध्ये पाकिट काढून जेवढे पैसे होते ते देत गेले सगळे. आणि मी ते सगळं लिहून ठेवत होते, कारण मला माहिती की आज ज्यांनी मला अशा काळात मदत केली आहे त्यांचे उपकार मला विसरून चालणार नाही. तर ते मी लिहून ठेवत होते की पुढे कधी आमची परिस्थिती सुधारली तर सगळ्यांचं मी देणं परत करणार. पण कोणीही घेतले नाही परत आजपर्यंत.
1: पण मग त्याच्यात ना तुमच्या यजमानांचा जीव
0: वाचला. म्हणजे मला खूप ठाम विश्वास होता. डॉक्टरांनी मला न बोलवतं, डॉक्टरांना असं वाटलं की बायको आहे, आणि ते थोडेसे आगरी समाजातल्या बायका कमी शिकलेल्या, त्याच्यामुळे त्यांनी माझ्याबद्दल पण असाच अंदाज लावला की हिला सांगितलं तर ही तुटून जाईल अगदी, म्हणजे शी विल ब्रेकअप. म्हणून त्यांनी माझ्या दीरांना सांगितलं. तर दीरांनी मला न सांगता सगळ्या नातेवाईकांना फोन केले की आता लास्ट स्टेजला आहे वगैरे. तर मला कळत नव्हतं, हॉस्पिटलला सगळं येऊन येऊन म्हणजे माझ्या सासूला मिठी मारून रडायला लागले, दीरांना जाऊन भेटून रडत होते.
1: पण हे जे त्यांचं आजार पण आलं होतं ते व्यसनाधीनतेमुळे आलं होतं की कसं होतं?
0: हो, त्याच्यामुळेच होतं थोडस. आणि त्यांनी ते म्हणजे बंद केलं अचानक, ते विड्रॉल सिम्प्टम्स जे आपण म्हणतो त्या याच्यातून ते गेले होते, आणि त्याच्यामुळे त्यांना ते आयसीयू मध्ये भरती करावं लागलं होतं.
1: त्यातूनही ते बाहेर आले, आणि पण मग पुढचं सगळं सुरळीत होतं की कसं झालं मग?
0: हो, थोडासा म्हणजे त्यानंतर जी आमची आर्थिक घडी बिघडलेली होती ती थोडीशी बसायला वेळ गेला. पण त्यानंतर मिस्टरांनाही कळून चुकलं की व्यसनांच्या मागे लागून काही होणार नाही, आपल्यालाच काहीतरी प्रयत्न करावे लागणार आहे. त्याच्यातून धडा शिकले ते, आणि मग त्याच्यानंतर आमचं सगळं छान सुरळीत सुरू झालं. आणि माझा जो जॉब होता तो कंटिन्यू केला. म्हणजे मला फार तो त्रास होता प्रवासाचा, की मला इथे मुंबई सारख्या ठिकाणी फोर्ट सारख्या एरियामध्ये मी जॉब करत होती.
1: अच्छा.
0: आणि तोही अचानक मिळालेला जॉब होता, टेम्पररी होता, 8 दिवसासाठी मला बोलवलं होतं, आणि म्हणून मी ऍक्सेप्ट केलं. पण त्या ऑफिसमध्ये अशी परिस्थिती निर्माण होत गेली का मग मला तिथे त्यांनी कंटिन्यू करायला सांगितलं.
1: आणि मग पुढे वकिलीकडे कधी वळलात?
0: हे जे प्रवास मी करत होते डोंबिवली ते CST म्हणजे छत्रपती शिवाजी टर्मिनसला येऊन पुढे मग नंतर आमचं ऑफिस नरिमान पॉइंटला शिफ्ट झालं, मग तिथून पुढे परत बसचा प्रवास. तर या प्रवासादरम्यान मी बघत होते की ट्रेनमध्ये असं गप्पा ऐकत बसणं किंवा एकमेकांची तोंड बघत बसणं, त्याच्यापेक्षा मी असं विचार केला की का नाही माझं लीगल जे बाकी राहिलेलं आहे तो अभ्यास पूर्ण करावा. तर हळूहळू मी ती पुस्तकं सोबत घेऊन जायला लागली आणि ती वाचायला सुरुवात केली. आणि तिथे कुठेतरी कॉन्फिडन्स येत होता मला की आय कॅन डू इट, की मी एक्झाम देऊ शकते. आणि तसं सतत माझ्या मिस्टरांचा प्रयत्न होता. ते मला सारखे सांगायचे की तुझं लॉचं शिक्षण पूर्ण कर पूर्ण कर, पण मुलाचं शिक्षण चालू होतं म्हणून तो एक त्याचा 12वीचा टप्पा गाठल्यानंतर मग मी तो निर्णय घेतला की चल आता करू शकते मी.
1: अच्छा.
0: आणि मग असं मी ठरवलं होतं की सगळे पेपर्स एकदम देऊन मी काय पास होणार नाही, कारण की अभ्यासाला वेळच मिळत नव्हता. घरातलं करायचं, ऑफिसचं आमचं एक टायमिंग काही ठरलेलं नसायचं. मग ट्रेनमध्ये जाता येता अभ्यास करायची, बसमध्ये काही 5-10 मिनिटं मिळाली तो एक अभ्यास, म्हणजे फार ते मला उपयोगी ठरलं. ते
1: अतिशय कष्टाने शिक्षण तुम्ही पुढचं. आणि मग वकिली स्वतःची प्रॅक्टिस सुरू केली का आधी कुठे उमेदवारी केली?
0: नाही, आधी सुरुवातीला माझ्या वडिलांच्याच मित्रांकडे मी थोडस सुरुवात केली. कारण की लगेच म्हणजे आताच्या काळात जे लॉ ला ऍडमिशन घेतात तर पहिल्या वर्षात ऍडमिशन घेतल्या घेतल्याच कुठल्या तरी सिनियर वकिलाकडे इंटर्नशिप करा म्हणून सर्टिफिकेट आणायला सांगतात. तसं त्या काळात नव्हतं, त्याच्यामुळे मला म्हणजे स्वतःच्या जिद्दीने सगळं शिकावं लागलं. आणि सिनियर होते, माझ्या वडिलांचे मित्रच होते, तर त्यांच्याकडे मग मी प्रॅक्टिसला सुरुवात केली. म्हणजे अर्ज कसा लिहावा, कोर्टामध्ये कसं आर्ग्युमेंट करावं, हे सगळं मी शिकले. इतर वकिलांचं बघून सुद्धा शिकले.
1: एकीकडे

0: आयुष्यामध्ये स्वतःच्या संघर्ष करत होतात आणि कोर्टामध्ये सुद्धा वकिली हा पेशा असा आहे की तिथे सुद्धा सातत्याने वादविवाद करणं किंवा आर्ग्युमेंट ज्याला तुम्ही म्हणता ते कोर्टामध्ये करणं वगैरे हे सगळं समांतर चाललेलं होतं की कसं?
1: हो, स्ट्रगल आणि हे समांतर सुरू होतं. म्हणजे जसं जॉब मी सोडला, मला मग सनद घेतली मी, कारण की जॉब आणि वकिली दोन्ही एकत्र करता येत नाही, त्याच्यामुळे मी जॉब सोडला. तिथेही थोडेसे माझ्या बॉस चांगल्या होत्या, लेडी बॉस होत्या, त्याही सोडू देत नव्हत्या. पण मी तिथे एक थोडंसं ऑब्झर्व केलं होतं की आता इथे पुढे आपल्याला काही प्रोग्रेसला चान्स नाही. मी शेवटी म्हणजे ऑफिस असिस्टंट म्हणून लागले होते 2500 पगारावर. जॉब सोडताना मी मॅनेजर होते तिथे त्या कंपनीत आणि 15000 पगार होता त्या काळात. म्हणजे 2009 मी परीक्षा पास झाले, 2010 मी जॉब सोडला आणि 2011 सनद मिळाली मला, अप्लाय केलं मी. त्यानंतर मी प्रॅक्टिस सुरू केली.
0: कुठे? डोंबिवलीमध्ये स्वतः?
1: हा, कल्याण कोर्ट, कारण आम्हाला जवळचं कल्याण कोर्ट होतं. सुरुवातीला हायकोर्टाचा विचार केला होता की आपण मुंबईला, मी नेहमी येत होते आणि हायकोर्टात माझ्या वडिलांसोबत वगैरे काही वेळेला यायची, तर असं हायकोर्टाचं अट्रॅक्शन होतं की आपण हायकोर्टातच प्रॅक्टिस करूया. पण काही माझे हायकोर्टातले मित्र होते तर त्यांनी मला सांगितलं की डायरेक्ट हायकोर्ट हे अपेलट ज्युरिस्डिक्शन आहे, त्याच्यामुळे लोअर कोर्टातून शिका तुम्ही पहिले. आणि ते मला सल्ले पटले
0: त्याप्रमाणे टप्प्याटप्प्या
1: त्याप्रमाणे हो. आणि मग नंतर असं झालं की आपण खालच्याच कोर्टात अडकून राहिलो, हायकोर्टापर्यंत प्रवास करायला वेळ नाही मिळाला. पण हायकोर्टातले जे काही ओळखीचे वकील आहेत त्यांच्या माध्यमातून मग आपण काही असेल अपील मध्ये जाण्यासारखे मॅटर्स असेल तर त्यांच्याकडे देते.
0: बरं, पण या वकिली पेशाला सामाजिक कार्याची जोड तुमच्या मिळाली, ती कशी कशी आणि कोणत्या कोणत्या संस्थांशी तुम्ही जोडलेले आहात त्याविषयी सांगा.
1: जेव्हा मी वकील नव्हते झाले त्या काळात, म्हणजे असं मी वडिलांसोबत समाजकार्य, माझे वडील पण खूप चांगलं करायचे, त्यांच्यासोबत राहून राहून मी, मलाही म्हणजे असं लग्न होऊन आले तर जीव थोडा गुदमरायचा, कारण घरातलं काम झाल्यानंतर आवरल्यानंतर म्हटलं ते झोपा काढणं किंवा इतर बायकांसारखं चकाट्या पिटत बसणं, यांच्या घरात काय चाललंय, त्यांच्या घरात काय चाललंय, हे सगळं ऐकण्यात मला अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्याच्यामुळे मी असं शोधत होती की काहीतरी मला असं पाहिजे की सोशल काम करता आलं पाहिजे आणि या बायकांना म्हटलं काहीतरी विचार वेगळे करायला लावणं हे मला फार गरजेचं वाटत होतं. तर त्यावेळेस एक निमिट म्हणून संस्था आली होती, जे प्रीमियर कंपनी बंद होत आलेली, आमच्या घराजवळ प्रीमियर कंपनी होती. कंपनीच्या ही आजूबाजूची गावं जी होती तर प्रत्येक घरातला म्हणजे दोन दोन तीन तीन माणसं त्या प्रीमियर कंपनीत कामाला होते. आणि तिथे इटालियन कॉलॅबोरेशन आल्यानंतर पाल पजोचं प्रोडक्शन सुरू केलं, तेव्हा त्यांनी काही लोकांना VRS घ्यायला लावायला लागली, कारण की तिथे प्रोडक्शन थोडस कमी झालेलं होतं, त्याच्यामुळे एवढा त्यांना वर्कर नव्हते होते. तर त्या अनुषंगाने मी या निमिट संस्थेला अपॉइंट केलं की त्यांच्या घरातल्या महिलांना काहीतरी लघु उद्योग शिकवा. हा, त्या निमिट संस्थेने सुरुवात केली. तर ती सामाजिक संस्था आली होती आणि ते गावामध्ये शोधत होते की शिकलेली बाई किंवा एखादी ग्रॅज्युएट बाई महिला मिळेल का आम्हाला. तर त्यांना 11-12 गावं फिरून आल्यानंतर माझ्या गावात कळालं की एक महिला आहे आणि लॉचं शिक्षण पण तिने सुरू केलं होतं पण अर्धवट राहिलं. मग तेव्हा त्यांनी मला संपर्क केला, हळदी कुंकूचा कार्यक्रम म्हणजे हे निमित्त महिलांना एकत्र करण्यासाठी. तर मला आश्चर्य वाटलं कारण काहीतरी एप्रिल मे महिना होता, म्हटलं आता कसलं हळदी कुंकू. पण मग मला असं वाटलं काही वेळेला इन्व्हेस्टमेंट कंपन्या वगैरे यायचे की आमच्यामध्ये इन्व्हेस्ट करा, तर असं कोणीतरी आलं असेल तर म्हटलं जाऊन बघूया, बोलावलंय तर जाऊया. मी गेल्यानंतर त्यांनी जे प्रपोजल दिलं की जे सामाजिक कार्य करण्यासारखं होतं ते मला फार आवडलं की आम्ही तिथल्या आसपासच्या गावांमध्ये ज्या महिला दुपारी बसून राहायच्या किंवा झोपा काढत राहायच्या, तर अशा महिलांना लघुउद्योग काय शिकवायचे, तर पापड बनवणं, आता हे सगळं बायका करतच होत्या, किंवा ज्या आगरी पद्धतीच्या भाकरी आहेत की उकड घेऊन चुलीवरती भाकरी करणं, तर त्या इतर समाजाच्या लोकांना फार आवडत होत्या. तर त्याचे आपण ऑर्डर्स घ्यावे किंवा चपात्या करून देणं, म्हणजे प्रीमियर कंपनी किंवा आसपासच्या ज्या काही कंपन्या होत्या, MIDC एरिया आम्हाला जवळ आहे, तर तिथे हे सप्लाय करूया, लोणची पापड असा लघुउद्योग आम्ही सुरू करायचा विचार केला. आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही लिक्विड सोप कसं बनवणं, फिनाईल कसं बनवणं घरच्या घरी, तर हे सगळं आम्ही महिलांना शिकवणं सुरू केलं.
0: बरं,
1: आणि त्यानंतर त्याच संस्थेनी मला नागपूरला समाज कल्याण मंत्रालयाचा कोर्स होता 15 दिवसाचा, तर त्यासाठी विचारलं की तुम्ही जाल का. आणि तिथून इकडे आल्यानंतर, तिथे शिकून आल्यानंतर, इथल्या 3 गावांमध्ये आम्हाला ते कॅम्प घ्यायचे होते, महिलांना शिकवायचं होतं. म्हणजे महिलांविषयक सगळे विषय होते की महिला आणि शिक्षण, महिला आणि आरोग्य, महिला आणि राजकारण, महिला आणि अंधश्रद्धा, असं सगळं विषय होते तिथे शिकायचे आणि ते इथे येऊन या महिलांना शिकवायचे होते. तर त्यावेळेस मुलगा 3 वर्षाचा होता, त्याच्यामुळे मी तिथेच त्यांना नकार देऊन टाकला होता की आणि माझा मुलगा म्हटलं नाही राहणार, 3 वर्षाचा आहे, 15 दिवस तर नाहीच राहू शकत. पण एकदा माझ्या मिस्टरांना त्या मॅडमनी बोलवून घेतलं आणि मग घरी आला नवरा, मला माहितीच नाही की तो त्यांना भेटायला गेलाय. घरी आला आणि म्हणाला की तुला 2 दिवसांनी नागपूरला जायचंय, चल बॅग भरायला सुरुवात कर. तेव्हा मला एकदम आश्चर्याचा धक्का बसला. मी म्हटलं अरे मग

0: त्याचं काय, मुलाचं काय, त्यांनी मला खूप मोठा धीर दिला की त्याचं मी बघेन म्हणे, तू काही काळजी करू नको.
1: अच्छा.
0: आणि इतकं म्हणजे मला बरं वाटलं की मी जेव्हा ट्रेनमध्ये आतमध्ये बसली तरी माझा मुलगा मला टाटा टाटा करत होता, तर तसं मला म्हणजे थोडं रिलॅक्स वाटलं की चला मुलगा रडला नाही. म्हणजे 15 दिवस मी चांगले काढू शकले तिथे. आणि ट्रेनिंगवरून आल्यानंतर आम्ही इथे 3 गावांमध्ये असं शिबिर घेतलं आणि ते खूप सक्सेसफुल झाले शिबिर.
1: म्हणजे ही सामाजिक कार्याची सुरुवात
0: तिथे
1: झाली. आणि पण मग वकिलीची सनद घेतल्यानंतर शिक्षणाचा, आपल्या वकिली ज्ञानाचा उपयोग हा समाजासाठी करणं, हे कसं घडत गेलं?
0: हे जेव्हा म्हणजे मी त्याचसाठी, म्हणजे मी माझं एम्बिशन एक ग्रॅज्युएशन करत असतानाच थोडस होतं की एकतर आयदर पोलीस खात्यात जाऊ, मला जास्त इंटरेस्ट पोलीस खात्यात जाण्यात होता,
1: बर,
0: आणि नाही तर मग सेकंड प्रेफरन्स माझा वकिली क्षेत्रासाठी होता. कारण माझे वडील, मी लहान असताना प्रोफेसर असल्यामुळे प्रोफेसर ट्रिब्युनल मध्ये त्यांच्या बऱ्याचशा केसेस साठी असे वकिलांना भेटायला जाणं, आणि वडिलांचे अक्षर खराब असल्यामुळे ते काही डिक्टेशन घ्यायला मला सोबत घेऊन जायचे, त्याच्यामुळे मला ते वकिलांचं ऑफिस कोर्ट हे सगळं बघून ते एक उत्सुकता निर्माण झालेली होती. आणि पोलिसांचं तर मला पहिल्यापासून म्हणजे अट्रॅक्शन होतं. आणि मी परीक्षाही दिली होती पण माझं तेव्हा वजन कमी असल्यामुळे मला तिथे सिलेक्शन झालं नाही. पण तरी मी जिद्द सोडली नव्हती, 2-3 वेळा ट्राय केले पण नाहीच झालं. मग त्यानंतर नाच सोडून दिला की आता आपण काय पोलीस खात्यात जाऊ शकत नाही, तर म्हटलं वकिलीकडे केंद्रित करू. आणि वकिली करत असताना मला एक जाणवलं की त्या दरम्यान हे सगळं बघत होती की महिलांना नॉलेज फार कमी आहे, तर त्यांना कुठे ना कुठे अन्याय होत आहे, तर त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल हा एक विचार करायला शिकले. आणि त्यानंतर मी जसं 2011 मध्ये सनद घेतली आणि 2012 मध्ये जो पोक्सो कायदा आला, त्याच्यानंतर जे प्रकरण बाहेर यायला लागली त्याच्यावर मला असं फार वाटायला लागलं की फार गरजेचं आहे. म्हणून मग मी तिथे लक्ष केंद्रित करण्याचं ठरवलं.
1: मला वाटतं यातले काही प्रश्न, कौटुंबिक हिंसाचार असेल किंवा व्यसनाधीनता असेल घरातली, याच्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा भोगलेलं होतं आणि म्हणून अधिक या सगळ्या प्रश्नांकडे तुम्ही संवेदनशीलतेने पाहू शकता असं घडतं का?
0: हो, असं थोडं आहे. कारण की असं वाटलं मला की घरोघरी महिला हा त्रास सहन करत आहेत पण त्याला वाचा फुटत नाहीये, तर त्यांना एक हिंमत देण्याचं काम, म्हणजे आपण जे महिला सशक्तीकरण म्हणतो, तर मला असं सतत जाणवतं, म्हणजे आजही मी म्हणते जिथे जिथे मी माझे व्याख्यान देते आणि मी महिलांनाच प्रश्न विचारते की तुम्ही सक्षम आहात का, तुमचं सक्षमीकरण झालं आहे का, तर महिला सुरुवातीला हो म्हणतात पण माझं जेव्हा व्याख्यान होतं त्याच्यानंतर कबूल करतात की हो खरोखर आज आम्ही सक्षम नाही. कारण की आपण बघतो की प्रत्येक महिला हे त्रास सहन करते की सेक्शुअल असॉल्ट हा सगळ्यांवर होत असतो पण महिला बोलत नाही. आज आपण गर्दीच्या ठिकाणी जेव्हा प्रवास करतो तेव्हा प्रत्येक महिलेने अनुभवलेला एक अनुभव आहे की गर्दीच्या ठिकाणी आपल्याला नको त्या ठिकाणी स्पर्श करून एखादा पुरुष निघून जातो पण महिला काही करत नाही. तर हे सगळं मी पटवून देते की हे कसं चुकीचं आपण करतो की आपण सहन करत जातो आणि म्हणून त्या विकृत माणसाची विकृती वाढत जाते. तर हे थांबवण्यासाठी म्हणजे इथे आपण सक्षम होण्याची गरज आहे की आपण असे धक्के खाऊ नये.
1: आणि अंधश्रद्धेच्या विळख्यातून सुद्धा महिलांनी समाजाने बाहेर पडावं यासाठी सुद्धा तुम्ही काही संस्थांशी जोडलेल्या आहात.
0: हो बरोबर. कारण जेव्हा मी म्हटलं जसं नागपूरला जे ट्रेनिंग झालं त्याच्यामध्ये हा एक विषय होता, तर प्रत्येक क्षेत्रातले असे जे एक्सपर्ट शोधत होतो तर तेव्हा मला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पण काही आमचे डोंबिवलीचेच कार्यकर्ते मिळाले की जे फाउंडर मेंबर्स पण होते. आणि त्यांचे ते कार्यक्रम झाल्यानंतर एकतर मी आमच्या घरामध्ये पूर्वीपासून असं वातावरण नव्हतं अंधश्रद्धेचं, त्याच्यामुळे एक वेगळे विचाराचं म्हणजे पुरोगामी विचाराचंच आमच्या घरामध्ये वातावरण असल्यामुळे मला थोडंसं ते कार्यक्रम ऐकल्यानंतर फारच वाटलं की दिस इज द प्लेस व्हॉट आय वॉन्टेड, की हे चांगली संस्था आहे की हे मी शोधत होते. आणि त्यानंतर मी म्हणजे 1993 पासून मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत जोडलेले आहे आणि 2015 पासून त्या आजतागायत माझ्याकडे कायदा विभागाचं पद आहे. कारण एक वकील असल्यामुळे मला त्या अंतर्गत येणारे ज्या काही केसेस आहेत तर त्या सॉल्व्ह करायला मदत होते.
1: आत्ताच्या काळामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न प्रामुख्याने दिसून येत आहेत?
0: महिलांविषयक म्हणाल तर महिलांच्या घरगुती हिंसाचाराचे आहेत आणि महिलांकडून घटस्फोटाचे केसेस दाखल करण्याचं प्रमाण आता जास्ती वाढायला लागलेलं आहे. तर ते थोडीशी मला खंत वाटते की महिला आता शोषित राहिलेल्या नाहीत आणि सहन करू नयेच महिलांनी, अगदी जर फार त्रासदायक होत असेल तर. आणि महिलांमधल्या आत्महत्येचं प्रमाण म्हणजे जे हुंडाबळी वगैरे, आपला हुंडा प्रतिबंध कायदा असून सुद्धा हुंडाबळीचे प्रकार पण वाढत आहेत, तर हा जास्तीत जास्त अवेअरनेस महिलांमध्ये होणं गरजेचं आहे हे मला खूप जाणवायला लागलं की महिलांना अशा ठिकाणी आपण नॉलेज देणं गरजेचं आहे की काही परिस्थिती आली तर कोणाशी तरी शेअर करा किंवा योग्य मार्गदर्शन करून त्यातनं मार्ग काढा. सुसाईड हा एक मात्र पर्याय नाही, हा एक मला महिलांपर्यंत संदेश देण्यासारखा वाटतो.
1: मानवी तस्करी थांबवण्यासाठी सुद्धा तुम्ही प्रयत्नशील आहात, तर त्या तुमच्या कामाविषयी आम्हाला सांगा ना.

0: हां, जेव्हा जसं मी प्रॅक्टिस सुरू केली होती वकिलीची, त्यावेळेस आमच्याकडे तालुका विधी सेवा समिती आहे, जे असे प्रश्नांवरती काम करतात की जे समाजातील वंचित घटक आहेत. तर मला 2016 मध्ये संधी मिळाली की कल्याणचे जे कारागृह आहे तिथल्या बंदींसाठी काम करण्याची संधी मिळाली. जवळजवळ 1.5 वर्ष मी तिथे काम केलं आणि त्यावेळेस जाणवलं की समाजातली खरोखर असे घटक आहेत इतर पण, की ज्यांना न्यायाची गरज आहे, न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आणि त्याच काळात एका संस्थेशी माझा संबंध आला, जे संस्था या मानवी तस्करी विरोधात काम करत होते, आणि त्यांनी मला विचारणा केली की आमच्यासोबत काम कराल का. तोपर्यंत मानवी तस्करी हा प्रकार काय आहे मला डीप नॉलेज नव्हतं, पण त्या संस्थेच्या ट्रेनिंग मधून वगैरे मला कळल्यानंतर आम्ही कल्याण न्यायालयाने आम्हाला, म्हणजे एक फार हिस्टॉरिकल मुवमेंट आहे की ती, कल्याण न्यायालयाच्या आवारात आम्हाला एक केंद्र चालवण्यासाठी जागा देण्यात आली.
1: अच्छा.
0: असेही प्रत्येक न्यायालयाच्या आवारात जागा अपुरी असते, पण आम्हाला त्या वेळेसच्या जे न्यायाधीश होते त्यांनी खूप म्हणजे स्ट्रॉंगली फील केलं की हे न्यायालयाच्या आवारात असलं पाहिजे. म्हणजे ज्या पीडित मुली न्यायालयात येतात तेव्हा ते घाबरलेल्या मनस्थितीत
1: वेश्या
0: असतात.
1: व्यवसाय करणाऱ्या,
0: हो, वेश्या व्यवसाय करणार. त्याचसोबत तेव्हा पोक्सोच्या पण काही अशा लहान वयाचे मुलं मुली यायचे, तर त्यांना ठेवणं कुठे हा प्रश्न व्हायचा. कारण की ते जेव्हा साक्ष द्यायला येतात तेव्हा ते जे आरोपीचे नातेवाईक असतात तर ते धमकवण्याची शक्यता जास्ती असते. त्यामुळे ते जे आम्हाला केंद्र दिलं गेलं तिथे आम्ही या मुलींना, महिलांना तिथे ठेवून त्यांना एक धीर देत होतो, आणि न्यायालयाच्या प्रक्रिया त्यांना माहिती नसतात त्या समजावून देण्यासाठी आम्ही, आणि त्यासाठी रितसर माझी तिथे नेमणूक केलेली आहे, जी आजतागायत मी ती पार पाडत आहे.
1: अच्छा.
0: आणि जे सुधारगृह आहे या मुलींना रेस्क्यू करतात, म्हणजे जेव्हा बाहेर काढलं जातं या धंद्यातून तेव्हा त्यांना सुधारगृहामध्ये ठेवलं जातं, तर त्या सुधारगृहामध्ये पण माझी नेमणूक आहे. तिथे जाऊन त्यांना काउन्सिलिंग करणं किंवा त्यांच्या ज्या काही कायदेशीर प्रक्रिया चालू असतात तर त्यांना अवगत करणं, हे सगळं काम मी आजपर्यंत करत आहे. आणि आमच्या कल्याण न्यायालयात एक चांगली गोष्ट घडते की जेव्हा या मुलींचा ताबा मागण्यासाठी अर्ज करतात नातेवाईक, किंवा बरेच वेळा असं होतं की ते नातेवाईक नसतात, ते एजंट्स असतात, ते जे या धंद्यामध्ये त्यांना पुन्हा आणण्यासाठी इच्छुक असतात, मग ते लांबचं नातं काहीतरी जोडून अर्ज करतात, आणि त्यावेळेस हे शहानिशा करण्याचं काम मी करत असते आणि तसा न्यायालयाला रिपोर्ट देत असते.
1: मानवी तस्करीची एखादी केस किंवा एखादी घटना घडत असताना एखाद्या पीडितेला वाचवण्याचं काम तुम्ही केलेलं असेल, असा काही प्रसंग आम्हाला सांगाल का?
0: एक बांगलादेशी मुलीची केस होती, का ती बांगलादेशी होती पण ते लपवण्यासाठी जे एजंट्स ज्यांनी आणलेलं होतं त्यांनी तिला आधार कार्ड डोंबिलीच्या पत्त्यावर बनवून दिलेलं होतं, त्याच्यामुळे ती, आणि नाव पण तिचं हिंदू करून टाकलेलं होतं, त्याच्यामुळे असं वाटलं की ती इथली स्थानिक आहे. आणि जेव्हा तिला रेस्क्यू करून तिथे सुधारगृहमध्ये आणलं गेलं आणि त्याच्यानंतर तिच्या नावाचे 2-2 अर्ज आले तिचा ताबा मागण्यासाठी न्यायालयामध्ये, आणि त्यावेळेस महिला न्यायाधीश होत्या, त्यांनी मला माझ्याही नावाची ऑर्डर करतात की तुम्ही पण तुमचा रिपोर्ट सबमिट करा. तर माझी अशी पद्धत आहे की जेव्हा असे कोर्टाकडनं माझ्या नावाची ऑर्डर होते तेव्हा मी त्या संस्थेत जाऊन त्या मुलींशी बोलते. तर त्या केसच्या वेळेस पण मी गेली तेव्हा त्या मुलीला जेव्हा नाव विचारलं, जे हिंदू नाव होतं ते विचारलं, तर तिने सरळ नाही म्हटलं की हे माझं नाव नाहीये मॅडम, मी बांगलादेशी आणि माझं नाव असं असं आहे, आणि ती मुस्लिम होती. ते तिने सांगितल्यानंतर मला अजून तो एक आश्चर्याचा धक्का बसला की अरे असं कसं, मग हे कोणी तुझं आधार कार्ड कोणी बनवलं? मग तिने सगळी हकीकत सांगितली का तिचं लग्न झालं होतं, एक लहान बाळ होतं, आणि
1: फसवलं गेलं तिला,
0: सख्या आईनी तिला एजंटला विकलं होतं.
1: अच्छा.
0: आणि दुसरी भयानक गोष्ट मला ही केस का सांगावीशी वाटते, बोलत असताना तिच्या हातावरती मी काहीतरी ऑपरेशन झाल्यानंतर जे खुणा असतात तर त्या बघितल्यानंतर मी तिला सहज विचारलं की ये ऑपरेशन आपका इधर आके हुआ है या पहले हुआ था, आणि त्यावेळेस तिचा अगदी बांध फुटला आणि ती खूप रडायला लागली. आणि जेव्हा शांत झाली तेव्हा तिने सांगितलं की जेव्हा आईनी मला विकलं तेव्हा त्या एजंटनी आणि आईनी मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं, पण तेव्हा मला कळालं नाही काय ऍडमिट केलं, मी बेशुद्ध होते आणि जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा मला काही कळालं नाही, पण नंतर कळालं की इथे ऑपरेशन करून तिच्या शरीरामध्ये अशी एक चिप बसवली होती की त्याच्याद्वारे तिची मासिक पाळीचं चक्र बंद झालं होतं.
1: बापरे,
0: म्हणजे किती हे अमानवीय प्रकार केला होता त्या एजंट लोकांनी की तिला महिन्याच्या 30 दिवस ती ग्राहकांकडे पाठवली जावी आणि त्यासाठी
1: भयानक,
0: फार भयानक असे अनेक केसेस आहेत.
1: पण मग तिची सुटका
0: हो झाली, मग हा रिपोर्ट मी अगदी मी तिला म्हटलं खरं बोलतेस ना, तर ती हो म्हणाली अगदी, म्हणे माझ्या बाळाची शपथ वगैरे घेऊन सांगायला लागली. मग मी तसाचा तसा रिपोर्ट न्यायालयाकडे दिला आणि मी न्यायालयाला ही विनंती केली की तुम्ही फक्त माझ्या रिपोर्टवर विश्वास ठेवू नका, तुम्ही त्या मुलीला न्यायालयासमोर बोलवून घ्या आणि स्वतः तुम्ही तिची आपबीती ऐका. आणि त्या पद्धतीने त्या महिला न्यायाधीशाने सेन्सिटिव्हिटी दाखवली आणि बंद दरवाजाच्या आड तिचं सगळं ऐकून घेतलं, तेव्हा अक्षरशः त्या मॅडमला पण अंगावर शहारे आले की अरे बापरे इतकं अमानवीय कृत्य करतात, म्हणजे जे माझ्यासाठी पण नवीन होतं त्यांच्यासाठीही नवीन होतं. आणि त्यानंतर तिच्यासाठी ऑर्डर केली आणि मग जे जे हॉस्पिटलला पाठवून ती चीप काढली आणि

0: तिला पुन्हा म्हणजे नॅचरल असं मेन्स्ट्रुअल सायकल पुन्हा सुरू झाली आणि ती नॉर्मल लाईफ जगायला लागली. आणि त्यावेळेस तिने माझे खूप आभार मानले की मॅडम तुमच्यामुळे आज मला हे माझं स्त्रीत्व परत मिळालं.
1: तृप्तीताई, जनजागृतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम, त्याच्यामध्ये प्रशिक्षणाचा भागही आला, तर त्यातही तुम्ही व्यग्र असता, त्याविषयी सांगा ना.
0: प्रशिक्षण म्हणजे कायदा हा सामान्य माणसांना फारसा माहिती नसतो. म्हणजे जसं सामान्य माणसांसाठी आम्ही कायद्याचे शिबिर घेतो, तसेच कायद्याच्या प्रशिक्षणाचे शिबिर पोलिसांसाठी सुद्धा घेतो आणि काही वेळेला जजेस लोकांसाठी सुद्धा आम्ही हे प्रशिक्षण शिबिर घेतलेली आहेत. कारण की कायद्यामध्ये नवीन नवीन काहीतरी घडत असतं आणि नवीन नवीन कायदे येत असतात, तर ते पोलीस असो किंवा न्यायाधीश असो आपापल्या कामामध्ये व्यग्रतामुळे ते त्यांना कळत नसतात, तर ते एक थोडस रिफ्रेशर किंवा असं नवीन कायद्याची माहिती देण्यासाठी त्यांचे शिबिर घ्यावी लागतात. किंवा पोक्सो कायदा आहे किंवा ज्युवेनाईल जस्टिस ऍक्ट आहे जे बाल संरक्षणासाठीचे कायदे आहेत, तर बरेचसे अजूनही अज्ञान पोलीस खात्यामध्ये आहे. तर खूप चांगलं आहे की मला म्हणजे अगदी वरिष्ठ लेवलचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांचे स्वतः फोन येतात की मॅडम आमचं ट्रेनिंग घ्या तुम्ही, आणि ते खूप सपोर्ट करतात.
1: मानवी तस्करी संबंधी सुद्धा तुम्ही?
0: हो, हाच विषय जास्ती आम्ही घेतो आणि मानवी तस्करी अंतर्गतच हे अनेक विषय त्याच्यामध्ये येतात. आता आम्ही सध्या बॉन्डेड लेबर किंवा या मानवी तस्करीच्या पीडित महिला आहेत, मुली आहेत, तर त्यांच्यासाठी काम करणं, पोक्सो कायद्यातील ज्या काही विक्टिम्स आहेत त्यांच्यासाठी काम करणं हे सतत चालू आहे.
1: पॉक्सो बरोबरच पॉश साठी सुद्धा तुम्ही काम करताय.
0: पॉश म्हणजे जो सेक्शुअल हॅरेसमेंट ऑफ अ वुमन ऍट वर्क प्लेस, कामाच्या ठिकाणी महिलेचा होणारा लैंगिक छळ हा फार वाढता प्रकार आहे. 2013 मध्ये आलेला कायदा आहे तो अजूनही लोकांना माहिती नाही आणि प्रत्येक आस्थापनेमध्ये ती एक समिती असायला हवी, कंपल्सरी आहे, पण ती अजून समित्या स्थापन झालेल्या नाहीत. तर त्याचा अवेअरनेस आम्ही जास्तीत जास्त करत आहोत आणि ठाणे जिल्ह्याच्या जे स्थानिक तक्रार समिती आहे त्याच्यावरती माझी अध्यक्ष म्हणून ऑगस्ट 2025 मध्ये नेमणूक झालेली आहे आणि त्या अंतर्गत आम्ही अशा महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी किंवा जागरूकता अधिकाधिक निर्माण करण्यासाठी आम्ही अनेक शिबिरं घेत आहोत.
1: LGBTQ समूह जो आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काम करताय?
0: बरोबर. अनेक संस्था म्हणजे हे जे काम करत गेले तसे अनेक संस्था मग मला संपर्क करत गेले की इथे सुद्धा आम्हाला तुमची कायदेशीर मदत पाहिजे आहे. कारण जरी वकिली क्षेत्रामध्ये आलेले असले तरी बऱ्याच वकिलांचा कल फक्त आर्थिक कमाईकडे असतो, पण माझं थोडंसं ज्ञानासाठी पण होतं की आपण पीडितांना सुद्धा न्याय देण्यासाठी ही वकिली करतोय. तर मग मी अशा संस्थेचे हे स्वीकारत गेले आणि तसंच हे जे काही LGBTQ कम्युनिटी आहे तर त्यांना पण फार गरज होती अशा म्हणजे कायदेशीर प्रक्रिया माहिती नसल्यामुळे, तर त्यांनाही मी फार सहकार्य केलेलं आहे. जे थर्ड जेंडर्स आहेत त्यांना कुठलेही डॉक्युमेंट्स नाही, ते म्हणत होते की आमच्याकडे पैसा आहे मॅडम पण आम्ही तो कुठे ठेवायचा, बँकेत ठेवायला जावं तर बँकेत आमचं खातं खुलू शकत नाही कारण आमच्याकडे व्हॅलिड डॉक्युमेंट्स नाही. तर मग मात्र आम्ही न्यायाधीशांशी डिस्कस करून तिथले लोकल आमदारांचं पत्र घेऊन कलेक्टरकडे देऊन त्यांच्यासाठी मग आधार कार्ड वगैरे बनवून देण्याचं काम केलं आणि त्या आधार कार्डाच्या आधारावर त्यांना पॅन कार्ड वगैरे मिळालं, मग बँक खाती खोलू शकले ते. असे पद्धतीचे किंवा त्यांचे काही प्रश्न म्हणजे आता जे लेस्बियन किंवा हे याच्यामधले आहेत तर त्यांचे सुद्धा अंतर्गत फार वाद असायचे. एक अशी केस आली होती की रात्री 2 वाजता मला असं मी कुठेतरी अवेअरनेस केलेला होता आणि त्यांच्याकडे माझा नंबर होता, तर त्यांनी मला फोन केला की मॅडम माझी म्हणजे ते एका बार मध्ये डान्स करायचं काम करायची ती.
1: अच्छा.
0: तर तिने मला फोन केला की मॅडम असं असं एका कार्यक्रमात आपली भेट झाली होती, तुम्ही नंबर दिला होता आणि मी मुसीबत में हूँ तो आपकी हेल्प चाहिए. ती रात्री 2 वाजता निघाली होती बार मधून डान्स करून, तर तेव्हा रिक्षेने जायचं होतं तिला, तर रिक्षावाल्यानी तिला काहीतरी टोमणा मारला म्हणजे तिच्याशी छेडछाड करत होता आणि टोमणा मारला की अरे तुझ्यासारख्या अशा खूप येतात माझ्या बरोबर, चल येते का असं काहीतरी तिला वावग बोलला आणि ते तिला हर्ट झालं. तर तिने मग तेव्हा पोलीस स्टेशनला तिथल्या लोकल पोलिसांना जाऊन कंप्लेंट देण्याचा प्रयत्न केला, पण तिथल्या ड्युटीवरच्या ऑफिसरचं म्हणणं होतं की तू महिला नाहीस तर तुझी छेडछाड कशी घेणार किंवा विनयभंग झाला हा कसा घेऊ मी. त्यावेळेस मग तिने मला फोन केला की आमच्या वकील मॅडम आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करतील. तर मी त्यांना सांगितलं की सर तिने जेंडर चेंज केलेला आहे, ती महिला म्हणूनच गणली जायला पाहिजे, तिच्याकडे सर्टिफिकेट आहे आणि म्हटलं तिचा विनयभंग झाला आहे ती सांगते आहे तर तुम्ही ते घेतलं पाहिजे,
1: तक्रार नोंदवून घ्या.
0: म्हणजे एनसी होणार मला माहिती आहे पण तरी पण म्हटलं तिचा तो जो प्रकार सांगते तो विनयभंगामध्ये मोडत आहे, तुम्ही ती तक्रार तिची घेतली पाहिजे. पण ते ऐकायलाच तयार नाही. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हटलं तुमच्या वरिष्ठांना फोन करते मी, म्हटलं मी किती वेळ झालाय हा बघणार नाही, म्हटलं एका महिलाच्या अस्मितेचा प्रश्न आहे हा. मग ते म्हणाले नाही नाही मॅडम सिनियर साहेबांना तुम्ही

0: करू नका, मी बघतो काय करायचं ते. मग त्या रिक्षावाल्याला त्यांनी बोलवून घेतलं. मग काहीतरी तिथे झाला थोडासा पोलीस स्टेशनलाच वाद, पण तो नंतर रिक्षावाल्यानी नमतं घेतलं आणि तो माफी मागायला तयार झाला. मग त्या थर्ड जेंडरचा मला फोन आला की मॅडम ठीक है, उसने माफी मांग ली है, तो अभी मुझे भी आगे नहीं बढ़ाना है क्योंकि मुझे भी रोज यहाँ आना जाना है, तो चलेगा, मुझे तक्रार नहीं देनी है. उसने माफी मांग ली है और लिखित में दे रहा है. तर मी तिला तेच विचार, तुझं समाधान झालं आहे ना तर मला काही हरकत नाही, पण जर तुझं समाधान झालं नसेल आणि तुला वाटतंय की ते तुला प्रेशराइज करत आहेत मागे घे म्हणून, तर नको घेऊस, तू तक्रार कर. तर ती म्हणाली नाही ठीक आहे चलेगा.
1: पण अशी वेगवेगळी प्रकरणं हाताळण्यासाठी रात्री अपरात्री सुद्धा
0: हो अवेलेबल राहावं लागतं. मी कधीही फोन स्विच ऑफ ठेवत नाही, कारण की कधीही अशी कोणालाही जरूर पडू शकते आणि मी करते मदत. कधी असं अनअटेंडेड ठेवत नाही मी कोणाचे फोन,
1: आणि गरज असेल तर पोलीस चौकीत जाणं रात्री वगैरे सुद्धा
0: तेही करावं लागतं.
1: तुमच्या मुलाविषयी की त्याचं शिक्षण आणि तो सुस्थिर झाला का?
0: हो, म्हणजे तो एकदम मोल्ड झालेला आहे थोडस. म्हणजे त्याला आमचा आगरी संस्कृतीत तो लहानाचा मोठा झाला, पण त्याचसोबत त्याला मी माहेरचं पण थोडस संस्काराचं हे दिलेलं आहे, त्याच्यामुळे तो सुसंस्कृत आहे. लवकर तो स्वतःच्या पायावर उभा राहायला शिकला आहे. माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की त्यांनी कधी आमची फार मदत घेतली नाही, योग्य वेळी त्याला योग्य मित्रांचा संपर्क झाला आणि आज तो चांगला व्यावसायिक म्हणून ओळखला जातो. तो एक चांगला क्रिकेटर पण आहे, अजूनही खेळतोय तो क्रिकेट. आणि स्वतःचा आता कन्स्ट्रक्शन बिझनेस मध्ये उतरलेला आहे. मित्रांसोबत त्यांनी पार्टनरशिप मध्ये एक बिल्डिंग कॉम्प्लेक्स उभं करायची सुरुवात केलेली आहे. म्हणजे सक्सेसफुली ते होत आहे, प्रॉपर तो त्याच्या मार्गाने लागलेला आहे. ते बघून आनंद वाटतो की जरी सुरुवातीच्या काळात मुलाकडे दुर्लक्ष झालं माझं, कारण की मला माझ्या संसाराची घडीही बसवण्यासाठी बाहेर निघावं लागलं, पण त्या काळातही तो व्यवस्थित स्वतः समजून घेतलं त्यांनी घरची परिस्थिती, आणि त्या प्रकारे त्यांनी पण आपला मार्ग शोधला, व्यवस्थित मार्ग शोधला, याचा मला अभिमान वाटतो.
1: ऍडव्होकेट तृप्ती पाटील, तुम्ही लग्नानंतरचा एक स्त्रीच्या आयुष्यातला महत्वाचा टप्पा असतो, त्या काळामध्ये जो संघर्ष केलात आणि त्यानंतर इतरांच्या संघर्षामध्ये त्यांच्यासाठी आधार म्हणून तुम्ही उभ्या राहिलात, आणि तुमचं सामाजिक कार्य आणि वकिली व्यवसाय हे दोन्ही तुम्ही करता आहात, तर खरोखरच खूप कौतुकास्पद आणि आश्चर्य वाटावं असा हा सगळा प्रवास आहे. तुम्ही आज इथे आलात आणि तुमचा सगळा प्रवास उलगडून आम्हाला सांगितलात, मनापासून आभार मानते आणि तुमच्या या पुढच्या कार्यासाठी शुभेच्छा देते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, संघर्ष ते सक्षमीकरण ऍडव्होकेट तृप्ती पाटील यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली.

श्रोते हो, नवरात्र म्हणजे नवदुर्गेची नऊ रूप, स्त्री शक्तीचे नऊ आविष्कार, शैलपुत्रीचा दृढ निश्चय, ब्रह्मचारिणीचा संयम, चंद्रघंटेचं शौर्य, कुष्मांडेची सर्जनशीलता, स्कंदमातेचं वात्सल्य, कात्यायनीचं सामर्थ्य, कालरात्रीची निर्भयता, महागौरीची निर्मळता आणि सिद्धिदात्रीची सिद्धी। देवीची ही रूप म्हणजे केवळ धार्मिक श्रद्धेची प्रतीक नाहीत, तर स्त्रीच्या व्यक्तिमत्वातील विविध गुणांचं दर्शन घडवणारी प्रेरणास्थान आहेत। कधी ती मुलगी बनून घरात आनंद फुलवते, कधी पत्नी म्हणून संसाराला साथ देते, कधी आई बनून आपल्या लेकरासाठी संपूर्ण जगाशी लढते, तर कधी स्वतःच्या कर्तृत्वाने समाजात नवी ओळख निर्माण करते। ती कधी ज्ञानाच्या क्षेत्रात झेप घेते, कधी विज्ञानाच्या माध्यमातून नवे शोध लावते, कधी सीमेवर देशाचं रक्षण करते, तर कधी संकटग्रस्तांना मदतीचा हात देते। स्त्री म्हणजे केवळ माया नाही, ती जिद्दही आहे। स्त्री म्हणजे केवळ त्याग नाही, ती स्वाभिमानही आहे। स्त्री म्हणजे केवळ सहनशीलता नाही, तर अन्यायाविरुद्ध उभी राहणारी निर्भय शक्तीही आहे। नवदुर्गेच्या प्रत्येक रूपात आपल्याला स्त्रीच्या याच सामर्थ्याचं दर्शन घडतं। म्हणूनच नवरात्र म्हणजे स्त्रीच्या अस्तित्वाचा, कर्तृत्वाचा आणि आत्मसन्मानाचा उत्सव आहे।

0: श्रोते आता आणि कार्यक्रमाच्या शेवटी जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या आपण ऐकणार आहोत
1: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात. मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही.
0: श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादर करते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली झाल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात MPSC विरोधातलं आंदोलन मागे. आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. उथळ पाण्यात काम करू शकणाऱ्या मांगरोल या नावाच्या पाणबुडी रोधक नौकेला आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आलंय. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज सकाळी हा समारंभ पार पडला. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. नौदलाच्या ताफ्यात 2004 सालापर्यंत कार्यरत असलेल्या जलसुरुंग रोधक युद्धनौका INS मांगरोलचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीच आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला समता, स्वातंत्र्य, न्याय आणि आत्मसन्मान असे अनेक अधिकार दिले आहेत आणि त्यांची पायमल्ली झाल्यास न्यायालयांनी हस्तक्षेप करणं आवश्यक असल्याचं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केलं आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या 33व्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गेल्या 33 वर्षात 24 लाख तक्रारी दाखल करून घेतल्या असून त्यातल्या 98% तक्रारींचं निरसन केल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. आयोगाच्या डिजिटल ॲपच्या लोकार्पणामुळे नागरिकांना तक्रारी दाखल करणं आणि पुढील प्रगतीचा आढावा घेणं सुलभ होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. पोलीस कोठडीतले मृत्यू, वेठबिगारी, कामगारांचं शोषण अशा घटनांची नोंद घेणं तसंच वंचित घटकांच्या अधिकारांचं रक्षण करण्यासाठी आयोगाची भूमिका महत्वाची असल्याचं न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले. विरोधी पक्षांच्या आघाडीने

0: न्यायालयात याचिका दाखल करावी. प्रत्येक भारतीय नागरिकाला न्यायालयात दाद मागण्याचे अधिकार आहेत आणि न्यायालय कायद्याच्या अधीन राहून त्यांना न्याय जरूर देईल, असं सरन्यायाधीशांनी कार्यक्रमानंतर वार्ताहरांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितलं. इंडिया आघाडीकडून आपल्या भेटीची मागणी करणारा अर्ज आपल्याला काल रात्री मिळाला असून आपण त्यांना का भेटू शकत नाही याची कारणं देणारं उत्तर आपण कालच दिलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. सध्याच्या जागतिक परिस्थितीत सर्वच देश एकमेकांवर अवलंबून आहेत आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य हा केवळ राजकीय पर्याय नव्हे तर जागतिक शांतता आणि समृद्धीसाठी त्याची नितांत आवश्यकता आहे, असं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत नॅशनल डिफेन्स कॉलेजच्या 66व्या तुकडीला ते आज संबोधित करत होते. हवामान बदल आणि दहशतवाद या जागतिक समस्यांना तोंड देण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येऊन कृती करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. वसुधैव कुटुंबकम ही केवळ घोषणा नाही तर जगात कुठेही आपत्ती आल्यास मदतीसाठी पुढे येणाऱ्या देशांमध्ये भारत नेहमीच अग्रस्थानी असतो, असं त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेने होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत खेलो इंडिया योजनेबद्दल.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तळागाळापासून खेळातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी 2010 गुजरातमध्ये खेल महाकुंभ आयोजित करण्यात आला होता. त्या धर्तीवर 2017 देशव्यापी स्तरावर खेलो इंडिया कार्यक्रमाला मान्यता मिळाली. शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवर युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये गती असलेल्या युवा खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिलं जातं. खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अशा स्पर्धा आयोजित करता याव्या याकरता निधी दिला जातो. त्यातून अनेक खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळते. राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी खेलो इंडिया स्पर्धा होतात. गेली अनेक वर्ष महाराष्ट्राने त्यात अव्वल स्थान मिळवलं आहे. या स्पर्धांमधून पुढे आलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि देदीप्यमान यशही मिळवतात.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार होते, मात्र सरन्यायाधीशांनी त्यांना भेटायला नकार दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते.
2: देखिए, मैं तो हैरान हूँ कि कोई अपोजिशन लीडर ये कैसे कह सकता हो कि हम सुप्रीम कोर्ट पर मोर्चा लेकर आएंगे और चीफ जस्टिस ने हमको मिलना चाहिए. आप संविधान की बात करते हो, ये कौन से संविधान में लिखा है? क्या कभी चीफ जस्टिस किसी मोर्चे को सामने जाते हैं? मैं ये मानता हूँ कि जो बात सुप्रीम कोर्ट ने कही है वो बिल्कुल सही है. आपको ग्रीवियंस है, आप कोर्ट आइए, कोर्ट में लड़िए.
0: अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे राज्यघटना विरोधी असल्याचंही फडणवीस म्हणाले. विरोधकांचा राज्यघटनेवर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं, असंही त्यांनी सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे नेते आज सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करतील, अशी माहिती राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आपण भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निष्पक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. मतांच्या कथित चोरी विरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचंही गांधी म्हणाले. दरम्यान केंद्र सरकारने संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित करून मतदारसंघांच्या पुनर्रचनेबाबत सर्वपक्षीय चर्चा घडवून आणावी, मात्र ही चर्चा अर्थपूर्ण व्हावी म्हणून आधी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देणं आवश्यक असल्याचं काँग्रेसने समाज माध्यमावर म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यात 13 तारखेला संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात

करण्यात आलं होतं, मात्र पावसाळी अधिवेशन अद्याप अधिकृतपणे संस्थगित करण्यात आलेलं नसल्याचा दावा काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी केला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी विरोधात पुणे इथं सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेत असल्याचं जाहीर करण्यात आलं. एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी न्यायालयीन चौकशीची घोषणा सरकारने केली असून चौकशी पूर्ण होईपर्यंत एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार रजेवर राहतील. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेली अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यातल्या माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधु कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत. लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. त्यानंतर राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून देण्याचं काम केलं. मधु कांबीकर यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कोळशावर चालणाऱ्या देशांतर्गत 20 प्रकल्पांमधला कोळशाचा साठा गेल्या महिन्याच्या 29 तारखेपासून 1,80,00,000 टनांपेक्षा जास्त पातळीवर स्थिर राहिल्याची माहिती कोळसा मंत्रालयानं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांची पायमल्ली झाल्यास न्यायालयाचा हस्तक्षेप आवश्यक असल्याचं सरन्यायाधीशांचं प्रतिपादन. महाराष्ट्रात एमपीएससी विरोधातलं आंदोलन मागे आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

उसको बुला दो सामने ला दो, क्या मुझे दोगी जो तुमसे मिला दूं।

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पाणबुडीरोधी नौका INS मंगरोल नौदलात दाखल. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. MPSC विरोधातलं आंदोलन मागे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीचे सचिव म्हणून नियुक्ती. आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु गांबीकर यांचं निधन. उथळ पाण्यात काम करू शकणाऱ्या मंगरोल नावाच्या पाणबुडी रोधक नौकेला आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करून घेण्यात आलं. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज सकाळी हा समारंभ पार पडला. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्सायन या समारंभात अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरले असल्याचं त्यांनी त्यावेळी सांगितलं. अशा 10 नौका यावर्षी सामील केल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं ते म्हणाले. नौदलाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू असून देशाचा दृढ निश्चय यातून दिसून येतो असं त्यांनी सांगितलं. नौदलाच्या ताफ्यात 2004 सालापर्यंत कार्यरत असलेल्या जलसुरुंगरोधक युद्धनौका INS मंगरुळचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरण, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीज आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे नेते आज सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करतील अशी माहिती राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आपण भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचंही ते म्हणाले. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. दिल्ली पोलिसांनी दिल्लीतल्या अधिकृत आंदोलनस्थळांच्या यादीतून जंतर मंतरचं नाव काढून टाकलं असून रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि CBD मैदान या 3 नवीन आंदोलनस्थळांचा समावेश अधिकृत यादीत केला आहे. दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी ही घोषणा केली आहे. नागरिकांना आपला विरोध दर्शवण्याचा अधिकार बजावण्यासाठी निदर्शनं करण्याकरता सोयीच्या जागा शोधण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालयाने एक समिती स्थापन केली होती. त्या समितीच्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा आणि नागरिकांचा त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला. विरोधी पक्ष आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार होते, मात्र सरन्यायाधीशांनी त्यांना भेटायला नकार दिला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते.
1: देखिए, मैं तो हैरान हूं

0: कोई अपोजिशन लीडर ये कैसे कह सकता हो कि हम सुप्रीम कोर्ट पर मोर्चा लेकर आएंगे और चीफ जस्टिस ने हमको मिलना चाहिए। आप संविधान की बात करते हो, ये कौन से संविधान में लिखा है? क्या कभी चीफ जस्टिस किसी मोर्चे को सामने जाते हैं? मैं ये मानता हूँ कि जो बात सुप्रीम कोर्ट ने कही है वो बिल्कुल सही है। आपको ग्रीवियंस है, आप कोर्ट आइए, कोर्ट में लड़िए।
1: अशा प्रकारे सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढणं हे राज्यघटना विरोधी असल्याचंही फडणवीस म्हणाले। विरोधकांचा राज्यघटनेवर विश्वास नाही हेच यातून सिद्ध होतं असंही त्यांनी सांगितलं। राज्य लोकसेवा आयोगाच्या पेपर फुटी विरोधातलं आंदोलन मागे घेण्यात आलं आहे। आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली सरकारच्या शिष्टमंडळाने काल आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची चर्चा केली। एमपीएससी पेपर फुटी प्रकरणी राज्य सरकारने न्यायालयीन चौकशीची घोषणा केली असून या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भिवनवार यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावरून चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवलं आहे। चौकशी समितीचे सचिव म्हणून अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा समावेश करण्याची मागणी मान्य केल्याचं आमदार शिवेंद्रराजे यांनी यावेळी सांगितलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे। सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे। यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत खेलो इंडिया योजनेबद्दल।
2: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे भारताने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। तळागाळापासून खेळातल्या प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी 2010 गुजरातमध्ये खेल महाकुंभ आयोजित करण्यात आला होता। त्या धर्तीवर 2017 देशव्यापी स्तरावर खेलो इंडिया कार्यक्रमाला मान्यता मिळाली। शाळा, महाविद्यालय आणि विद्यापीठ पातळीवर युवा क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात। आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळल्या जाणाऱ्या खेळांमध्ये गती असलेल्या युवा खेळाडूंना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण दिलं जातं। खासदार आणि आमदारांना त्यांच्या मतदारसंघात अशा स्पर्धा आयोजित करता याव्या याकरता निधी दिला जातो। त्यातून अनेक खेळाडूंना पुढे येण्याची संधी मिळते। राष्ट्रीय पातळीवर दरवर्षी खेलो इंडिया स्पर्धा होतात। गेली अनेक वर्ष महाराष्ट्राने त्यात अव्वल स्थान मिळवलं आहे। या स्पर्धांमधून पुढे आलेले खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं प्रतिनिधित्व करतात आणि देदीप्यमान यशही मिळवतात।
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधू गांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं। त्या 73 वर्षांच्या होत्या। गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या। अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली। बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधू गांबीकर यांचा जन्म झाला। तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली। व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत। लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं। राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं। त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं। हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट। व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली। सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधू गांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली। त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मधू गांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे। नांदेड जिल्ह्यात काल गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली। यावेळी विविध ठिकाणांहून 13 कोटी 12 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला गेला। गोंदिया जिल्ह्यात बोधलकसा जलाशयाच्या मुख्य भिंतीला आज सकाळी मोठं भगदाड पडल्यानं त्यातून पाणी शेतात शिरलं। या वाहणाऱ्या हजारो क्युसेक पाण्यामुळे शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। जामफळ धरणाच्या बंदिस्त नलिका वितरण प्रणालीच्या मुख्य पाईपलाईन जोडणी कामाचा प्रारंभ काल राज्याचे पणन, राजशिष्टाचार मंत्री आणि धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते झाला। या उपसा सिंचन योजनेमुळे शिंदखेडा तालुक्यातल्या 54 गावांसाठी सिंचनाची कायमस्वरूपी सोय होणार आहे। सुलवाडे जामफळ मुख्य प्रकल्पाचं सुमारे

100% काम पूर्ण झालं आहे. या प्रकल्पातून सुमारे 1 TMC पाणी उपलब्ध करून देण्याचं नियोजन आहे. जून 2027 पासून टप्प्याटप्प्यानं सिंचनाचा लाभ दिला जाईल. कचरा व्यवस्थापनाच्या आव्हानावर तोडगा काढत शेगाव नगर परिषदेनं कचऱ्यातून समृद्धी आणि ओल्या कचऱ्यातून वीज निर्मिती प्रकल्प यशस्वी केला आहे. नगर परिषदेच्या या प्रयत्नांना यश आलं असून हे शेगाव मॉडेल राज्यातील इतर नगरपालिकांसाठी आदर्श ठरत आहे. घनकचरा व्यवस्थापनासाठी नगर परिषदेनं घरच्याघरीच कचरा वर्गीकरण, ओल्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करणं असे उपक्रम राबवले आहेत. या प्रक्रियेत स्थानिक महिला बचत गटांना जोडण्यात आलं आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी रोजगार निर्माण झाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टीका. MPSC विरोधातलं आंदोलन मागे. अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांची चौकशी समितीचे सचिव म्हणून नियुक्ती. आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: शाम 4 बजे सिर्फ विविध भारती पर।
1: जब जिद पे आ गई पार्वती ही पार्वती।
2: श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर सुद्धा आता आपण आम्हाला ऐकू शकता। सायंकाळचे 5 वाजतायत। काही क्षणातच ठळक मराठी बातमीपत्र आम्ही महाराष्ट्र मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत। प्रतीक्षा करा।

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। उथळ पाण्यात काम करू शकणारी मंगरोल ही पाणबुडी रोधक नौका आज मुंबईत नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली। कोची इथल्या कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली आहे। या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पेडो, स्वदेशी लॉकेट लॉन्चर आणि मारिश आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे। देशातल्या न्यायसंस्थेची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केला। सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढून सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून निवेदन देणार असल्याचं विरोधी पक्षांनी जाहीर केल्यासंदर्भात ते बोलत होते। ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु गांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं। त्या 73 वर्षांच्या होत्या। गेली अनेक वर्ष त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या। त्यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे। अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे। व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या प्रारूपासाठी त्यांना हा पुरस्कार दिला आहे। मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज 548 अंकांची घसरण झाली आणि तो 71,925 अंकांवर बंद झाला। राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 157 अंकांची घसरण नोंदवत 22,363 अंकांवर बंद झाला। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, FM 101.5 MHz वर।
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा।

0: दूसरा दिन है। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने इस अवसर पर देशवासियों को शुभकामनाएं दी हैं और इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे, प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हिमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे निर्देश। दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी शासन सज्ज असल्याचं मुख्यमंत्र्यांचं कोराडी देवस्थान भेटी दरम्यान प्रतिपादन। ओल्या कचऱ्यातून वीज निर्मितीचे शेगाव मॉडेल राज्यातील इतर नगरपालिकांसाठी आदर्श। आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि मराठी चित्रपट अभिनेत्री मधु कांबेकर यांचं निधन। आता सविस्तर बातम्या। जनगणना 2027 दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावं असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले आहे। मुंबईत झालेल्या राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीच्या बैठकीत ते बोलत होते। जनगणनेचा पहिला टप्पा म्हणजे घर यादी आणि घर गणना मे जून 2026 दरम्यान यशस्वीरित्या पूर्ण झाला आहे। दुसऱ्या टप्प्यासाठी प्रगणक आणि पर्यवेक्षकांच्या नियुक्त्या, प्रशिक्षण, स्वगणना आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचं नियोजन करण्यात येत आहे। हे उपक्रम मार्च 2027 राज्यभर राबवण्यात येणार आहे। आवश्यक मनुष्यबळासाठी शिक्षक, गृहरक्षक दल, वन विभाग आणि जिल्हा परिषदांमधील पात्र कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यात विचारण्यात येणारे 40 प्रश्न केंद्र सरकारने अधिसूचित केले आहे। कोराडे इथल्या श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थानामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अश्विन नवरात्र उत्सवानिमित्त देवीचं दर्शन घेतलं आणि विधिवत पूजा अर्चा केली। राज्यातील दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी शासन सज्ज असून शेतकऱ्यांना या कठीण परिस्थितीशी लढण्याची शक्ती मिळावी अशी प्रार्थना त्यांनी देवी चरणी केली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाविकांना नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या। दरम्यान कोराडी मंदिरात नवरात्र उत्सवानिमित्त दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी होत आहे। मंदिर परिसरात यज्ञ, जप, हवन आणि दुर्गा सप्तशती पठणासह विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहे। भाविकांसाठी संस्थान प्रशासनाने दर्शन, सुरक्षा, स्वच्छता आणि पिण्याच्या पाण्याची विशेष व्यवस्था केली आहे। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भारतीय निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली। याचिका दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी आज काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांच्या नेत्यांसह सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने मोर्चा काढला। दरम्यान SIR प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या कामकाजासंदर्भातील मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राहुल गांधी यांनी सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडे भेटीसाठी वेळ मागितला होता, मात्र सरन्यायाधीशांनी त्यांची ही विनंती नाकारली होती। त्याच्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। दरम्यान मत चोरीच्या आरोपांविरोधात काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे देशभरात लोकशाही आणि संविधान बचाव आंदोलन करण्यात येत आहे। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना अटक करून भाजपाला सत्तेतून खाली खेचेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज मुंबईत दिला। काँग्रेसला 18 जास्त राज्यांनी दशकभरातून जास्त काळापेक्षा नाकारला आहे। या काँग्रेसनं EVM मशीन आणली त्या काँग्रेसलाच आपल्या बळावर सत्तेत राहता आलं नाही। सत्तेत राहण्यासाठी त्यांना प्रादेशिक पक्षांचा सहारा घ्यावा लागला, त्यामुळे काँग्रेसनं आपल्या पराभूत परिस्थितीसाठी नेतृत्वाकडे लक्ष देणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं। संविधान हातात घेऊन काँग्रेस पक्ष हा प्रत्येक संविधानिक संस्था संपवण्याच्या अति डाव्या मानसिकतेत आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशानं कुठल्याही मोर्चासमोर येऊन चर्चा करणं हे संविधानाच्या चौकटीत बसत नाही असं त्यांनी स्पष्ट केलं। राहुल गांधी आणि अभिजित दिपके यांच्या आंदोलनामागे एलॉन मस्क यांचा पैसा असल्याचा आणि देशात अशांतता निर्माण करण्याचा कट असल्याचा दावा आमदार परिणय फुके यांनी केलाय। नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राहुल गांधी आणि विरोधकांच्या आंदोलनावर टीका केली आहे। MPSC विद्यार्थ्यांनी राजकीय आंदोलनामध्ये वेळ वाया न घालवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं असं आवाहन त्यांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली त्याला 25 झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहे। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे। यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत सेमीकंडक्टर मिशन 2021 बाबत।
2: 2021 मध्ये जगभरात निर्माण झालेल्या चिपच्या तंचाईमुळे वाहन निर्मिती आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे उत्पादन ठप्प झाले होते, त्यातून आत्मनिर्भर होण्यासाठी 21

0: डिसेंबर 2021 रोजी 76,000 कोटी रुपयांच्या तरतुदीसह सेमिकॉन इंडिया कार्यक्रम जाहीर करण्यात आला. देशातच सेमीकंडक्टर निर्मिती, चिपचे पॅकेजिंग आणि डिझाईन या क्षेत्रांचा सर्वांगीण विकास करणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी इंडिया सेमीकंडक्टर मिशनची स्थापना करण्यात आली. या अंतर्गत आतापर्यंत सुमारे 1,60,000 कोटी रुपयांच्या 10 प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये 2 सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प आणि 8 पॅकेजिंग प्रकल्पांचा समावेश आहे. यापैकी 4 प्रकल्पांमध्ये प्रायोगिक उत्पादनालाही सुरुवात झाली आहे. हे प्रकल्प गुजरात, आसामसह देशातील विविध राज्यांमध्ये उभारले जात आहेत. त्यामुळे सेमीकंडक्टर उत्पादनाची क्षमता केवळ एका भागापुरती मर्यादित न राहता देशाच्या विविध क्षेत्रांमध्ये विकसित होत आहे.
1: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांनी पदवीधरांच्या न्याय्य हक्कांचं संरक्षण, रोजगार निर्मिती, परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि भविष्यवेधी कौशल्य विकासावर भर देणारा निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केलाय. मिशन जॉब्स आणि मिशन एक्झाम या दोन संकल्पनांच्या माध्यमातून पदवीधर, बेरोजगार तरुण, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर ठोस उपाययोजना करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. बुलडाणा जिल्ह्यातील तीर्थक्षेत्र शेगाव इथं कचऱ्यातून समृद्धी या संकल्पनेतून घनकचरा व्यवस्थापनाचं प्रभावी मॉडेल उभारण्यात आलंय. ओल्या कचऱ्यापासून बायोगॅस आणि वीज निर्मिती तसंच सेंद्रिय खत तयार करण्याचा उपक्रम नगर परिषदेनं यशस्वीरित्या राबवला आहे. शहरातील हॉटेल आणि खानावळींमधील कचरा स्वतंत्रपणे संकलित करून प्रतिदिन 5 मेट्रिक टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेला प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पातून दररोज सुमारे 50 ते 100 युनिट वीज निर्मिती केली जात असून ती वाढवण्याचे प्रयत्न देखील सुरू आहे. घराघरातून ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे संकलित केला जातो. गौलखेड रोडवरील प्रक्रिया केंद्रात ओल्या कचऱ्यापासून कंपोस्ट आणि गांडूळ खत तयार करून स्थानिक शेतकऱ्यांना कमी दरात उपलब्ध करून दिलं जातं. सुका कचऱ्यातील प्लास्टिक, लोखंड, पुठ्ठा आणि काच पुनर्वापरासाठी पाठवले जातात तर पुनर्वापर शक्य नसलेल्या प्लास्टिकपासून इंधन निर्मिती केली जाते. या उपक्रमात महिला बचत गटांचाही सहभाग असून कचरा वर्गीकरण आणि खत निर्मितीतून रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या. या प्रकल्पामुळे घनकचरा प्रक्रिया केंद्रावरील ताण 80% कमी झाल्याचा दावा नगर परिषदेने केलाय. स्वच्छ सर्वेक्षणात शेगाव नगर परिषदेने मागील 5 वर्षात 2 वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळवले असून त्यात फास्टेस्ट मुव्हिंग सिटी आणि वॉटर प्लस सिटी या मानांकनांचा समावेश आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पेपरफुटी विरोधात पुणे इथं सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन मागे घेण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील मंडळानं मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेतलं असं जाहीर करण्यात आलं. एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी न्यायालयीन चौकशीची घोषणा सरकारनं केली असून या पार्श्वभूमीवर आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांना नैतिकतेच्या मुद्द्यावरून चौकशी पूर्ण होईपर्यंत रजेवर पाठवलंय. चौकशी समितीचे सचिव म्हणून अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांचा समावेश करण्याची मागणी मान्य केल्याचं शिवेंद्रराजे यांनी सांगितलं. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री आणि लावणी कलावंत मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यातल्या माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधु कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपट सृष्टीत पदार्पण केलं. हेच माझं माहेर रागू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून देण्याचं काम केलं. मधु कांबीकर यांच्या निधनामुळे चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. चंद्रपूर जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा 30.43% कमी पाऊस झाल्यानं 12 तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. आगामी उन्हाळ्यात पाणी टंचाई टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनानं ऑक्टोबर 2026 ते जून 2027 या कालावधीसाठी 3 टप्प्यात उपाययोजनांचं नियोजन केलंय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांचे निर्देश. दुष्काळाच्या संकटाचा सामना करण्यासाठी शासन सज्ज असल्याचं मुख्यमंत्र्यांचं कोराडी देवस्थान भेटी दरम्यान प्रतिपादन. ओल्या कचऱ्यातून वीज निर्मितीचं शेगाव मॉडेल राज्यातील इतर नगरपालिकांसाठी आदर्श. आणि ज्येष्ठ लावणी कलावंत आणि मराठी चित्रपट अभिनेत्री मधु कांबेकर यांचं निधन.

0: आकाशवाणी मुंबई अंकित आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबर पर्यंत असेल. दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबर पर्यंत चालू राहील तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIRला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षांच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून SIRची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं. पण या संदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली होती. विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. SIR प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्लीत आंदोलन केलं. दिल्लीतल्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉ सिरिवेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकांच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी वार्ताहर परिषदेत सांगितलं. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नवी मुंबईत मनसेनं आज वाशी रेल्वे स्थानकाबाहेर स्वाक्षरी मोहीम राबवली. ही मोहीम प्रत्येक विभागात राबवून ती आणखी तीव्र करणार असल्याचं मनसे प्रवक्ते आणि शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितलं. काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारलं आहे त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. ते आज नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालय, कॅग, रिझर्व्ह बँक अशा घटनात्मक संस्थांना बदनाम करायचं, त्या आपल्याला न्याय देऊ शकत नाहीत असं चित्र नागरिकांच्या मनात निर्माण करायचं हा काँग्रेसचा डाव असून त्यांना राज्यघटना नाकारून कडवी डावी विचारसरणी आणायची आहे असं ते म्हणाले. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
1: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे, हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही असंही फडणवीस म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. INS मंगरोळ ही उथळ पाण्यात काम करणारी पाणबुडी रोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. कोची इथल्या कोचीन शिपयार्डने या नौकांची निर्मिती केली आहे. मुंबईच्या

नौदल गोदीत आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय वात्स्यायन या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं ते म्हणाले. नौदलाचं आधुनिकीकरण वेगानं सुरू असून देशाचा दृढ निश्चय यातून दिसून येतो असं त्यांनी सांगितलं. नौदलाच्या ताफ्यात 2004 पर्यंत कार्यरत असलेली जलसुरुंगरोधक युद्धनौका INS मंगरोलचा वारसा जतन करण्यासाठी हे नाव नवीन नौकेला दिलं गेलं आहे. या नौकेवर अभय सोनार उपकरण, हलके टॉर्पेडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारीच आधुनिक टॉर्पेडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. अर्थशास्त्राचा यंदाचा नोबेल पुरस्कार रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झाला आहे. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसनं आज केली. महागाई, उपभोग आणि उत्पादन यासारख्या घटकांमधल्या सांख्यिकीय संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. बीड जिल्ह्यात माळेगाव खुर्द इथं 28 जुलै 1953 रोजी मधु कांबीकर यांचा जन्म झाला. तमाशाच्या फडातून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत लावणीसह अभिनयातही त्यांचं विशेष योगदान होतं. राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. व्यावसायिक रंगभूमी, लोकनाट्य, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका अशा विविध माध्यमांमध्ये त्यांनी अभिनय आणि नृत्यकला सादर केली. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातल्या लोकसंख्या गणनेच्या कामाचं योग्य नियोजन करण्यासाठी राज्यातल्या सर्व विभागांनी समन्वयानं काम करावं, जनगणनेच्या वेळापत्रकानुसार सूक्ष्म नियोजन करून त्यानुसार कार्यवाही करावी असे निर्देश मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले आहेत. अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जनगणना समन्वय समितीची दुसरी बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. टपाल विभागाच्या मुंबई इथल्या मुख्यालयानं आज फिलॅटेली डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरा केला. देशभरात साजऱ्या होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. टपाल तिकीट संग्रहाच्या छंदाला चालना देणं, तरुणांमध्ये तिकीट संग्रहाची आवड निर्माण करणं आणि या माध्यमातून भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, इतिहास आणि विविध क्षेत्रातल्या कामगिरीबद्दल जागरूकता निर्माण करणं हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. या उत्सवाचा एक भाग म्हणून मुंबई टपाल मुख्यालयात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध कार्यक्रम आयोजित केले होते. हवामान. गेल्या 24 तासात विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या वेळापत्रकात पुन्हा बदल. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यामुळे काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडी रोधक नौका INS मंगरोल नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री.

0: 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार.
1: आणि छोटी
2: हे तुझ्या नावे
1: आणि हे माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
2: शुभ बोला हो.
3: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ऍप सहित 558 किलोहर्ट्झ वर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. आता कार्यक्रम

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शासनाचे प्रमुख म्हणून राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या 2.5 दशकांच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी सामान्य नागरिकांच्या आर्थिक समावेशनाच्या अनुषंगाने अनेक धोरणात्मक योजना आणि उपाययोजना राबवल्या. त्याच्याच विविध पैलूंचा आढावा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत सामान्य नागरिकांच्या आर्थिक समावेशनाला प्राधान्यक्रमावर ठेवलं. नागरिकांच्या आर्थिक सक्षमीकरणाला त्यांनी आर्थिक अधिकारांचं रूप दिलं. या संकल्पनेची खरी सुरुवात देशातील प्रत्येक नागरिकाला बँकिंग व्यवस्थेशी जोडण्यापासून झाली. शून्य शिल्कीचं जनधन बँक खातं हे त्यांच्या अशाच प्रयत्नांचं फलित. आज मी तिला जनधन योजनेअंतर्गत देशभरात 57 कोटी 70 लाखांपेक्षा जास्त बँक खाती उघडण्यात आली असून त्यात 2,94,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त ठेव जमा आहे. महत्वाचं म्हणजे यात 55% जास्त खाती महिलांची तर सुमारे 78% खाती ग्रामीण आणि निमशहरी भागातली आहेत. सामान्य माणसाला औपचारिक बँकिंग व्यवस्थेच्या कक्षात आणत प्रधानमंत्र्यांनी रचलेल्या या आर्थिक समावेशनाच्या भक्कम पायाविषयी अधिक सांगतायत जनकल्याण बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर.
1: भारत सरकारने पंतप्रधान जनधन योजना ही वित्तीय समावेशन या कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना बँकिंग व्यवहाराशी जोडण्यासाठी एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प 28/8/2014 पासून सुरू केला. आतापर्यंत जवळजवळ 59 कोटी नागरिकांनी या सेवेचा लाभ घेतला. झिरो बॅलन्स अकाउंट अशा पद्धतीची ही खाती ग्रामीण भागातल्या खास करून सर्व नागरिकांना उघडायला लावली. त्याच्या मागे खूप मोठा उद्देश होता, त्यामुळे आधार लिंक सगळं आपोआप त्यात झालं. त्याच्यामध्ये शून्य बॅलन्स अकाउंट उघडायचं असल्यामुळे लोकांना काही डिपॉझिट करायची गरज नव्हती आणि त्यामुळे स्वाभाविक रीतीने या बँक अकाउंटमध्ये खाती उघडली. ही खाती उघडल्यानंतर त्या व्यक्तीला विमा सुद्धा या खात्याअंतर्गत मिळाला. त्या खात्यामध्ये विमा कवच साधारणतः जीवन विमा साधारण 30,000 रुपयाचं त्यांना कवच मिळालं. अपघात विमा असेल ते 1 लाख ते 2 लाख त्याच्या कंडिशन सकट विमा कवच असं मिळालं. याचा वापरही सबस्टेन्शियल केला गेला. या जवळजवळ इन्शुरन्सचा 12,539 एवढे दावे या स्कीमच्या अंतर्गत केले गेले. त्यातले 8,199 दावे हे सेटल झाले आणि 93.5 कोटी एवढं पैसे या मोहिमेअंतर्गत दिले गेले 2023 पर्यंत. त्यामुळे हे अतिशय उत्साहवर्धक आणि खरोखरी ग्रामीण जनतेला बँकिंग सेक्टरमध्ये आणणारी अशी महत्वाची ही स्कीम होती. याच्यामध्ये आणखीन एक असं प्रोविजन होती की उचल योजना याच्यामध्ये केली होती. ज्यांची अकाउंट नीट चाललेली आहेत अशा सगळ्यांना काही मर्यादेपर्यंत ओव्हरड्राफ्ट टाइप फॅसिलिटी याच्यामध्ये दिली होती, त्यामुळे लोकांना त्याचा चांगला फायदा झाला. रुपे डेबिट कार्ड हे या स्कीमला अप्रूव्ह केलं गेलं, त्यामुळे बँक अकाउंट मध्ये बॅलन्स असेल तर तुम्ही डेबिट कार्ड वापरू शकत होतात. त्याचा फायदा असा झाला की लोकांना कॅश घेऊन फिरायची गरज लागेल्या आणि खिशात कॅश नसतानाही व्यवहार होत होते, सेटलमेंट व्यवस्थित होत होते. त्यामुळे एकतर मास्टर आणि व्हिसाची मक्तेदारी थोड्याफार प्रमाणात कमी झाली आणि याचा खूप चांगला फायदा भारतीय जनतेला झाला. याच्यात महत्वाचं म्हणजे एक तर बँकांमध्ये जाण्याला जी भीती असायची लोकांची, ती भीती हळूहळू कमी झाली. लोक बँकिंग साक्षर झाले आणि सहजपणे आपापले व्यवहार बँकांमध्ये, खास करून महिलाही सहजपणे हा आपापला व्यवहार बँकांमध्ये करू लागले.
0: श्रोते हो, जनधन खात्यांबरोबरच शासन व्यवस्थेतील पारदर्शकता आणि डिजिटल क्रांतीची सांगड घालत प्रधानमंत्र्यांनी अर्थकारणाला नवी दिशा दिली. त्यांनी जनधन, आधार आणि मोबाईल म्हणजे जॅम या त्रिसूत्रीचा वापर करत लाभांचं थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरण करण्याची धोरणात्मक परंपरा प्रशासनात रुजवली. या माध्यमातून आतापर्यंत गेल्या वर्षभरात 6,90,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. यामुळे मध्यस्थांची साखळी आणि प्रशासकीय गळती पूर्णपणे संपुष्टात आली. याच धोरणाचा टप्पा असलेल्या UPI या स्वदेशी डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून त्यांनी डिजिटल आर्थिक देवाणघेवाण सामान्य नागरिक आणि छोट्या व्यावसायिकांच्या आवाक्यात आणली. आर्थिक समावेशनाच्या त्यांच्या या डिजिटल दृष्टिकोनाचं अधिक विश्लेषण करत आहेत जनकल्याण बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर.
1: भारतीय सरकारनी, पंतप्रधानांनी विशेष करून 2000

14 नंतर जे जनधन योजना चालू केल्या त्याचा उपयोग एक वेगळ्या पद्धतीने सर्वदूर असा झाला, त्याच्यात डायरेक्ट बँक ट्रान्सफर म्हणजे प्रत्यक्ष लाभ अंतरण हा जो प्रकार, म्हणजे सरकारी अनुदान असेल, शेती संदर्भातलं काही अनुदान असेल, हे सगळं जे अनुदान, पूर्वी असं म्हटलं जायचं की 1 रुपया पाठवला तर 20 पैसे अकाउंट मध्ये जातात, हे सगळं अवॉइड करून एका क्लिक वरती काही सेकंदात सर्व लाभार्थ्यांच्या अकाउंट मध्ये पूर्णच्या पूर्ण पैसे जायला लागले. त्यामुळे या डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा अतिशय चांगला परिणाम, 100% पैसे ज्याच्या त्याच्या खात्यात जायला लागल्यामुळे शेतकरी, शिक्षकांचे, ग्रामीण भागातील पगार, हे सगळे बँकिंग मध्ये आल्यामुळे लोकांना त्याचा फायदा झाला. एकदा बँकेत पडलेली रक्कम सगळीच्या सगळी काही विड्रॉ होत नाही, जे लागेल तशी विड्रॉ व्हायला लागली, त्यामुळे स्वाभाविक त्यांना त्याच्यावरती थोडंफार व्याजही मिळायला लागलं. त्यामुळे असा हा डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा अतिशय चांगला फायदा सरकारी योजनेद्वारे झाला. UPI युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही जी प्रणाली भारताने विकसित केली आणि भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली, संसदेत बऱ्याच जणांनी असं म्हटलं होतं की भारतात शक्य आहे का, भारत एवढा मागासलेला आहे, म्हणजे हसण्यावरही नेलं होतं की इमॅजिन करा एखादी भाजीवाली बाई

0: थोडंफार व्याजही मिळायला लागलं. त्यामुळे असा हा डायरेक्ट बँक ट्रान्सफरचा अतिशय चांगला फायदा सरकारी योजनेद्वारे झाला. युपीआय युनिफाईड पेमेंट इंटरफेस ही जी प्रणाली भारताने विकसित केली आणि भारतामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर झाली, संसदेत बऱ्याच जणांनी असं म्हटलं होतं की भारतात शक्य आहे का, भारत एवढा मागासलेला आहे. म्हणजे हसण्यावरही नेलं होतं की इमॅजिन करा एखादी भाजीवाली बाई टोपलीवर भाजी घेऊन चालली आणि युपीआय द्वारे पैसे घेईल. पण खास करून कोविड नंतर ज्या पद्धतीने ही स्कीम लागू झाली, इतक्या सोप्या पद्धतीने स्मार्टफोनच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करायची पद्धत लागू झाली, त्याचा इतका चांगला परिणाम झाला की छोटे छोटे व्यापारी सुद्धा, अगदी नारळ पाणी विकणारे, भाजी विकणारे, हे व्यापारी सुद्धा आपल्या इथे जीपेची सोय करू लागले, युपीआयचे कोड तिथे ठेवू लागले आणि त्याच्या माध्यमातून फटाफट फंड ट्रान्सफर आणि व्हॉइस सिस्टम त्याला लावली गेली. त्या व्हॉइस सिस्टीममुळे अकाउंटमध्ये बॅलन्स क्रेडिट झाल्याचा आवाजाद्वारे तिथे कळायला लागल्यामुळे लोकांचा कॉन्फिडन्स वाढला. एकदा का सर्वसामान्य माणसाचा त्या सिस्टीमवरचा कॉन्फिडन्स वाढला की ती सिस्टीम अंमलात आणायला किंवा सर्वदूर पोहोचायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे लोकांच्या खिशात कॅश न ठेवता बँकिंग व्यवहार करणं हे सगळ्यांना सोपं पडायला लागलं. खरेदी बँकिंग व्यवहारामधनं होते आणि विक्री बँकिंग व्यवहारामधनं होते, त्यामुळे कॅशची जी आवश्यकता होती ती हळूहळू कमी व्हायला लागली. त्याचा फायदा नक्कीच व्यापाऱ्यांना झाला. दुसरा फायदा असा की सर्व व्यवहार हे बँकिंग मध्ये आल्यामुळे पॅरलल जे कॅश ट्रान्झॅक्शन होत होती त्याचा काहीही अंदाज सरकारला नव्हता, तोही कुठेतरी रेकॉर्डवर आला, हा एक त्याचा आणखीन एक फायदा असा झाला. हे आधारशी सगळं लिंक असल्यामुळे मॉनिटरिंग करणं हेही त्या एकूण सिस्टीम मधनं सहज शक्य होत आहे. त्यामुळे इनडायरेक्ट असा हा फायदा फार चांगल्या पद्धतीने सरकारला झाला. भारताचा हा युपीआय सिस्टम बघून परदेशांतल्या लोकांनी हे कसं लागू करता येईल असा विचार करायला सुरुवात केली. बऱ्याच ठिकाणी याच्यावरती अभ्यास सुरू आहे आणि ही जी प्रणाली आहे भारताकडनं इम्पोर्ट करतील अशाही पद्धतीचं वातावरण आज निर्माण झालेलं आहे. त्यामुळे या स्कीमचाही खूप फायदा भारताला झाला.
1: श्रोते हो, आजवर संस्थात्मक वित्त पुरवठ्यापासून वंचित राहिलेल्या मोठ्या वर्गाला सुलभ वित्त पुरवठ्याच्या कक्षेत आणणं हा प्रधानमंत्र्यांच्या धोरणात्मक निर्णयांमधला महत्वाचा टप्पा ठरला आहे. या अंतर्गतच राबवल्या जात असलेल्या मुद्रा योजनेअंतर्गत आजवर 57 कोटींपेक्षा जास्त अर्जदारांना 40 लाख कोटी रुपयांहून अधिक तारणमुक्त कर्ज दिली गेली आहेत. महत्वाचं म्हणजे यातल्या 60% लाभार्थी महिला आहेत. दुसरीकडे पीएम स्वनिधी योजनेतून त्यांनी छोट्या विक्रेत्यांना आधार दिला तर महिला बचत गटांना बँकिंग कर्जाशी जोडून कोट्यवधी महिलांना उद्योजक बनवण्याचं काम केलं. याचविषयी अधिक सांगतायत आर्थिक आणि बँकिंग व्यवस्थेचे अभ्यासक विनायक कुलकर्णी.
2: पंतप्रधानांनी आर्थिक अंतर्भूतता म्हणजे फायनान्शियल इन्क्लुजनच्या दृष्टिकोनातून ज्या वेळेला प्रधानमंत्री मुद्रा योजना जेव्हा लागू केली त्याच्यामध्ये त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट केली की जी सर्व बँकांमध्ये आतापर्यंत जी कर्ज दिली जात होती त्याला कोणतरी गॅरंटर म्हणजे हमी लागत होती किंवा तारण काहीतरी द्यावं लागत होतं. तर ह्या मुद्रा योजनेच्या माध्यमातून त्यांना कुठल्याही प्रकारचं तारण न घेता बँकांच्याच मार्फत अर्थसहाय्य केलं जात होतं आणि त्याच्यामुळे त्यांनी शिशु कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्ज अशा स्वरूपात त्यांनी 50,000 पासून 5 लाखापर्यंत आणि 5 ते 10 आणि मग नंतर मग 2024-25 साधारणपणे अर्थसंकल्पाच्या वेळी त्यांनी जी 10 लाखाची मर्यादा होती ती त्यांनी वाढवून 20 लाखापर्यंत केली. म्हणजे एक चांगली गोष्ट गेली की विना तारण कर्ज उपलब्ध करून दिलं. त्यानंतर पीएम स्वनिधी योजना जी होती अर्थसहाय्य करून फेरीवाले किंवा जे कोण रस्त्यावर बसून जे काही विकणारे विक्रेते आहेत त्यांना विशेषतः खेळत्या भांडवलासाठी निधी पुरवठा किंवा अर्थसहाय्य करण्याची योजना ही आणली गेली. ती अगदी म्हणजे 20,000 रुपयापासून ते 50,000 रुपयापर्यंत त्यांना हे सुद्धा तारणमुक्त कर्ज दिलं गेलं. आणि याच्यामध्ये जर तुम्ही वेळेवर व्याज आणि हप्ता जर फेडला तर तुम्हाला 60% व्याजाचं अनुदान त्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये जमा करण्याचा जो निर्णय घेतला गेला. आणि हे सगळं करत असताना ह्याच विक्रेत्यांना डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना युपीआय वापरायला लावलं आणि त्यामुळे काय झालं की कॅशबॅकची सुविधा मिळाली, त्यामुळे त्यांचं स्वतःचं क्रेडिट रेटिंग पण सुधारलं, म्हणजे पतमापन सुधारलं. या पतमापनाचा त्यांना वैयक्तिक जेव्हा समजा घर घ्यायचं असेल, वाहन घ्यायचं असेल किंवा इतर कुठलं मोठं कर्ज घ्यायचं असेल तर या पतमापन श्रेणीचा म्हणजे ज्याला सिबिल रेटिंग म्हणतात तिथे त्यांना उपयोग होऊ लागला. तिसरा जो पार्ट आहे तो म्हणजे सेल्फ हेल्प ग्रुप की महिला बचत गटांचं सहकारी बँका तसेच राष्ट्रीयकृत बँका यांच्याशी डायरेक्ट लिंकेज केलं आणि हे लिंकेज करताना त्यांनी त्यांना एक कर्ज आणि रिव्हॉल्विंग फंड उपलब्ध करून दिला. त्यामुळे ही जी मर्यादा होती तारणमुक्त कर्जेची

0: या बचत गटांसाठी 10 लाखावरून डायरेक्ट 20 लाखांपर्यंत गेली आणि जे मोठे महिला उद्योजक आहेत की ज्यांनी नव्या काही प्रकल्प मोठे घेऊन आलेले आहेत त्यांना 10 लाख ते साधारणपणे 1 कोटीपर्यंतचं कर्ज त्यांनी या योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिलं. आणि चौथा जो मुद्दा आहे जी वंचित लोक आहेत किंवा जी मागे पडलेली लोक आहेत की ज्यांच्याकडे उत्पन्नाचा दाखला नाही किंवा बँक खातं पण नाही अशा लोकांना कुठेतरी अर्थव्यवस्थेच्या कक्षेत आणण्यासाठी त्यांनी प्रधानमंत्री जनधन योजना जी चालू केली आणि ज्याच्यातून 0 बॅलन्स म्हणजे 0 शिल्लक ठेवून आणि 10,000 पर्यंतची ओव्हरड्राफ्टची सुविधा दिली. तर दुसरीकडे विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून जे पारंपरिक जे कुटीर उद्योग म्हणूया किंवा असे काही कारागीर आहेत की सुतार लोहार कुंभार यांना त्यांचं जे कौशल्य आहे त्याच्यासाठी प्रशिक्षणासाठी किंवा त्यांच्या आधुनिकतेसाठी त्यांना 1 लाखापासून ते 2 लाखापर्यंतचं 5% व्याजावरचं तारणमुक्त कर्ज दिलं गेलं. आणि त्याचबरोबर मीडियम अँड स्मॉल स्केल इंडस्ट्रीजसाठी क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्टद्वारे त्यांना विनातारण कर्ज मिळण्यासाठी की जेणेकरून बँका या सामान्य लोकांना कर्ज नाकारू शकणार नाही अशा प्रकारचा एक क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट उभारला हा एक अंतर्भूततेच्या ह्याच्यातून केलेलं एक मोठं योगदान आहे असं मला वाटतं. त्याच्यातला दुसरा एक पार्ट जो आहे की याचा खरोखरच आतापर्यंत किती सहाय्य झालं याचा जर विचार केला तर अगदी म्हणजे पीएम स्वनिधीचा जर उपयोग विचार केला तर जवळजवळ 18,475 कोटी रुपयांचं कर्ज आजपर्यंत वितरित झालेलं आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणाच्या दृष्टिकोनातून त्यांनी 46% लाभार्थी महिला आहेत याच्यात हाही एक महत्वाचा टप्पा गाठलेला आहे. आणि डिजिटल व्यवहाराच्या माध्यमातून मात्र 55 लाखांअधिक जे विक्रेते आहेत त्यांना सर्वांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणलं गेलं आणि त्यांनी आतापर्यंत 9 लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार ते करत आहेत आणि त्यांनी पूर्ण केलेले आहेत. तर हा एक भाग जो आहे आपल्याला इथे दिसून आलेला आहे. दुसरा एक सांगायचं गोष्ट म्हणजे की ज्या वेळेला महिला उद्योजक जे आहेत त्यांना पण विशेष करून एकूण मंजूर झालेली जी कर्ज होती त्याच्या जवळजवळ 2/3 कर्ज फक्त महिला व्यावसायिकांना देण्यात आली होती. हा एक सामाजिक आणि महिला सशक्तीकरणाचा एक जो टप्पा होता तो या निमित्ताने पार पाडला गेला होता. त्याशिवाय इतर मागासवर्गीय अनुसूचित जाती जमाती त्यांना पण जवळजवळ 91%पेक्षा जास्त लोकांना फायदा दिला गेलेला आहे. आणि स्टँड अप इंडिया म्हणून जो प्रकल्प राबवला गेला या सेल्फ हेल्प ग्रुपच्या बँक लिंक करण्याच्या माध्यमातून पुढे त्याच्यातून तर 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचं कर्ज दिल्यामुळे अनेक महिला या चांगल्या उद्योजक बनलेल्या आहेत काही तर निर्यातदारी बनलेल्या आहेत. म्हणजे आर्थिक अंतर्भूतता जी आहे किंवा जे मी असं म्हणेन की फायनान्शियल इन्क्लुजनचं जे पेनिट्रेशन आहे ते पूर्णपणे तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचवायचं काम हे गेल्या 15 ते 20 वर्षांमधलं काम आहे आणि ते दिसून येत आहे.
1: श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सरकारचे प्रमुख म्हणून 25 वर्षांची वाटचाल हे आर्थिक समावेशनाची यशोगाथाच आहे. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन रश्मी पाटकर.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 20 आश्विन शके 1948 आता 12 ऑक्टोबर 2026। नागपूर केंद्राची निर्मिती असलेला आजचा कार्यक्रम
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण। माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात आपण सर्व शेतकरी बांधवांना रोहिणीचा नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमात आपण सर्वांचं अगदी मी मनपूर्वक स्वागत करते। आज दिनांक 12 ऑक्टोबर 2026 आणि दिवस सोमवार। मंडळी, आजच्या कार्यक्रमाची पहिली प्रस्तुती म्हणजे रबी श्रीधान्य। या विषयावर आपण जाणून घेणार आहात डॉक्टर मयूर मेश्राम यांची ही मुलाखत। शेतकरी बांधवांनो नमस्कार, रबी श्रीधान्य या विषयावर आज आपण जाणून घेणार आहोत आणि ह्या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्याला आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत लाभलेले तज्ज्ञ आहेत, विषय विशेषज्ञ कृषी विज्ञान केंद्र नागपूर इथले डॉक्टर मयूर मेश्राम सर। सर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे।
2: नमस्कार मॅडम, आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतकरी बांधवापर्यंत श्रीधान्याच्या लागवडीविषयी शास्त्रीय माहिती पोहोचवण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे, धन्यवाद।
1: सर, आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूयात आणि सर्वप्रथम जाणून घेऊयात की श्रीधान्याचं महत्व काय आहे आणि श्रीधान्य म्हणजे आपल्याला नेमकं काय सांगता येईल।
2: तर सर्वप्रथम आपण समजून घेऊ की श्रीधान्य म्हणजे काय। श्रीधान्य म्हणजे भरड धान्य आहेत जी इंग्लिश मध्ये त्यांना स्मॉल मिलेट म्हणतात। यामध्ये राडा, कांगणी, सावा, श्यामक, कुटकी, कोदो, वरई आणि नाचणी यासारख्या पिकांचा समावेश होतो। ज्वारी आणि बाजरी हे सुद्धा भरड धान्य आहेत पण त्यांचं व्यापक गटात समावेश होतो, म्हणजे ती मोठी भरड धान्य म्हणून गणली जातात। श्रीधान्य आपल्या भागात खूप आधीपासून लावतात पण आता शेतकऱ्यांचा त्यामध्ये थोडासा भाग कमी झालेला आहे। जर पोषणाच्या दृष्टीने बघितली आणि कमी पर्जन्यमानामध्ये खूप छान उत्पादन देणारं पीक म्हणून याचं आज खूप प्रचलन झालेलं आहे। त्यामध्ये जे श्रीधान्य आहेत त्यामध्ये आवश्यक असलेले पोषणाचे जे अन्नद्रव्य आहेत त्यामधून जसे कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम या खूप महत्वाचे जे शरीरास आवश्यक असे पदार्थ आहेत ते आपल्याला याच्यातून मिळतात, म्हणून हे श्रीधान्य खूप महत्वाचे आहेत आणि यांना जर रब्बी हंगामात लावता आले आणि यापासून जर उत्पादन घेता आलं शेतकऱ्यांना तर खूप फायदेशीर आहेत।
1: अच्छा, रब्बी हंगामात श्रीधान्याची लागवड कधी करायला पाहिजे आपल्या शेतकरी बांधवांनी?
2: हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे। सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक श्रीधान्याची तापमानाची गरज वेगळी असते। काही पिके हे उष्ण हवामानात चांगली वाढतात तर काही पिकांना विशिष्ट तापमान आणि ओलावा आवश्यक असतो। श्रीधान्याची लागवड करताना खरीप, रब्बी, उन्हाळी अशा विविध हंगामामध्ये याचं उत्पादन आपण घेऊ शकतो, पण आपल्या भागात कशी आवश्यकता आहे, कसं तापमान आहे आणि आपल्या भागासाठी कोणती पीक उपलब्ध आहे त्या अनुषंगाने आपण पिकाची निवड केली पाहिजे। तर शेतकऱ्यांना आधी त्याचा अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून मग त्यांनी कोणतं पीक लावायला पाहिजे याची काळजी घ्यायला पाहिजे, कारण ह्या पिकाला थोडस तापमान, थोडीशी थंडी अशी आवश्यकता असते।
1: अच्छा सर, आता साधारणपणे या पिकाला कशा प्रकारचं तापमान आणि वातावरण असायला पाहिजे याविषयी आपण सांगितलं, यानंतर पाण्याचं व्यवस्थापन नेमकं या धान्यासाठी कसं करायचं श्रीधान्यासाठी याविषयी सांगा।
2: नक्कीच, श्रीधान्याची लागवड विचार करताना पाणी हा खूप महत्वाचा मुद्दा आहे। बघा, आपण याची लागवड सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात केली तर हे असे महिने असतात की ज्या महिन्यात पाऊस हा निघून जातो आणि आलंच तर अवकाळी पाऊस येतो आणि पाऊस नसतोच। तर अशा स्थितीमध्ये जर आपल्याला रब्बी मध्ये श्रीधान्य लावायचे आहे तर आपल्याला पाण्याची आवश्यकता पडू शकते। तर जमिनीत उरलेला ओलावर पीक घेणं खूप महत्वाचं आहे। सिंचनाखाली जर पीक येत असेल तर अशा परिस्थितीमध्ये या हंगामात हे पीक खूप छान उत्पादन देते। तर जर श्रीधान्य लावायचे असेल तर सरसकट आपण त्यांना देता येणार नाही पाण्याची सुविधा, त्यांना सरी पद्धतीनं किंवा जमिनीला कसं मुरवता येईल पाणी ह्या असा टिकून धरणाऱ्या पद्धतीमध्ये आपल्याला श्रीधान्याची लागवड करावी लागेल। यामुळे पाण्याचा उपलब्धता आपण वाढवू शकतो आणि श्रीधान्यामध्ये आपण कमी पाण्यात खूप जास्त उत्पादन घेऊ शकतो, म्हणून पाण्याचं नियोजन करणं खूप गरजेचं आहे। जर याला मॉइश्चर टिकवण्याकरता आपण मल्चिंग केली किंवा काही भागात आपण त्याचं

0: उत्पादनास वाढवण्यास मदत करण्यासाठी पाण्याचं नियोजन केलं तर निश्चितच चांगलं उत्पादन येतो.
1: अच्छा सर, मला सांगा आता श्रीधान्य आपले जे आहे याच्यामध्ये कुठले कुठले प्रकार येतात?
0: बघा, यामध्ये जर रब्बी मध्ये आपल्याला पीक लावायचे असले तर महत्वाची 5 श्रीधान्य असतात. त्यामध्ये पहिलं पीक समजा राडा किंवा कांगणी, ज्याला फॉक्सटेल मिलत म्हणतात, हे तुलनेने कमी कालावधीत तयार होतं, पण पावसाची परिस्थिती जुळून घेऊ शकतो. जर पाणी कमी असलं तरी त्याचं उत्पादन खूप छान येतो. तर आपल्याकडचं जो वातावरण आहे तो अनुकूल आहे ह्या पिकासाठी. तसंच दुसरं पीक आहे लिटल मिलेट, ज्याला कुटकी म्हणतात. हे कमी मध्यम आणि पर्जन्यमानाच्या परिस्थितीमध्ये याची लागवड केली जाते. योग्य वाण आणि पेरणी वेळचा जर समतोल केला तर यामध्ये खूप छान उत्पादन शेतकऱ्यांना मिळू शकतो. त्यानंतर तिसरं पीक आहे सावा, त्याला इंग्रजीमध्ये बर्न यार्ड मिलेट म्हणतात. तर सावा हे तुलनेने अल्प कालावधीत तयार होणारे श्रीधान्य आहे, आणि त्यामुळे योग्य हवामान आणि उपलब्ध पाणी लक्षात घेऊनच नियोजन करायला पाहिजे, कारण त्याला थोडस उष्ण हवामान ची आवश्यकता असते जेव्हा याला लागवड करायची असते. चौथे पीक म्हटलं तर कोदो मिलेट. कोदो हे खूप आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने लावतात लोक. त्यामध्ये जर कोरडवाहू भागात त्याची जर लागवड केली तरी हे खूप छान त्या परिस्थितीशी जुळून घेते. या वर्षी रब्बी मध्ये लागवड करताना शेतकऱ्यांनी कोदो ह्या पिकाचा विचार केला तर खूप छान राहील. त्यानंतर पाचवे पीक राहणार ब्राऊन टॉप मिलेट, ज्याला वरी म्हणतात आपल्याकडे. हे तुलनेने कमी कालावधीत तयार होऊ शकणारे पीक आहे. काही प्रदेशात ते कमी पाण्याच्या परिस्थितीत घेतले जाते, मात्र त्याचा कालावधी, उत्पादन क्षमता आणि योग्य पेरणी हंगाम हे वाण आणि स्थानिक परिस्थितीनुसार बदलतात. तर जसे वाण आपल्याकडे उपलब्ध आहे त्या परिस्थितीनुसार याची लागवड करायला पाहिजे.
1: अच्छा सर, आताच आपण 5 प्रकार विविध सांगितले आहेत मिलेट्सचे किंवा श्रीधान्याचे, तर यासाठी जमीन कशी असायला हवी, बियाणे कुठले वापरायचे आणि खत व्यवस्थापन यासाठी कसं करावं लागतं सर?
0: निश्चितच शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम आपल्या जमिनीचा प्रकार आणि उपलब्ध ओलावा तपासावा.
1: अच्छा,
0: आपल्या जमिनीमध्ये कसे अन्नद्रव्य आहेत आणि ते कसे उपलब्ध होतील याकरता काळजी घ्यावी. आणि मशागत करताना पेरणीच्या वेळी जमिनीत पुरेसा ओलावा असणं गरजेचं आहे. आणि यावर्षी परिस्थिती अशी आहे की पाऊस नाही, अजून आपण त्यामध्ये मशागत केली जास्त खोल तर तो उरलेला जो ओलावा आहे तो पण कमी होणार. तर अशा परिस्थितीत कमी मशागतीमध्ये आपलं पीक कसं आपल्याला वाढवता येईल या बाबत आपण लक्ष द्यायला पाहिजे. तर ओढीमध्ये पेरणी केल्यास तण नियंत्रणास खूप सोपं होतो, आंतर मशागत करण्यास सोपं होतो, आणि खत व्यवस्थापन म्हटलं तर याला जास्त खत लागत नाही. वेगळ्या पिकाला वेगळी मात्रा असते, जर ती आपण तपासून अभ्यासून करून जर दिली तर उत्पादनात निश्चितच वाढ असते. आणि जर आपल्याकडे उपलब्ध शेणखत असेल, कुजलेलं कंपोस्ट असेल, जर ते सुद्धा टाकलं तरी यामध्ये उत्पादनात हमखास मदत होते. जर आपल्याकडे रासायनिक खतं नसली आणि आपण फक्त कंपोस्ट खतही टाकलं तरी यामध्ये खूप छान उत्पादन येतं, याला जास्त खताची मात्रा लागत नाही.
1: सर, यानंतर तण, कीड आणि रोग नियंत्रणासाठी नेमकं काय व्यवस्थापन आपल्याला करावं लागतं?
0: पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेत तण नियंत्रणाला विशेष महत्व आहे, कारण तण ह्या पिकामध्ये खूप येतात आणि अन्नद्रव्य आणि सूर्यप्रकाशासाठी यामध्ये स्पर्धा असते. तर अशा परिस्थितीमध्ये योग्य खुरपणी किंवा कोडपणी करावी, ज्यामुळे ह्या पिकांना तण मुक्त ठेवायला पाहिजे. ठीक आहे, आणि पिकाचे सतत निरीक्षण करत असायला पाहिजे. यामध्ये जर डाग दिसले किंवा रोपं वाढले, खोड सुकत आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये निश्चितच काहीतरी किड्यांचा किंवा रोगाचा प्रादुर्भाव झाला हे निश्चित करावे, आणि त्या अनुषंगाने यामध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा वापर करावा. तसं ह्या पिकामध्ये रोग आणि कीड खूप कमी असतात, पण जर वेगळ्या वेगळ्या स्थितीमध्ये करपा असला किंवा खोड किडा असला तर या बाबीकडे शेतकऱ्यांनी लक्ष देऊन लेबल क्लेम औषधीचाच वापर करावा आणि तशी सूचना करावी. आणि याबद्दल इतर काही माहिती पाहिलं कृषी विज्ञान केंद्राला आपण सतत मदत करायला तयार आहोत.
1: सर, आता हवामान बदल पाहता आणि जमिनीचं आरोग्य सुधारण्यासाठी महत्वाचं आहे, तर या सगळ्या गोष्टींचं म्हणजे काळजी घेऊन आणि या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित व्यवस्थापन करून याच्यामध्ये आर्थिक संधी आपल्या शेतकरी बांधवांना किती मिळू शकतात किंवा त्यांचा फायदा कसा होऊ शकतो?
0: बघा, आता परिस्थिती खूप बिकट होत चाललेली आहे. अल्निनोचा प्रभाव आता दिसणं सुरू झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये हवामानाशी जुळून आणि शेतकऱ्यांना फायदेशीर असे पिकं आपल्याला त्यांना सांगायची आहेत. श्रीधान्य हे खरंच खूप छान त्या पद्धती शेती पद्धतीमध्ये महत्वाचा भाग ठरू शकतात, विशेषतः कमी पाऊस पडणाऱ्या स्थितीमध्ये. आणि म्हणून याला फरट धान्य म्हणतात किंवा यांना रिझर्व फूड म्हणतात, की हे आरक्षित केलेले फूड आहेत की आपण याला दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये उपयोगात आणू शकतो. तर अशा स्थितीमध्ये जर

0: आपल्याला इतर काही भागात उत्पादन होत नाही आणि आपली जमीन खाली राहण्यापेक्षा अशा स्थितीमध्ये आपण ह्या पिकांची लागवड करून यांना स्वच्छ करून यांना जर मार्केटमध्ये पाठवलं तर निश्चितच खूप जास्त फायदा मिळू शकतो शेतकऱ्यांना. आणि यामध्ये इतर प्रक्रिया उद्योग पण करू शकतात. तर श्रीधान्य आज खूप गरज आहे, लोकांना त्याचे महत्व कळलेले आहेत. तर शेतकऱ्यांनी ते लोकांपर्यंत पोहोचवले तर निश्चितच त्यांना आर्थिक फायदा होणार.
1: अच्छा सर, आता सरते शेवटी आपल्या शेतकरी बांधवांना संदेश देताना श्रीधान्याचं नेमकं त्यांनी व्यवस्थापन कसं करावं आणि यातून त्यांना कसा चांगला फायदा होऊ शकतो आणि आता सध्याच्या ही जी परिस्थिती आहे हवामान बदलाची याचा त्यांना फायदा कसा श्रीधान्याचा स्वतःसाठी करून घेता येईल याविषयी सांगा.
0: माझा सर्व शेतकरी बांधवांना असा संदेश आहे की बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत पीक निवडताना केवळ पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता उपलब्ध संसाधनाचा विचार करावा. आता श्रीधान्य लागवड करताना खूप महत्वाच्या 5 गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामध्ये पहिली गोष्ट अशी की आपल्या भागासाठी योग्य पीक आणि वाण याची निवड करावी. दुसरी, पेरणीच्या वेळ स्थानिक कृषी शिफारसीनुसार ठरावं. कृषी शिफारसीनुसार म्हणजे कृषी विभागामार्फत किंवा कृषी विज्ञान केंद्रामार्फत यामार्फत त्यांनी त्याचं नियोजन करावं आणि त्याची माहिती घ्यावी. त्यानंतर माती परीक्षणावर आधारित खत व्यवस्थापन करावं. आपल्याकडे लोक सरसकट माती तपासणी न करता खताचं नियोजन करतात, त्यामुळे खताचं पण नुकसान होतं, त्यांचं आर्थिक नुकसान पण होतं. तर ह्या बाबीकडे लक्ष देऊन, जेवढी गरज आहे, कारण याला जास्त गरज नसते श्रीधान्यांना, तर तेवढी गरज आहे तेवढंच खत द्यायला पाहिजे. चौथं, पाण्याचा काटकसरीने वापर करा. कारण याला पाणी लागणार तर नाही, पण जे पाणी असेल त्याचा खूप काटकसरीने उपयोग करून जेव्हा याला गरज आहे तेव्हा दिलं तर निश्चितच उत्पादनात जास्त वाढ मिळणार. पाचवं महत्वाचं की आपल्याला बाजारपेठेचा अभ्यास केला पाहिजे की बाजारपेठेला काय आवश्यक आहे. श्रीधान्य आपल्याकडे कोणतं जास्त महत्वाचं आहे, जे लोकांना जास्त मागणी आहे, असं श्रीधान्य आपण लागवड जर केली तर निश्चितच त्याचा आर्थिक फायदा शेतकऱ्यांना मिळतो. त्या 5 बाबी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी श्रीधान्याची लागवड रब्बी हंगामात करावी.
1: शेतकरी बांधवांना अशा कार्यक्रमात आपण रबी श्रीधान्य या विषयावर जाणून घेतलं. साधारणपणे सरांनी आपल्याला या पिकासाठी कुठली काळजी घ्यायची, हे पीक शेतकऱ्यांसाठी किती जास्त महत्वाचं ठरू शकतं आणि आता हे जे हवामान बदल आहे या हवामान बदलाच्या काळात हे श्रीधान्य पीक आपल्याला किती महत्वाचं ठरू शकतं, त्यातून आर्थिक फायदा आपल्याला कसा होऊ शकतो आणि संपूर्ण व्यवस्थापन त्याचं आपल्याला अतिशय व्यवस्थित पद्धतीनं समजावून सांगितलेलं आहे. त्यांनी आपल्याला हे जे मार्गदर्शन केलंय त्यासाठी त्यांचं खूप खूप आभार सर. डॉक्टर मयूर मेश्राम सर, आजच्या कार्यक्रमात तुम्ही आलात आणि आपल्या शेतकरी बांधवांना ही उपयुक्त माहिती दिलीत, त्याबद्दल आकाशवाणी तर्फे मी आपला खूप खूप आभार मानते सर. धन्यवाद.
0: धन्यवाद. सर्व शेतकरी बांधवांना आगामी हंगामासाठी शुभेच्छा आणि शास्त्रीय पद्धतीने शेती करा, पाण्याची बचत करा आणि जमिनीचं आरोग्य जपा. धन्यवाद.

श्रोतेहो, आताच आपण रबी श्रीधान्य याविषयी जाणून घेतलं डॉक्टर मयूर मेश्राम यांच्या मुलाखतीतून. यानंतरची पुढली प्रस्तुती म्हणजे प्रगत शेतकरी बांधवांच्या बोलांवर आधारित मालिका शेताच्या बांधावर. चला तर आज आपण प्रगत शेतकरी भीमराव निमकर यांना भेट देणार आहात, जे आहेत मुक्काम मोहपा, तालुका कळमेश्वर, जिल्हा नागपूर इथले. चला तर त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊयात त्यांच्या प्रगत शेतीविषयी.

0: हॅलो, नमस्कार. आपलं नाव सांगाल?
1: नमस्कार, माझं नाव भीमराव माणिकराव निमकर.
0: अच्छा
1: तहसील कायमेश्वर, जिल्हा नागपूर.
0: अच्छा निमकरजी, तुमच्याकडे किती एकर शेती आहे?
1: माझ्याकडे 7 एकर शेती आहे.
0: आणि या शेतीमध्ये तुम्ही कुठली महत्वाची पिकं घेता?
1: माझं महत्वाचं पीक म्हटलं म्हणजे संत्रा आहे, आणि बाकी कपाशी राहते, काही तूर राहते.
0: सर, आता सांगा की तुमच्याकडे इतकी महत्वाची पिकं तुम्ही घेता, तर कुठल्या पद्धतीने तुम्ही शेती करता? रासायनिक पद्धतीने करता की सेंद्रिय पद्धतीने करता?
1: मी तसं सेंद्रिय पद्धतीनेच करतो. 75% 25% जेव्हा समजा नाही जर तो रोग आटोक्यात आला, तर मग एखाद्या वेळेस एखादी रासायनिक थोडीशी पडली होती किंवा जैविक याच्यानेच आपली कंट्रोल करतो आपण.
0: अच्छा अच्छा, बरं. आणि सर, तुमच्याकडे मग जो संत्रा आहे तो पूर्ण सेंद्रिय आहे का?
1: संत्रा माझा 75% सेंद्रिय आहे.
0: अच्छा,
1: 25% फक्त एखाद्या वेळेस गरज असल्यास तेव्हाच मी रासायनिक मारतो, त्याची काही गरज नाही पडत आपल्याला.
0: सर, हे जे सेंद्रिय करण्याचं जे

0: तुम्ही सुरू केलंय ते केव्हापासून तुम्ही त्याला सुरुवात केलेली आहे आणि त्याची माहिती तुम्हाला कशी मिळाली की आपल्या शेतीला आपण सेंद्रियचं स्वरूप द्यावं अशी?
1: सेंद्रिय शेतीमध्ये जाण्याचं कारण म्हणजे आधी सुभाष पाटेकर जे होते
0: बरोबर,
1: हे जे सेंद्रिय शेतीमधले प्रयोग वगैरे किंवा त्यांचे प्रशिक्षण वगैरे आम्ही अटेंड करत होतो आणि त्यानंतर मग 2005 पासून बाकी शेती आपण काही सेंद्रिय पद्धतीने करत होतो, काही रासायनिक पद्धतीने करत होतो. त्याच्यामध्ये आता कंटिन्यू आपण 75% जवळजवळ याच्यामध्ये आपण सेंद्रियच करून राहिलो आहे.
0: अच्छा.
1: आणि त्याच्यामध्ये आम्ही गांडूळ खत, जीवामृत, दशपर्णी अर्क याचा पण करीत असतो.
0: अच्छा.
1: आणि आम्ही गांडूळ खताचे बेड पण टाकले आपल्या इथे, कंपोस्ट खताचा पण आपल्या इथे युनिट तयार केला आहे. त्या आपले जे 10 ड्रम थेरी म्हणून लॅबचं आम्हाला मिळालेलं आहे एक युनिट, त्याच्यामध्ये 10 ड्रमच्या थेरीच्या याच्यामध्ये आम्ही जीवामृत, दशपर्णी अर्क, गोकृपा अमृत, फॉलिक ऍसिड, युमिक ऍसिड हे तयार करून शेतकऱ्यांना आम्ही देत असतो.
0: अच्छा सर, मग याच्यासाठी तुम्ही काही प्रशिक्षण स्वतः घेतलं होतं काय? हे सगळे निविषा तुम्हाला बनवता येतात याच्यासाठी?
1: याच्यासाठी आम्ही प्रशिक्षण घेतलं आहे, ते आपल्या गोंडकरी याच्यामध्ये होतं प्रशिक्षण केंद्रावरती. आणि असंही जिथे काही प्रशिक्षण असते ते आम्हालाच कृषी आत्मा अंतर्गत बोलावण्यात येते, त्या ठिकाणी आम्ही 3-3 दिवसाचं प्रशिक्षण वगैरे करत असतो. त्याचप्रमाणे हैदराबादला पण आम्ही 4 दिवसाच्या प्रशिक्षणा करता गेलो होतो. दिल्लीच्या समोर पुन्हा गाझियाबाद आहे, तिथे पण प्रशिक्षणाला गेलो. नागपूरला संपाचं याच्यामध्ये आहे ऑरेंज कंपनीच्या याच्यामध्ये, तिथे पण आम्ही प्रशिक्षणाला जात असतो. आणि वेळोवेळी आपल्या इथे आत्माअंतर्गत प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी आम्ही राबवत असतो. त्याच्यामध्ये 35-40 लोक असे प्रशिक्षणाकरता दर महिन्याला मीटिंग घेत असतो. त्याच्यामुळे माझे आमचे व्यवस्थापक आहे टेंबुरकर साहेब, ते आमच्या याच्यामध्ये प्रशिक्षणाचा लाभ देण्याकरता ते येतात.
0: बरं, मग सर ह्या ज्या निविष्ठा तुम्ही बनवता आणि तुम्ही स्वतः त्याचं प्रशिक्षण घेऊन तुम्ही निविष्ठा बनवण्याला सुरुवात तुम्ही केली आहे, शेतकऱ्यांसाठी पण ज्या कोणत्या प्रशिक्षण होतात ते पण तुम्ही स्वतः अटेंड करता, मला सांगा सर तुमच्या एरियातल्या शेतकऱ्यांना मग तुम्ही त्या निविष्ठा बनवून विकता पण का?
1: विकतो, परंतु त्याचं जे आहे कमीत कमी आपल्याला लाभ दिलेली आहे.
0: हा हा.
1: निविष्ठा तयार करण्यासाठी 1 लाखाचं मला अनुदान मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये 10 ड्रमची थेरी म्हणून आम्ही आपल्या इथं एक युनिट टाकलेलं आहे. त्याच्यातून कमीत कमी खर्चामध्ये लोकांना मोफत जर दिलं त्याची किंमत कळत नाही, त्यामुळे आम्ही लिटरला 100 रुपयेच किंमत त्याची घेतो. कारण की आम्हाला 20,000 रुपये नंतर मग याच्यामध्ये या निविष्ठा टाकण्याचा पुन्हा लागणार आहे.
0: बरं. आणि सर असं सांगा की तुम्ही आता ही जी तुमची शेती रासायनिक पासून ही जी सेंद्रिय करण्याला सुरुवात केली तर तुम्हाला तुमच्या शेतीमध्ये काय फरक जाणवतो सर? आणि तुमच्या एरियातले पण जे शेतकरी बांधव आहे त्यांनी किती प्रमाणात मग आता सेंद्रिय करायला सुरुवात केलेली आहे?
1: आमच्या शेतीमध्ये आमचा जो जमिनीचा समूह आहे तो जमिनीचा समूह पण आपला वाढलेला आहे. आणि बाकीच्या शेतकऱ्यांना आम्ही जसं माहिती देत असतो किंवा प्रशिक्षणाला प्रत्येकाला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवत असतो आणि त्यांचे कमीत कमी 50% लोक तरी आमच्या इथून सेंद्रिय शेती करतात.
0: अरे वा.
1: आमच्या ग्रुप आमचा 40 लोकांचा एक ग्रुप आहे.
0: बरं.
1: आम्ही शेतकरी स्वयंसेवक गट म्हणून त्यामध्ये काही महिला आहे, काही पुरुष पण आहेत. तसेच दुसरा पंचकृष्णा नैसर्गिक शेती ग्रुप म्हणून मत्स्य पठाराच्या नावाने आहे.
0: अच्छा.
1: आणि एक उत्कर्ष स्वयंसहायता शेतकरी गट म्हणून सुरुवातीला आम्ही स्थापन केला.
0: अच्छा.
1: त्याचं पण रजिस्ट्रेशन झालेलं आहे, त्याच्यामध्ये पण 40 लोक इन्व्हॉल्व्ह
0: आहे. तर सर हा शेतकरी गट जो तुम्ही केलेला आहे त्या गटाचा तुम्हाला आणि त्या शेतकऱ्यांना काय फायदा होतोय सर? आणि गटाचं महत्व आपल्याला काय सांगता येईल?
1: गटाचं महत्व म्हणजे जर एकत्रित शेती केली लोकांनी शेतकऱ्यांनी तर त्यांना ज्या काही निविष्ठा वगैरे कृषी विभाग मार्फत मिळतात अनुदानावर त्या वाटून त्यांना पुन्हा सेंद्रिय शेती करण्यामध्ये प्रवृत्त करतो.
0: बरोबर.
1: आणि जे काही आपला ट्रायकोडर्मा आहे, सुडोमोनास आहे, मेटरायझम आहे, याचा ऍसिटोबॅक्टर आहे, या ज्या काही निविष्ठा मिळतात त्या शेतकऱ्यांना त्यांच्या कृषी विभागात मिळालेल्या त्यांना फ्री मध्ये वाटत असतो.
0: अच्छा. अरे वा.
1: काल परवा 8 दिवसाच्या आधी एका मिरचीवरती फवारणी केली, याची आपली फोलिक ऍसिड, ओमिल, आमिल आणि दत्तपर्णी अर्क, तर त्याच्या मिरचीवरती चुरडा होता, तर तो आता 2-4 दिवसाच्या आधीच उकललेला आहे आणि त्यांना चांगली फलधारणा पण चांगली झालेली आहे.
0: अच्छा.
1: आमच्या आताच्या उदाहरण आहे याच्यानंतरच.
0: अच्छा. म्हणजे तुम्ही ज्या प्रक्रिया करत असता, जे प्रयोग तुम्ही शेतीत करत असता त्याचा फायदा तुमच्या गटाला होतोय.

0: हे आपल्या शेतामध्ये करायचं, नंतर मग बाजूच्या शेतकऱ्यांना करायला लावायचं.
1: बरोबर,
0: असं आम्ही प्रयोग करत असतो.
1: अच्छा, तुम्ही आधुनिक तंत्रज्ञानाचा तुमच्या शेतीसाठी वापर करता का? आणि म्हणजे कुठल्या प्रकारचं तंत्रज्ञान तुम्ही वापरता?
0: आधुनिक तंत्रज्ञान म्हटलं म्हणजे आमच्या शेतीमध्ये आम्ही जे रोटावेटर, कल्टिवेटर, ट्रॅक्टर जे अवजारे आहे त्याच्यामध्ये आम्ही ते वापरत असतो. आता मी 2019 मध्ये ट्रॅक्टर घेतला 28 HP चा, त्याच्यामध्ये शेतीमध्ये आपण त्याचा वापर करतो. आपली पण शेती चांगली व्यवस्थित होते आणि त्याच्यावर माझा मुलगा आहे 12वी झालेला होता, तर त्यांना म्हटलं इच्छा आहे का बा तुझी नोकरी करायची, शेतीमध्येच भरपूर आपण त्याच्यामध्ये कमाई करू शकतो म्हणे. त्याच्यामुळे तो ट्रॅक्टरचं काम करते आणि बाकी शेतकऱ्यांना पण त्या ट्रॅक्टर पासून फवारणी यंत्र, रोटावेटर आहे, कल्टिवेटर आहे, दांड पाडण्याचं यंत्र आहे, हे बाकी अवजारी करून त्यांना सुद्धा लाभ करून देतो त्याचा.
1: फारच छान सर, कारण शेतीमध्ये युवांनी येण्याची फारच गरज आहे आणि नक्कीच तुमच्या मुलाकडून आपल्या युवा शेतकरी बांधवांना पण त्यातून प्रेरणा मिळेल अशी आशा आहे.
0: ट्रॅक्टरच्या भरोशावर पूर्ण आपलं म्हणजे मासिक उत्पन्न 30 ते 35 हजार रुपये तो कमावतो.
1: अरे वा, फारच छान सर. तुमच्याकडे जे पिकं होतात तर ते पिकं तुम्ही कुठे विक्रीसाठी नेता? बाजारपेठ कुठली तुम्हाला आणि तुम्हाला त्यातून किती उत्पन्न मिळतं सर, म्हणजे खर्च वजा जाता?
0: माझं मागच्या वर्षी जवळजवळ 3.5 लाखाचं मला संत्र्याचं उत्पादन झालं.
1: अच्छा,
0: 300 झाडांमध्ये. यावर्षी पण माझ्याकडे आता 25-26 टन माल संत्र्याचा आहे. यावर्षी संत्र्याचे रेट पण व्यवस्थित आहे, 40 ते 50 टनाचे हिशोबाने ते मागून राहिले. तसेच माझ्याकडे 3 ठिकाणी बगीचा आहे, एक बटेना केलेला आहे तर त्याच्यामध्ये 225 झाड आहे आणि माझ्या लहान भावाचा त्याचा बगीचा पण आहे, त्याच्यामध्ये 182 झाड आहे. त्यांच्यामध्ये पण 10-10 टन माल असल्यासारखा आहे त्यांच्या शेतात, माझ्या शेतामध्ये 25 टन.
1: अच्छा, मग सर याची विक्री तुम्ही कुठे करता?
0: व्यापारी आपल्या शेतामध्ये येतात.
1: अच्छा,
0: इथूनच पॅकिंग वगैरे करून गाडी पाठवतात. 10 टनाची एक गाडी त्यांची बाहेर देशामध्ये इथून जाते, आपल्या बगीच्यामधूनच. फक्त आपण काटा करण्याकरता त्यांच्यासोबत जायचं तिथे.
1: अच्छा,
0: रेट ठरवल्यानंतर काटा करून ते पैसे आपल्याला तेव्हा आधी अर्धे पैसे दिलेलेच असतात त्यांचे.
1: सर असं सांगा की तुमच्याकडे तूर पीक पण आहे, तर मग तूर पीक घेत असताना तुम्ही फक्त तूर पिकवता की मग त्याच्यावर काही प्रक्रिया करून डाळ मिल तुमच्याकडे आहे का, किंवा काही प्रक्रिया उद्योग तुमच्याकडे आहे का?
0: आता आमच्याकडे डाळ मिल नाही आहे, पण आपल्याला त्या ठिकाणी आम्ही डाळ वगैरे करण्यासाठी नेत असतो.
1: अच्छा,
0: आता आमचा प्रोजेक्ट टाकण्याचा आमचा विचार आहे डाळ मिलचा आपल्या इथे. तसं धान्य असं सॉर्टिंग करून त्याची पॅकिंग करण्याचं सुद्धा आमचं युनिट आम्हाला तयार करण्याची आहे पुढे. आता सध्या नाही करत, आपल्या घरच्या पुरतच आपण बनवतो, बाकी मग तुरी वगैरे विकून टाकतो मार्केटला.
1: अच्छा अच्छा, म्हणजे तुरीचीच विक्री करता तुम्ही पिकवलेल्या?
0: पिकवलेल्या.
1: अच्छा अच्छा, ठीक आहे.
0: आपल्या घरच्या पुरती आपण 50 किलो 100 किलो दाळ आपल्या घरच्या पुरती आपण तिथून याच्यावरूनच करून आणतो, मिलवरून, दाळ मिलवरून.
1: अच्छा, आता तुमच्या शेतीमध्ये ही जी महत्वाची पिकं आहे, या सगळ्या पिकांचा खर्च वजा जाता तुम्हाला वर्षाकाठी तुमच्या शेतीतून किती उत्पन्न मिळतं? सेंद्रियही तुम्ही करायला सुरुवात केलेली आहे, तर नक्की सेंद्रिय मालाला चांगला भावही मिळतो, तर त्या हिशोबाने तुम्हाला वर्षाकाठी किती उत्पन्न मिळतं?
0: वर्षाकाठी मला खर्च वजा जाता कमीत कमी 4 ते 5 लाखाचं उत्पादन होते.
1: अच्छा,
0: कपाशी वगैरे वेगळाच आहे.
1: हा हा, अच्छा, कपाशीचं वेगळं आहे का? बरं, आणि मग कपाशीसाठी कुठली बाजारपेठ आहे सर, आणि मग त्याची विक्री कशी करता?
0: कपाशी करता आम्ही फेडरेशनचं हे आपलं अगोदर फेडरेशन वगैरे चालू राहत होत, आता हे जे मिल आहे त्या मिल मध्ये ते घेतात तिथे सेलूला.
1: अच्छा अच्छा,
0: किंवा तापवाडा पण आहे तिकडे रोड वरती आहे जलपाच्या साईडनं.
1: सर हे जे सेंद्रिय तुम्ही करत आहात, तर तुम्हाला कितपत असं वाटतं की तुमच्या पिकांवर किडींचं प्रमाण कमी झालेलं आहे? कारण जेव्हा आपण रासायनिक करतो तेव्हा किडींचं प्रमाण जास्त झालेलं असतं, त्याच्यामुळे आपण पुन्हा पुन्हा रासायनिकांचा उपयोग करत जातो आणि मग त्याच्यातून पुन्हा आपलं नुकसान होत जातं, तर याच्याविषयी काय सांगाल सर?
0: याविषयी आपल्याला कमीत कमी 70 ते 75% खर्चाची आपली बचत होते.
1: हा,
0: आणि हे जे आपण रासायनिक वापरतो याच्यामुळे रासायनिकच्यामुळे वेगवेगळे रोग निर्माण होतात, त्यामुळे आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी आणि खर्चाची बचत करून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन करावे अशी मी बाकी लोकांना विनंती करतो.
1: अच्छा, खूप छान संदेश आपण आपल्या कार्यक्रमातून सर आपल्या शेतकरी बांधवांना दिला. सर मला सांगा की तुम्ही आताच थोड्या वेळाने मला बोलला होतात की तुम्हाला काहीतरी प्रक्रिया उद्योग करण्याची तुमची इच्छा आहे आणि तुम्ही त्याचा सेटअपही तुम्ही तयार करण्याचा विचार करत आहात, तर तुम्हाला कुठली प्रक्रिया उद्योग करण्याचा मानस तुमचा आहे सर, आणि त्यासाठी काय तयारी तुमची सुरू आहे?
0: माझी तयारी महाडीबीटी वरती आम्ही आता त्या

0: आता त्याची कलेक्टर साहेबांची मीटिंग वगैरे नागपूरला झालेली आहे. त्याच्यामध्ये आपले आत्मवाल्या ज्या मॅडम वगैरे आहे, कडू मॅडम वगैरे, त्या दिवशी उद्योग संचालनाच्या याच्यामध्ये उद्योग भवन मध्ये एक कार्यक्रम राबविला, त्याच्यामध्ये आम्ही गेलेलो होतो. तर त्यांनी सांगितलं की 75% अनुदानावर तुम्हाला ज्या काही मशनरी वगैरे आहे त्या आम्ही देण्यात येईल. आणि त्याच्यामध्ये तुम्ही पॅकिंग ग्राइंडिंग वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. अच्छा. भाजीपाला झालं किंवा दाल वर्गीय पिकं झालं किंवा तांदूळ वगैरे झालं, गहू वगैरे साफ करण्याची मशीन पण तुम्ही तयार करून आपलं पॅकिंग करून मार्केटमध्ये आणू शकता अशी माहिती दिली. त्याच्यामुळे आताच थोड्या वेळानंतर इथे त्या डाकवायचा एक गव्हापासून कणिक बनविण्याचा प्लांट आहे, त्याचा डाळी वगैरे बनविण्याचा आहे, ते पाहण्यासाठी जाणार आहे.
1: अच्छा अच्छा, तुम्हाला त्याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. सर, आता मला असं सांगा की तुम्ही एक समृद्ध आणि प्रगत असे शेतकरी आहात तुमच्या भागातले, तर इतर शेतकरी बांधवांना तुम्ही काय सल्ला द्याल सर आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून, जेणेकरून त्यांनी सुद्धा आपली शेती सेंद्रिय करायला सुरुवात करावी?
0: माझं म्हणणं असं आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी रासायनिक शेतीकडे न वळता सेंद्रिय शेतीकडे वळून आपला कमी खर्चाची शेती करावी, त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना त्याचा लाभ होईल.
1: अगदी बरोबर सर. सर, आज तुम्ही आकाशवाणीला मुलाखत दिली त्याबद्दल आपला खूप खूप आभार सर. तुमच्या शेतीसाठी आणि तुमच्या भविष्यकालीन योजनांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. नमस्कार सर.
0: धन्यवाद.

0: श्रोते हो आता आपण शेताच्या बांधावर ही मालिका ऐकलीत. या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी भीमराव निमकर यांना भेट दिलीत, जे होते मुक्काम मोहपास्थित तालुका कळमेश्वर जिल्हा नागपूर इथले. त्याचबरोबर आपण त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेतलं त्यांच्या प्रगत शेतीविषयी. संपूर्ण महाराष्ट्रात गाजणारा, महाराष्ट्रातील आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाणारा
1: कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम माझा आवार माझा शिवार,
0: यात ऐका शेती आधारित विविध क्षेत्रातील तज्ञांचं मार्गदर्शन,
1: सोबतच शास्त्रज्ञांचं प्रगत तंत्रज्ञान,
0: जोडीला ऐका कृषी क्रांतीच्या शिलेदारांचे म्हणजेच प्रयोगशील शेतकरी बांधवांचे अनुभव
1: फक्त आणि फक्त माझा आवार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात.
0: तेव्हा ऐका महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी रात्री 7:30 कार्यक्रम माझा आवार माझा शिवार. याबरोबरच आजचा आपला माझा आवार माझा शिवार हा कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणाचा कार्यक्रम इथेच समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया नव्या विषयांसह. तोपर्यंत रोहिणीचा नमस्कार, शुभरात्री. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: माझं आवार माझं शिवार कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: रसिक हो, संघर्षातून जन्माला येणारं नाटक शब्द आणि संगीतातून जिवंत होतं ते नभोनाट्याद्वारे.
2: आम्ही घेऊन आलो आहोत एक नवी कोरी नाट्य मालिका उमेद जीवनाची.
1: जगण्याच्या आशेप्रत नेणारा प्रवास नाट्यरूपात अनुभवया
2: उमेद जीवनाची.
1: दिनांक 14 ऑक्टोबर पासून दर बुधवारी सकाळी 9:30
2: महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून उमेद जीवनाची.

आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। महाराष्ट्रात प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ। मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान। जनतेनं नाकारल्यानं काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका। पाणबुडीरोधक नौका INS मंगरुळ नौदलात दाखल। अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर। आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन। राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेच्या प्रारूप वेळापत्रकात पुन्हा बदल करण्यात आला आहे। नव्या वेळापत्रकानुसार प्रारूप

0: मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्याची मुदत येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असेल. दावे आणि हरकतींचा निपटारा 10 नोव्हेंबरपर्यंत चालू राहील तर अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. मतदार याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण अर्थात SIRला आव्हान देणारी याचिका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचा भाग म्हणून काँग्रेससह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आज सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा काढला आणि ही याचिका दाखल केली. सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांना भेटून SIRची प्रक्रिया आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीचं निवेदन देण्याचं काँग्रेसचं नियोजन होतं, पण या संदर्भातल्या याचिकांवर न्यायालयात सुनावणी सुरू असल्याचं सांगून सरन्यायाधीशांनी ही भेट नाकारली. सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार सर्वांना आहे असं ते म्हणाले.
1: सुप्रीम कोर्ट के द्वार सबके लिए खुले हैं. कोई भी पिटीशन किसी भी कोई भी चाहे वो आम नागरिक है या कोई माननीय सदस्य है किसी इलेक्टेड बॉडी का कोई भी है, भारत का हर नागरिक का उसका अधिकार है वो हमारे पास आए. हम कानून की व्यवस्था और कानून के अनुरूप सुनवाई करेंगे और जो जिसको बनता है उसको जरूर उसका अधिकार वो देंगे.
0: विरोधकांनी दाखल केलेली याचिका संबंधित याचिकांबरोबरच विचारात घेऊ असंही त्यांनी सांगितलं होतं. SIR प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करत काँग्रेसनं आज नवी दिल्लीत आंदोलन केलं. दिल्लीतल्या लोकशाही बचाव आंदोलनात महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रभारी डॉक्टर सिरी वेल्ला प्रसाद, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, नाना पटोले, बाळासाहेब थोरात यांच्यासह इतर नेते सहभागी झाले होते. ज्ञानेश कुमार यांना अटक करण्याची मागणी करत मुंबईतही टिळक भवनासमोर काँग्रेस नेत्यांनी आंदोलन केलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आपण सरन्यायाधीशांना पत्र लिहून निवडणुकीच्या निपक्षतेबाबत चिंता व्यक्त केल्याचं राहुल गांधी यांनी आज वार्ताहर परिषदेत सांगितलं. मतांच्या कथित चोरीविरोधात दिल्लीत अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू असून लोकांना दिल्लीत पोहोचण्यापासून रोखलं जात असल्याचं गांधी म्हणाले. काँग्रेस पक्षाला विविध राज्यांनी वर्षानुवर्ष नाकारला आहे त्यामुळे पुनरागमन करण्यासाठी देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयावर विरोधी पक्षांनी काढलेल्या मोर्चावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं.
2: ज्यावेळी तुम्ही म्हणता सर्वोच्च न्यायालयावर आम्ही मोर्चा काढू आणि सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी आमचं निवेदन घेतलं पाहिजे आणि आमच्याशी चर्चा केली पाहिजे हे कोणत्या संविधानात लिहिलेलं आहे? सर्वोच्च न्यायालय सेपरेशन ऑफ पॉवर्स प्रमाणे वेगळं आहे. सर्वोच्च न्यायालयाला कोणाशी चर्चा करता येत नाही, कुठलंही निवेदन घेता येत नाही. त्यांचा अधिकार, तुम्ही केस टाका, तुमच्या केसवर सुनावणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे, परंतु जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयावर दबाव आणण्याचं काम चाललेलं आहे.
0: सर्वोच्च न्यायालयाला कमकुवत करायचा काँग्रेसचा डाव आहे, मात्र तो यशस्वी होणार नाही असंही फडणवीस म्हणाले. INS मंगरोल ही उथळ पाडत काम करणारी पाणबुडी रोधक नौका आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईच्या नौदल गोदीमध्ये आज हा कार्यक्रम झाला. पश्चिम नौदल कमांडचे ध्वजाधिकारी व्हॉइस ऍडमिरल संजय वात्सायन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या नौकेमध्ये 80% स्वदेशी भाग वापरल्याची माहिती त्यांनी दिली. अशा 10 नौका यावर्षी नौदलात सामील झाल्या असून आणखी 8 नौका लवकरच सामील होतील असं त्यांनी सांगितलं. कोची इथल्या कोचीन शिपयार्डनं या नौकांची निर्मिती केली. या नौकेवर अभय सोनार उपकरणं, हलके टॉर्पिडो, स्वदेशी रॉकेट लॉन्चर तसंच मारिच ही आधुनिक टॉर्पिडो रोधक यंत्रणा बसवली आहे. देशातल्या बंदरांच्या संरक्षणासाठी या नौका उपयोगी ठरणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर झालाय. व्यापक अर्थव्यवस्थेतलं स्थैर्य टिकवून ठेवण्यासाठी सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा पाया या विषयावर त्यांनी विकसित केलेल्या मॉडेलसाठी त्यांना हा पुरस्कार दिल्याची घोषणा रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सनं केली आहे. महागाई, उपभोग आणि उत्पादन यांसारख्या घटकांमधल्या सांख्यिकी संबंधांच्या आधारे मॉडेल्स तयार करण्याऐवजी त्यांनी सूक्ष्म आर्थिक पायावर आधारित मॉडेलवर लक्ष केंद्रित केलं. एक एक कुटुंब आणि व्यवसायांच्या एकत्रित कृतींचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो यावर या मॉडेलमध्ये भर दिला आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं आज पुण्यात प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या 73 वर्षांच्या होत्या. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पक्षाघाताच्या आजाराशी झुंज देत होत्या. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. मधु कांबीकर यांनी तमाशाच्या फडातून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. व्यावसायिक रंगभूमीवर महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमात त्या लावणी सादर करत राजदत्त यांच्या शापित या चित्रपटातून त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत

हेच माझं माहेर, राघू मैना, एक होता विदूषक, झपाटलेला, डेबू आणि येऊ का घरात हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. सखी माझी लावणी या कार्यक्रमातून मधु कांबीकर यांनी लावणीला जागतिक ओळख मिळवून दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी मधु कांबीकर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली आहे. केंद्र सरकारनं 2047 पर्यंतच्या राष्ट्रीय पोलाद धोरणाचा मसुदा तयार केलाय. पोलादाची देशांतर्गत मागणी पूर्ण करणं आणि जागतिक बाजारपेठेत पोलादाचा पुरवठादार म्हणून भारताचं स्थान बळकट करणं ही या धोरणाची उद्दिष्ट आहेत. देशातली पोलादाची दरडोई मागणी 116 किलोग्रॅमवरून वाढून 302 किलोग्रॅमपर्यंत जाईल असा अंदाज या धोरणात व्यक्त केलाय. कच्च्या पोलादाचं उत्पादन 2014-15 या वर्षात 8.90 कोटी टन होतं, ते गेल्या वर्षात 170 लाख टनापर्यंत पोहोचलं. 2047 पर्यंत पोलाद निर्यातीत 4.5 कोटी टनांची वाढ, कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण कमी करून पर्यावरणस्नेही उत्पादन, लोखंडाचा पुनर्वापर, डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि स्वयंचलित यंत्रांचा वापर अशा विविध मुद्द्यांचा उल्लेख या धोरणात आहे. जपानमध्ये नुकत्याच झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 27 पदकं जिंकणाऱ्या तिन्ही सशस्त्र दलांमधल्या खेळाडूंचा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गौरव केला. या खेळाडूंनी 6 सुवर्ण, 11 रौप्य आणि 10 कांस्य पदकं जिंकली आहेत. या खेळाडूंनी त्यांच्या शिस्तीचं, कठोर परिश्रमाचं आणि सांघिक भावनेनं केलेल्या प्रयत्नांचं राजनाथ सिंग यांनी कौतुक केलंय. सप्टेंबर महिन्यात देशात किरकोळ चलन फुगवट्याचा दर वाढून 5.54% झाला. ऑगस्टमध्ये हा दर 4.83% होता. ग्रामीण भागात चलन फुगवट्याचा दर 6.8% पोहोचला, तर शहरी भागात हा दर 4.88% राहिला. अन्नधान्याच्या ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाईचा दर ऑगस्टमध्ये 5.97% होता, तो सप्टेंबरमध्ये 7.74% पोहोचला. या महिन्यात कांदा, लसूण, आलं, लिंबू, खाद्य आणि पेय यांची भाववाढ झाल्यानं हा दर वाढल्याचं सरकारी आकडेवारीत म्हटलं आहे. सेनादलांमध्ये आधुनिकीकरण आणि आत्मनिर्भरता साध्य करण्यासाठी केंद्र सरकार सातत्यानं पावलं उचलत असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलंय. भारतीय लष्कर आणि भारतीय अन्न महामंडळादरम्यान आज नवी दिल्लीत भारत राईस उपक्रमाच्या समझोता करारावर स्वाक्षऱ्या झाल्या, त्यावेळी ते बोलत होते. केंद्रीय अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यावेळी उपस्थित होते. भारत आणि युकेमधील द्विपक्षीय व्यापार 2030 पर्यंत दुप्पट व्हावा अशी अपेक्षा केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केली. भारत युके संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती अर्थात जेटकोच्या परिषदेत ते बोलत होते. भारत युके द्विपक्षीय आर्थिक संबंध अधिक दृढ व्हावेत अशी भारताची इच्छा आहे असं त्यांनी सांगितलं. यामुळे दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या नवनवीन संधी निर्माण होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी आज गुजरातच्या अहमदाबाद इथं ब्रिक्स पारंपरिक आणि देशी खेळ प्रदर्शन स्पर्धांचं उद्घाटन केलं. सांस्कृतिक ओळख जपणं आणि जागतिक सहकार्याच्या नव्या संधी निर्माण करण्यात हे खेळ सेतू म्हणून काम करतात असं प्रतिपादन त्यांनी केलं. वैद्यकीय आस्थापनांच्या सेवा आणि सुविधांचे दर ठळक पद्धतीनं दर्शवले जावेत असं केंद्र सरकारनं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सांगितलंय. रुग्णांना योग्य निर्णय घेता यावेत, शुल्कासंबंधीचे वाद टाळावेत आणि आरोग्य सेवा क्षेत्रात विश्वास वाढावा यासाठी हे पाऊल सरकारनं उचललं आहे. टपाल विभागाच्या मुंबईतल्या मुख्यालयानं आज फिलाट लीड डे अर्थात टपाल तिकीट संग्रह दिन साजरे केला. देशभरात साजरा होणाऱ्या राष्ट्रीय टपाल सप्ताहाचा हा एक भाग आहे. त्यात तिकीट संग्रह प्रेमींसाठी विविध उपक्रम आयोजित केले होते. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात प्रारूप मतदार याद्यांसंदर्भात दावे आणि हरकती दाखल करण्यासाठी 26 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणाला राहुल गांधी यांचं सर्वोच्च न्यायालयात आव्हान. जनतेनं नाकारल्यानं काँग्रेस देशात अराजक माजवण्याचा प्रयत्न करत असल्याची देवेंद्र फडणवीस यांची टीका. पाणबुडीरोधक नौका INS मंगरुळ नौदलात दाखल. अर्थशास्त्राचा नोबेल पुरस्कार यंदा रॉबर्ट हॉल आणि मायकल वुडफोर्ड यांना जाहीर. आणि ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करत आहोत ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलावंत मधु कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली.

0: डॉक्टर जब्बार पटेल।
1: ने एक फार चांगली अभिनेत्री, खूप चांगली नर्तिका, विचार करणारी अशी एक अभिनेत्री आपल्यातून गेली। लावणी करणं इतकं सोपं नसतं, लावणीला अनेक अंग असतात आणि त्या लावणीमध्ये सुद्धा भावमुद्रा फार महत्वाच्या असतात। तर मधुकांबीकरांच्या सगळ्या लावणी सादरीकरणामध्ये एक प्रकारचं संबंध विचाराचा भाग होता, विचार करून त्याच्या बुद्धीचा भाग होता, कल्पकतेचा भाग होता आणि सहकरताना भावमुद्रेवरती खूप लक्ष दिलं। तरी केवळ शारीरिक हालचाली हा मुद्दा नव्हता, ताल उत्तम त्यांना कळत होता, नाद त्यांना उत्तम कळत होता आणि त्याहीपेक्षा भावमुद्रा फार महत्वाच्या होत्या। आणि त्यामध्ये जी काम करणारी अभिनेत्री असते तिचं कॅरेक्टर काय असतं, व्यक्तिरेखा काय असते, त्या व्यक्तिरेखेचा पूर्ण अभ्यास त्यांचा असायचा आणि ती व्यक्तिरेखा काय काय करू शकते नृत्यातून यांचा पूर्ण अभ्यास करून त्याचं जे तर्कशास्त्र असतं ते ठेवून ते केलं असतं। फार हे लावणी नृत्यामध्ये फार कमी वेळ घडतं आणि याचं मूळ कारण असं आहे की उत्तम बेसिकली लावणी आणि नर्तिका हे तपासून झालं पण मधुकांबीकर हे उत्तम अभिनयाचं कुशल मात्रा माहिती होती, कौशल्य हे जोश आपलं फार नुकसान झालं मधुकांबीकर गेल्यामुळे।
2: नमस्कार, दादा पासनकर बोलतोय। आज मधुकांबीकरांचं निधन झालेलं आहे। सकाळी 7 वाजता झोपेतनं उठल्याच नाहीत। गेली 11 वर्ष 2000 स्टेजवर काम करताना त्या पडल्या आणि पॅरलिसचा अटॅक आला, त्यानंतर मेंदूचं ऑपरेशन झालं, ते ऑपरेशन फेल गेलं। हा सगळा प्रकार मुंबईत घडला, नंतर त्यांना मुलांनी पुण्यात आणलं, त्यांना एक मुलगा सुन नातू, चांगला प्रपंच चालू होता आणि पुण्यामध्ये शास्त्रीनगर येरवडा इथं त्या राहत होत्या। 1978 साली बाईंनी पहिलं पिक्चर केलं देवापुढे माणूस, ते पिक्चर फार काळ टिकलं नाही परंतु त्यात बाई मधुबाई नायिका होत्या आणि त्यात त्यांच्या सोबत काम करण्याचा पहिला प्रसंग मला। त्यानंतर 1982 साली आम्ही श्रीरंग सेवा या संस्थेतर्फे लावणी भुलली अभंगाला या नाटकामध्ये आम्ही एकत्र आलो आणि तिथपासून जो प्रवास सुरू झाला आमचा बहीण भावाचा प्रवास। नाट्य क्षेत्रामध्ये अशी नाती फार कमी पाहायला मिळतात, कुणी कुणाला आई मानत नाही, बहीण मानत नाही, बाप मानत, मित्र मानतात फक्त। बाईंचा स्वभाव अतिशय वेगळा होता, मदतीची भावना इतकी प्रचंड होती। गावाकडं त्यांचं गाव कांबी नगर जिल्ह्यामध्ये, त्या कांबी गावामध्ये जो कोण आजारी पडला आणि निरोप आला तर बाई गाडी घेऊन जायच्या, त्या व्यक्तीला घेऊन ससून हॉस्पिटलला यायच्या, मोहन आगाशेंना भेटायच्या आणि त्या माणसाला ऍडमिट करून त्याची विचारपूस रोजची करून तो माणूस बरा झाला की त्याला घरी नेऊन पोच करायच्या। म्हणजे ही मदतीची भावना, कुठली गोष्ट हाती घेतली तर ती तडीस न्यायची। दुसरी गोष्ट त्या लोककलावंत होत्या, आईकडनं तो वारसा आलेला होता, त्यांची संगीत बारी होती। मुंबईमध्ये हनुमान थिएटर, मधुकर निराळे, मधुकर निराळ्यांमुळेच त्यांचा चित्रपट सृष्टीमध्ये खरा प्रवेश झालेला। परंतु पुढे स्वतःच्या हिमतीवरच त्यांनी दादा कोंडकेंकडेही काम केलं, दादांच्या मला घेऊन चला या चित्रपटात त्या मुख्य नायिका होत्या। नंतर बाईंनी एक स्वतःचा कार्यक्रम सुरू केला मधु प्रीतम या संस्थेमार्फत, त्यांच्या मुलाचं नाव प्रीतम, त्यांचं नाव मधु, मधु प्रीतम आणि सखी माझी लावणी। लावणीचं जे आज विभक्त स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं, अगदी शॉर्ट कपड्यांमध्ये सुद्धा ही लावणी सादर केली जाती, बाईंना हे मान्य नव्हतं, त्यामुळं त्यांनी जाणीवपूर्वक हा सखी माझी लावणी हा कार्यक्रम सुरू केला होता आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून बाईंनी जवळजवळ त्यावेळेस 35 ते 40 मुली घरी आणून त्यांना शास्त्र शुद्ध लावणीचं शिक्षण दिलं होतं। लावणी ही सुद्धा शिक्षण घेऊनच केली पाहिजे। बाईंना कथक येत होतं चांगल्यापैकी, त्यांनी पुण्यामध्ये येऊन त्यांच्या वडिलांच्या हौशेखातर पुण्यामध्ये येऊन कथकचं शिक्षण बाईंनी घेतलं होतं आणि त्यानंतर त्या ह्या नृत्यामध्ये पडल्या होत्या लोककलेच्या। तर त्या मुलींना शिक्षण देऊन तो कार्यक्रम आम्ही दुबईमध्ये सुद्धा नेला। तुम्हाला दुबईचा एकच किस्सा सांगतो। एकदा आम्ही बोटीवर कार्यक्रम केला, म्हणजे रात्रभर ती बोट चालू होती आणि आम्ही त्या बोटीवर कार्यक्रम करत होतो। दुसरी गोष्ट की कार्यक्रम 2 तास, आता 3 तासाचा स्टॅमिना कोणाचाही नाही, 2 तास झाल्यानंतर मी सहज घड्याळ बघितलं तर 4:15 झाले होते, 4:15। तर मी आयोजकांना बाहेर घेऊन बोललो, म्हणलं 4:15 झाले, आपलं 2 तासच बोलणं, अरे बापरे म्हणले। आणि मग त्यांनी डिक्लेअर केलं, त्या लोकांनी

0: पक्षाच्या टाळ्या वाजून एवढा मोठा प्रतिसाद दिला. हा स्टॅमिना होता त्या बाईंचा. आणि कुठली एखाद्या मुलीने त्यांना एका गाण्यापुरती विश्रांती दिली की ते पुन्हा पाच्या तवाने व्हायचे आणि करायचे. हा जो शेवटचा कार्यक्रम त्यांनी केला ना अखेरचा 2016 साली मराठी रंगभूमीसाठी तो कार्यक्रम होता, पण त्यासाठी त्यांनी डाएट केलं, अन्न वर्ज्य केलं, पाणी वर्ज्य केलं, त्यामुळे तब्येतीवर खूप परिणाम झाला होता. आणि एक व्हील पॉवर, त्या व्हील पॉवरनी त्या नाचल्या, परंतु अंगलट ठरलं सगळं प्रकार आणि अंथरुणाला खेळल्या. त्यांचं ऑपरेशनही फेल गेलं, मेंदूचं पॅरलिसचा अटॅकही आला आणि त्यातून त्या बऱ्या होऊ शकल्या नाही. मुलांनी त्यांच्यासाठी प्रचंड झेप सोसली, त्यांच्यासाठी वैयक्तिक डॉक्टर होते, नर्सेस होत्या घरी, परंतु कशातही यश आलं नाही. 11 वर्ष झुंज देऊन आज त्यांनी शेवटचा विसावा घेतला. अशी ही लोककलावंत मधु कांबीकर. ध्वनी खूप आहे, थोडं शांत बसून मला त्या लिहायला पाहिजेत. अनेक प्रसंग आहेत, मी जरूर त्याविषयी लिखाण करेल आणि सांगेल, पण आज तरी इतकंच ठीक वाटतं. धन्यवाद.
1: मी प्रदीप निफाडकर. मधुताई, या इतरांसाठी जरी

0: खूप परिणाम झाला होता. आणि एक व्हील पॉवर, त्या व्हील पॉवरनी त्या नाचल्या, परंतु अंगलट आलं सगळं प्रकार आणि अंथरुणाला खेळल्या. त्यांचं ऑपरेशनही फेल गेलं, मेंदूचं पॅरलिस अटॅकही आला आणि त्यातून त्या बऱ्या होऊ शकल्या नाही. मुलांनी त्यांच्यासाठी प्रचंड झीज सोसली, त्यांच्यासाठी वैयक्तिक डॉक्टर होते, नर्सेस होत्या घरी, परंतु कशातही यश आलं नाही. 11 वर्ष झुंज देऊन आज त्यांनी शेवटचा विसावा घेतला. अशी ही लोककलावंत मधुकांबीकर. ध्वनी खूप आहेत, थोडं शांत बसून मला त्या लिहायला पाहिजेत. अनेक प्रसंग आहेत, मी जरूर त्याविषयी लिखाण करेल आणि सांगेल, पण आज तरी इतकंच ठीक वाटतं. धन्यवाद.
1: मी प्रदीप निफाडकर. मधुताई या इतरांसाठी जरी मोठ्या अभिनेत्री होत्या, नामवंत अभिनेत्री होत्या, पण माझ्यासाठी त्या बहीणच होती, मोठी बहीण होती माझी. म्हणजे त्यांनी मोठी बहीण आहे नुसतं असं म्हणायला मोठी बहीण नव्हत्या, तर त्यांनी कर्तव्य त्याचे अनेक पार पाडले. म्हणजे उदाहरणार्थ माझ्या मुलीच्या लग्नात माझ्या जावयाचे पाय त्यांनी धुतलेत, पण नॅपकिन ऐनवेळी सापडलं नाही तर त्यांनी स्वतःच्या साडीच्या पदराने त्यांनी जावयाचे पाय पुसले. इतकं करणारी ती माझी मोठी बहीण होती. राजदत्तांच्या शापित पासून त्यांची ओळख सगळ्या जगाला जास्त झाली, पण अनेक मला घेऊन चला सारख्या चित्रपटातून आणि दादा कोंडके, राजदत्त अशा वेगवेगळ्या लोकांबरोबर त्यांनी काम केलं. प्रभाकर पणशीकरांसारख्या मोठ्या कलावंतांचं तर त्यांना खूपच वरदास्त होता. अशा या मधुताई आणि त्यांच्या अनेक आठवणी आता माझ्याजवळ गोळा झालेल्या आहेत, परंतु सांगणं फार हे होतंय. किती सांगावे त्यांच्या आठवणी, असे खूप आठवणी आहेत त्यांच्या. म्हणजे त्यांनी उदाहरणार्थ एकदा कुठेतरी कोल्हापूरला गेले होते त्या चित्रीकरणाला, आणि येताना त्यांनी गाडीत एक वर्तमानपत्र वाचायला घेतलं. ते एका शाहिराची व्याख्या त्यांनी वाचली. त्यांनी लगेच मला फोन केला की भाऊ, हा शाहीर सांगलीत राहतोय, तो पत्ता मिळेल का? मी म्हटलं बघू या मित्रांकडे, चौकशी करतो, उद्या आपण बघू काय करायचं. रात्री ते घरी जेवायला आले मला कोल्हापूरवरनं माझ्याकडे, आणि आल्यानंतर त्यांनी आनंदी चेहरा होता त्यांचा. त्यांना म्हटलं काय झालं? म्हणे जाऊन आले मी त्या शाहीर माणसाला शोधलं आणि त्याला जेवढे चित्रीकरणाचे मला पैसे मिळाले ते सगळं तसेच्या तसे त्याला देऊन मी घरी आले. मग इतकी माणुसकी असणारी म्हणजे कलावंत त्या म्हणून त्या मोठ्या होत्या, पण त्याही पेक्षा त्या माणूस म्हणून खूप मोठ्या होत्या. एक चांगला माणूस या जगातने गेला आहे तर दुःख खूप आहे. धन्यवाद.
2: मोहन जोशी बोलतोय. मधु कांबीकरांच्या बरोबर 2 फिल्म्स केल्या मी. एक त्यामध्ये खरोखर तरी अतिशय सुंदर काम करायचं आणि मुख्य म्हणजे चेहऱ्याचे हावभाव इतके सुंदर होते, त्याच्या बैठकीचं राहणी फार सुंदर राहायचं आणि अतिशय प्रेमळ होते. त्या आठवण येत त्यांची मला. गेल्या त्या रंगभूमीचं नुकसान झालं, पण माझ्या दृष्टीने जास्त नुकसान झालं. त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही विनंती मी.
3: आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे. मधुबाईंशी अनेक वर्षांचा संबंध होता. शाहीर दादा पासलकरांमुळे आमचा स्नेहबंध जमला. त्यांच्या मनामध्ये गुरुविषयी असलेली कृतज्ञता इतकी ठासून भरलेली होती की एका लोककलावंतानी गुरुविषय कसं असावं याच एक आदर्शवत उदाहरण त्यांनी आम्हाला घालून दिलं होतं. दत्ता सरांच्या विषयी, राजदत्तांच्या विषयी त्यांना खूप आदर होता आणि मूळ म्हणजे त्या स्वभावानं खूप मोकळ्या होत्या. एक चांगला कलाकार आपल्यातून गेला याची भावना मात्र मनामध्ये खूप खोलवर होती.
4: नमस्कार, मी जितेंद्र आष्टेकर. चित्रपट असेल किंवा लोककलेचे अनेक कार्यक्रम असतील, नाटक असेल, अस्सल खानदानी लावणी पडद्यावर असेल आणि नव्या पिढीपर्यंत जिवंत ठेवण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलेला कलाकार हे खरं मधु कांबीकर यांचं वर्णन आहे. म्हणजे त्यांनी नायिका सादर केल्या, अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या, आपण लावणी आणि लोककला जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी अविरत काम केलेलं आहे. म्हणजे आपली अदाकारी असेल किंवा नृत्य रचना असेल, दोन्हीमध्ये मधुबाईंची हुकूमत होती आणि ती वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहिलेली आहे. त्यांनी चित्रपटांमध्ये कामं केली, शापित सारखा चित्रपट असेल किंवा एक होता विदूषक सारखा चित्रपट असेल, अत्यंत करारी स्त्री आणि कलावंत असलेल्या अशा वेगवेगळ्या भूमिका त्यांनी साकारल्या आहेत. त्या पलीकडे त्यांचं सगळ्यात महत्वाचं मराठी रसिकांसाठी योगदान म्हणजे सखी माझी लावणी नावाचा कार्यक्रम त्या करत असत. एक वेगवेगळ्या म्हणजे अभ्यास अत्यंत संशोधनाची जोड दिली त्यांनी, वेगवेगळ्या अभ्यासकांना सोबत घेतलं, कलाकारांना सोबत घेतलं. अगदी पेशवेकालीन लावणीपासून म्हणजे लावणी मुळात आपल्याकडे आली उत्तरेकडून, तिचा इतिहास असेल त्याच्या खानदानी लावण्या त्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवायत. कारण चित्रपटामध्ये ज्या लावण्या झाल्या होत्या त्या बरेचदा फॅन्सी लावण्या असं त्या स्वतःही म्हणत, त्यामध्ये बरंच काय प्रदूषण झालं होतं.

0: कलेत, तर त्यामध्ये सुद्धा त्यांनी लावणी जिवंत ठेवण्यासाठी काम केलेलं आहे. म्हणजे पांडुरंग गोटकर असतील किंवा लक्ष्मीबाई कोल्हापूरकर असतील यांच्यासारख्या लोकांकडनं त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं. त्याचा तो परिणाम नक्की असणार आहे. शापितमध्ये त्यांनी जी भूमिका केली, छोट्या मोठ्या त्यांनी आधी लहान मोठ्या भूमिका केल्या होत्या, पण नायिका प्रथम त्यांनी रंगवली शापितमध्ये यशवंत दत्त यांच्या बरोबर. तर त्यांच्यावर चित्रित झालेलं दिस जातील दिस येतील हे गीत सगळ्यांना आपल्याला अजूनही आठवतंय नक्की. किंवा एक होता विदूषक मध्ये त्यांनी कलाकारांच्या व्यथांनाही आवाज दिलेला आहे. भरलं आभाळ पावसाळी पाहुणाग असेल किंवा कुठे तुम्ही गेला होता कारभारी असेल, यातले नादो मानोरांचे शब्द आहेत ते रसिकांपर्यंत पोहोचवणं आपल्या अदाकारीतनं हे त्यांनी नेमकेपणाने साध्य केलेलं आहे. त्यानंतर 19 ते 20 नाटकांमधनं त्यांनी वेगवेगळ्या कामं केली आहेत, अनेक लोककलांमधनं काम केले, स्वतःचा फळ होता त्यांचा. या सगळ्या ह्याच्यातनं त्यांनी आपल्या लोककलेचं दिलेलं जे योगदान आहे ते मराठी रसिक खरंच कधी विसरू शकणार नाहीत. त्यांना माझी आदरांजली.
1: नमस्कार, मी मधुसूदन टक्की सातारा. मधु कांबीकर ज्येष्ठ कलाकारांचं निधन आज झालं आणि काय खरं तर ही बात 2 दिवसापूर्वीच नाना पाटेकर यांकोणाचल मातीमधले जे कलाकार आहेत ते आपल्याला अशा पद्धतीतून जात आहेत पाहता खरोखरच एक वेदना, आपण त्या शोकातून बाहेरच पडू असं काहीच वातावरण वाटायला लागलेलं आहे. मधु कांबीकर लोककलावंत होत्या, लोककलेचा अस्सल भाग त्यांनी रंगमंचावर तर सादर केलाच, पण मातीचा अस्सल गंध ताल सू लय यावरची हुकूमत आणि त्याचबरोबर अदाकारी या सगळ्यांवर त्यांची जबरदस्त पकड अशी होती. लोककला, चित्रपट, नाट्य किंवा नाटकं आणि मालिका या सगळ्या माध्यमांवर त्यांची समान पकड होत, माध्यमांचं अत्यंत सुंदर आकलन त्यांना होतं आणि त्याचं भान असल्यामुळं प्रत्येक भूमिका होती ती अत्यंत रसरसून जिवंत केलेली आहे. त्यांनी माध्यमांची गरज काय असते आणि ती कशी पूर्ण करायची असते याची जाणीव जी अफाट होती ती जर काही आपण बघितली तर शापित मधली बिजली आणि केवळ ती बिजली साकार करताना त्या कांबी या छोट्या खेड्यात त्यांचं मूळ गाव, तर तिथलंच फक्त त्यांनी वातावरण बघितलं असं नाही तर पुन्हा त्याच्यासाठी त्यांनी जाऊन गावांमध्ये महिलांचं जीवन बघून पुन्हा त्या भूमिकेसाठी तयार झाला. ही कष्ट घेण्याची त्यांची जी ताकद किंवा अभ्यासाची जी वृत्ती होती आणि अशा अनेक गोष्टी आपल्याला त्यांच्या अनेक जवळजवळ 18-19 नाटक म्हणजे म्हटलं जायचं की त्या ग्रामीण भागातल्या आणि कशा पद्धतीने नाटक करत नाटकातही अत्यंत उत्तम परफॉर्मन्स त्यांनी दिला आणि असं कधीच जे माध्यमांचा हा जो अतिशय महत्वाचा तो त्यांनी आपल्याला पाहायला तिथे मिळतो. राघू महिना चित्रपट त्यांचा पहिल्या अगदी सुरुवातीच्या ऐकला, नाना पाटे त्याच्यामध्ये होते आणि लोककलावंताच्या त्यांच्या जीवनाशी अतिशय करणारी जवळ असणारी होती आणि साहजिकच अशा अनेक कहाण्या त्या सादर करायच्या म्हणून नव्हत्या तर ती एक आंतरिक जाणीव तळमळ आणि लोककलेत कलाकार म्हणजे एक उत्कटपणे अभिव्यक्त होण्याची इच्छा असते ते आपल्याला गरिबा पूर्ण करताना त्यांना राजदत्त किंवा इतरही चांगले अतिशय दिग्दर्शक मिळाले आणि हे दिग्दर्शकांनी अधिकाधिक त्यांच्यातलं पैलू पाडायचं काम केलं. पण मुळातच त्यांच्यामध्ये जी ताकद होती, एक होता विदूषक आपण बघितलं किंवा दोघी असेल, अनेक हिंदी चित्रपट गुजराती चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली, मोठ्या कलाकारांबरोबर कामं केली आणि तिथे ही सगळी कामं करत असताना आपल्याला कधी त्या ह्या भागातल्या आहेत लोककलावंत आहेत मूळ त्या आहेत असं कधी वाटली त्यांची अभिनयाची ताकद होती. लावण्य संगीत असेल ज्यामध्ये त्यांना अपघात शेवटची काही वर्ष रत्नावर राहिली लागली, पण तो किंवा लावणी भुलली जिवंतपणा आणि चित्रीकरण या सगळ्याचा आवाका त्यांचा अफाट होता आणि साहजिकच साताऱ्याशी त्यांचा असणारा एक नातही होत. प्रताप गंगावणे चांगल्या आठवणी खरं तर त्यांच्या बोलापा ऐकायला, तेव्हा एक खूप मोठी कलाकार आपल्यातनं निघून गेलेली आहे. खरं तर त्यांच्या या चिरंतन भूमिका राहतील असं मला वाटतं, कारण शापित सारखा चित्रपटातले त्यांच्या त्यांना मिळालेले पुरस्कार आहेत आणि कायमच ते आपल्या सरातून नवीन.
2: नमस्कार, मी अश्विनी धायगुडे कोळेकर, चित्रंगण मीडिया सर्व्हिसेसची सर्वे सर्व. खरं तर नगरमधल्या कांबीसारख्या छोट्या गावातून येऊन रुपेरी पडद्यावर आपलं स्वतःचं ठाशीव वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या मधु कांबीकर आज आपल्यातून गेला. मधु कांबीकर म्हणजे कित्येकांसाठी प्रेरणास्थान आणि दिवा स्वप्नच जणू. कुणालाच असे वाटले नसेल की इतक्या छोट्याशा गावातून येऊन सिनेमासारख्या स्वप्नवत वाटणाऱ्या विश्वात त्या स्वतःचं इतकं अढळ स्थान निर्माण करतील. पण त्यामागची त्यांची नृत्यावर असणारी निष्ठा, झोकून देण्याची वृत्ती आणि कठोर या त्यांच्या गुणांनीच त्यांना या कठोर स्पर्धे आणि या जगात कौलं जगवलं. लावणी भुलली अभंगाला ही लोक या लोकनाट्यापासून ते अगदी जब्बार पटेलांच्या एक होता विदूषक इतक्या मोठ्या परिघात त्यांचा वावर होत, इतक्या मोठ्या लोकांमध्ये त्यांनी त्यांच्या भूमिकांचं सोनं केलं. त्यांनी आजवर अनेक उत्तम उत्तम भूमिकांमध्ये काम केलं, अनेक भूमिका केल्या आणि त्या भूमिकांचं सोनं. राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेल्या शापित मधल्या त्यांच्या

ज्येष्ठ अभिनेत्री आणि लोककलावंत मधु कांबीकर यांना मान्यवरांनी वाहिलेली श्रद्धांजली आता आम्ही प्रसारित केली. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकत आहात आता सुगम संगीताचा कार्यक्रम.

0: कहो।
1: खुद पे इतरा तो न जाओगे?
0: नहीं, खुद पे नहीं।